श्रोते हो, आत्ताच आपण सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी.

संत नामदेव महाराज रचित हा अभंग होता आणि याला संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी आणि स्वर होता पंडित भीमसेन जोशी यांचा. या अभंगासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला ते AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 5:50 होत आहेत. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला सुरुवात होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून देखील ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसारभारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 26 श्रावण शके 1948, दिनांक 17 ऑगस्ट 2026. पहाटेचे 5:55 आणि 35 सेकंद होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रसारणात ए आय आर मराठी, डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ करूया मंगलध्वनीनं. ऐकूया शहनाईवर वाजवलेला राग गुजरी तोडी.

श्रोते हो, आत्ताच आपण समूह स्वरातील शिवपंचाक्षर स्तोत्र ऐकलत. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आणि कार्यक्रम आहे मंगलप्रभात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रशांत काळुंद्रेकर यांनी गायलेलं संत कान्होपात्रा यांचं अभंग.

0: शाहीर विलास जैतपकर आणि सहकारी यांनी गायलेला हा अभंग होता. शाहीर विलास जैतपकर यांचा. आपण ऐकत आहात मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
0: कार्यक्रमात शेवटी ऐकूया मुंबई गायक वृंदांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे कानू घोष यांनी.

0: मुंबई गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 वाजले आहेत. कार्यक्रम जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार श्रोते हो, मी स्मुग्धा माळी आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपलं रोजचं जगणं किंवा आपलं रोजचं आयुष्य हे वेगवेगळ्या नात्यांमध्ये गुंफलेलं आहे. आपली हक्काची नाती असतातच, पण त्याचबरोबर मैत्रीची नातीही असतात. कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांबरोबर असतात तीही नाती असतातच. रोजच्या प्रवासातील आपल्या रोज भेटणाऱ्या सहप्रवाशांसोबतही आपली नाती असतात. अशी अनेक नाती आपल्यासोबत असतात. नाती टिकवण्यासाठी प्रेम आवश्यक असतंच, पण त्याही बरोबर त्याच्या पलीकडे समजूतदारपणासुद्धा जास्त गरजेचा असतो. बऱ्याचदा आपण समोरच्या व्यक्तीला, आपल्या हक्काच्या व्यक्तीला गृहीत धरतो, काही ना काही अपेक्षा ठेवतो, आणि अपेक्षा भंग झाला की मग दुखावले जातो आणि मग उगाचच त्या नात्याला दोष देत राहतो. समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं, वेळ द्यावा, आपली काळजी घ्यावी, आपल्या मनासारखं वागावं असं प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागेलच असं नाही. अशावेळी आपल्यातला समजूतदारपणा या नात्याला वाचवतो. नात्यामध्ये एक खूप सुंदर गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे आपल्याला नेहमी समजून घेतलं जावं अशी अपेक्षा करण्यापेक्षा आपण आधी समोरच्याला समजून घेतोय का, त्याचा प्रयत्न करतोय का हे आपण बघितलं पाहिजे. आणि अशातूनच अनेक गैरसमज आपोआप दूर होतात आणि अशी निखळ प्रेमळ नाती आपलं आयुष्य अधिक आनंदी बनवतात.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: श्रोत्या, आत्ताच आपण जगूया आनंदी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 6:35 झाली आहेत। जाणून घेऊया आजच्या अस्मिता वाहिनीच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। यानंतर सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी, हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी माहिती आपण ऐकू शकाल। सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, होमिओपॅथी आणि आपले आरोग्य, भाग पहिला, तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटील, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर, पर्यावरण प्रदूषण आणि कायदा, भाग पहिला, सहभाग प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके, आला श्रावण या मालेत मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध आपण ऐकू शकाल। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले आणि सकाळी 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस, सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, आज आहे भाग 97। सकाळी 11:05 सहज संवाद, संवादक आहेत श्रीराम केळकर। दुपारी 12 वनिता मंडळ यात शाश्वत प्रयोग, राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि स्वातंत्र्य, हे सुचित्रा साठे यांचं मनोगत, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे। दुपारी 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून, संध्याकाळी 5:30 युववाणी या तरुणाईमध्ये समवयस्काचा दबाव आणि योग्य निर्णय यासंबंधी चर्चा, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे। संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझ्यावर माझं शिवार यात राज्यस्तरीय प्रसारणात यशस्वी शेतकरी व्यवस्थापन या विषयावर श्रद्धा ढवण यांची मुलाखत आणि बांबू शेती प्रकल्प या विषयावर हनुमंत रामचंद्र उबाळे यांची मुलाखत, ही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राची निर्मिती आहे। रात्री 7:15 लोकसंगीत यात क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यावरील पोवाडा आपण ऐकू शकाल। सादर करते शाहीर विठ्ठल उमप। 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक, हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 वंदना कट्टी यांचं गायन राग तोडी, दुपारी 2:30 पंडित व्ही सी रानडे यांचं व्हायोलिन वादन राग भीमपलास, संध्याकाळी 5:02 मानस विश्वरूप यांचं गायन रागपुरिया धनाश्री, रात्री 10:00 पंडित ध्रुवज्योती घोष यांचं सारंगीवादन राग मारू बिहाग आणि रात्री 10:30 कल्याणी जोगळेकर यांचं गायन राग रागेश्री। हे होते आजचे अस्मिता वाहिनीचे ठळक कार्यक्रम। आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस झाला। कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 31 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आणि किमान तापमान कुलाबा इथं 26 आणि सांताक्रूज इथं 25 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 82% इतकी नोंदवली गेली। पावसाची नोंद सांताक्रूज इथं 5.8 मिलीमीटर इतकी नोंदवली गेली।

0: येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरच्या आत कोणताही इशारा नाही. 75 किलोमीटरच्या पुढे सागरी अंतरात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता यानंतर कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश या घटकांवर पिकांची वाढ अवलंबून असते. वातावरणातलं कर्बवायूचं प्रमाण वाढल्यास पिकांची वाढ जास्त होते. तापमान वाढल्यास पिकांचा पक्वतेचा कालावधी कमी होईल, किडींचं संतुलन बिघडेल. हवामान बदलाचा परिणाम पिकांवरील किडीवर होतो. किडींच्या संख्येमध्ये अनुवंशिकरित्या बदल होतो. वातावरणाचे जैविक आणि अजैविक घटक आहेत. अजैविक घटकांमध्ये तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा यांचा समावेश होतो, तर जैविक घटकांमध्ये किडींचं खाद्य आणि इतर नैसर्गिक शत्रू यांचा समावेश होतो. हवामानातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा या अजैविक घटकांचा पिकांवरील वेगवेगळ्या किडींची वाढ, त्यांचा जीवनक्रम, जगण्याचा कालावधी, प्रजनन, अंडी घालण्याची क्षमता याच्यावर खूप परिणाम होतो. पोषक वातावरण मिळाल्यास किडींचं प्रजनन वाढून त्यांची संख्या वाढते, तर प्रतिकूल वातावरणात त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढून संख्या कमी होते. अति जास्त किंवा अति कमी तापमानात किडी मरतात. जिवंत किडींची वाढ होत नाही, त्यामुळे पिकांचं नुकसान कमी होतं. पण त्यातही ज्या किडींच्या जीवनक्रमात कोष आहे, त्या किडी अशा तापमानात जमिनीमध्ये कोशावस्थेत जाऊन आपला बचाव करतात. पतंगवर्गीय किडी प्रतिकूल हवामानात सुप्तावस्थेत जातात. आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यास किडींमध्ये रोग पसरवणारे बुरशी, जीवाणू, विषाणू इत्यादी वाढ होऊन किडींच्या मृत्यूचं प्रमाण वाढतं. किडींची नैसर्गिक वाढ कमी होते. खाण्यावर परिणाम होतो. किडींच्या शरीरामध्ये आर्द्रतेमुळे पाणी जास्त झाल्यास कमी तापमान सहन करू शकत नाहीत, तर काही किडींमध्ये जास्त आर्द्रतेमुळे लवकर वाढ होते, तर काहींना ती हानिकारक असते. अजैविक घटकांमधल्या सूर्यप्रकाशाचा तापमान, अगर, आर्द्रता यासारखा हानिकारक परिणाम होत नाही, तरी पण किडीची हालचाल, खाणं, मिलन, अंडी घालणं, काट टाकणं यावर होतो. वाऱ्यामुळे मावा, पिठ्या ढेकूण, खवले किड, पांढरा लोकरी मावा इत्यादी किडी खूप दूरवर वाहून जाऊन त्यांचा प्रसार होतो. याशिवाय हवेचा दाब, हवेच्या लहरी, गर्भवायूचं प्रमाण यांचा सुद्धा किडींवर प्रभाव होतो. कडाक्याची थंडी अथवा थंडीची लाट याचा किडीच्या वाढीवर नक्कीच अनिष्ट परिणाम होतो. त्याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशामुळे किडींच्या प्रजनन आणि संख्या वाढीवर खूप परिणाम होतो. या दोन्ही वातावरणात किडींची संख्या मर्यादित राहते. जैविक घटकाचाही किडींच्या वाढीवर परिणाम होतो. अति आणि अनियमित पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढतो. साहजिकच गवतावर पोसणाऱ्या किडी वाढतात, तर काही विषारी गवतामुळे किडी मरतात. त्याचबरोबर मित्र कीटक आणि भक्ष कीटकांच्या संख्येवरही परिणाम होतो. मित्र कीटक आणि मित्र बुरशी निसर्गात पाऊस, तापमान अनुकूल मिळाल्यास वाढतात आणि मग असे मित्र कीटक आणि मित्र बुरशी किडींची संख्या कमी करतात. किडींसाठी पोषक घटक यांचा अभ्यास करता असं दिसून आलं की सततचा रिमझिम पाऊस आणि जास्त आर्द्रतेत माव्याचा प्रादुर्भाव वाढतो. अनेक तण, रानभेंडी, गाजर गवत, फळझाड इत्यादी पिकांवरील ढेकणाला उष्ण आणि कोरडं हवामान जास्त पोषक असतं. पानं खाणाऱ्या आणि गुंडाळणाऱ्या अळीला पावसाची खूप दिवसांची उघडीप आणि नंतर अनियमित पाऊस असं वातावरण पोषक असतं. उंट अळीचा प्रादुर्भाव अनियमित पावसामुळे वाढतो. भुईमुगावरील मावा थंड हवामान असल्यास वाढतो. उष्ण आणि कोरडं हवामान असल्यास फुल किड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. खूप दिवसांनी

0: उघडीप आणि त्यानंतर सततचा पाऊस असं वातावरण लाल केसाळ अळीला अनुकूल आहे. मृगाचा जोराचा पाऊस पडल्यानंतर जमिनीत हुमणीच्या कोशावस्थेतून भुंगेरे बाहेर पडतात. तुरीवर फुलोऱ्याच्या वेळी 25 अंश तापमान असल्यास पिसारी भुंगे यांचा प्रादुर्भाव वाढतो. पेरणीच्या वेळी जास्त सेंद्रिय पदार्थ असतील आणि जास्त ओलाव्यामुळे कुरतडणारी अळी वाढते. पहिल्या पावसानंतर हलक्या आणि कोरड्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव वाढतो. शेताच्या बांधावर अंडी अवस्थेत असणारे नागतोडे अंड्यातून बाहेर पडतात. म्हणजेच एकंदरीत जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात त्वरित बदल होताना अनुभवाला येऊ लागले आहेत. त्यामुळे अन्नसाखळी बिघडली आहे, पीक कीड यांचं संतुलन बिघडलं आहे, किडीचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे हवामानातले बदल लक्षात घेऊन कीड नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक उपाय योजणे हे आपल्या हातात आहे.
1: वाचक स्वर होता स्वप्रीता शिंदे यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:00 PM. आता एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनूया.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: नमस्कार. होमिओपॅथी ही वैद्यकीय पद्धती जनसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली पद्धती आहे आणि हिचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी या पद्धतीचा शोध लावत असताना कोणताही आजार समूळ व कायमचा नष्ट व्हावा व तो मुळासकट जात असताना त्याचा शरीरावरती कोणताही साईड इफेक्ट होऊ नये या पद्धतीने तिचे संशोधन केले आणि डॉक्टर हॅनिमन यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला सध्या प्रत्यय येत असतो की अनेकदा इतर औषध पद्धतींमुळे जे आजार दुरुस्त होत नाहीत ते होमिओपॅथीने मनाचा सखोल अभ्यास करून त्याच्यावरती जेव्हा कोणताही होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक त्याच्यावरती औषध देतो तर त्या सखोल पद्धतीमुळे तो आजार कायमचा दुरुस्त होत असतो. म्हणजे काही क्रोनिक डिसीजेसमध्ये होमिओपॅथीने अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स येत असतात आणि होमिओपॅथी जेव्हा काम करत असते तेव्हा ती रुग्णाची प्रतिकारशक्ती तिला ऊर्जा देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने कोणताही जुना आजार कायमचा मुळासकट जाण्याच्यासाठी मदत करत असते. ही होमिओपॅथीची ही जी पद्धत आहे त्या पद्धतीचं वेगळेपण असं आहे की हे करत असताना सगळ्या आजाराच्या संबंधित लक्षणांचा तसेच पेशंटच्या भावनांचा तसेच पेशंटच्या आवडी निवडी खाण्याच्या पद्धती त्याच्या एकूण वर्तणुकीचा अभ्यास करून आपण होमिओपॅथीचं औषध निवडत असतो. होमिओपॅथी जेव्हा या सगळ्या पद्धतीने काम करत असते तेव्हा ती कायमचा आजार का दुरुस्त करू शकते, कारण एकाच आजाराचे 10 पेशंट जरी असले तरी त्या सगळ्यांमध्ये एकाच गोष्टीची भिन्नता असते आणि ती भिन्नता म्हणजे त्या पेशंटचा स्वभाव. म्हणजे सांधेदुखीचे 10 पेशंट जरी आपण घेतले तरी सांधेदुखीच्या 10 पेशंट्सना वेगवेगळे औषध लागू शकेल. त्याचं कारण असं आहे की त्या प्रत्येकाचा स्वभाव हा प्रत्येकापासून वेगळा असतो. म्हणून होमिओपॅथीमध्ये मन आणि शरीर या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास करून त्या अभ्यासाच्या अंतिम निष्कर्षावरून औषध निवडण्यात येते आणि मग ते औषध रुग्णाच्या एकंदरीत प्रतिकारशक्तीला चेतना देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने त्या पेशंटच्या शरीरामध्ये

0: या सगळ्या आजारांची वेगवेगळी कारणं दुरुस्त करत करत पेशंटला संपूर्ण निरोगी करण्याचं काम करते. होमिओपॅथी ही जंटर परमनंट आणि रॅपिड क्युअर करणारी पद्धत आहे आणि त्या पद्धतीमुळे हजारो रुग्णांना फायदा होतच असतो. गुरुकृपा होमिओपॅथीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण होमिओपॅथीच्या रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यामध्ये अनेक असाध्य आजार का दुरुस्त होऊ शकले त्याचं कारण हे आहे की आपण त्याचा सखोल अभ्यास करतो. मनाची व शरीराचा सर्व अभ्यास झाल्यानंतर जे आपण औषध निवडतो ते औषध कायमचा आजार दुरुस्त करत असते. होमिओपॅथीमध्ये व्यक्तिकेंद्रित म्हणजे व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून औषध निवडले जाते. त्याच्या वयानुसार त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार औषधांची मात्रा ठरवली जाते आणि त्यामुळेच होमिओपॅथीच्या सहाय्याने कोणताही पेशंट कायमचा दुरुस्त असतो होतो. आणि मला असं वाटतं होमिओपॅथी ही जगासाठी अतिशय मोठं वरदान ठरलेली त्याती आहे.
1: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: बरी सर।
1: श्रोतेहो नमस्कार, आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार।
2: श्रोतेहो नमस्कार, आज आपण पर्यावरण प्रदूषण व कायदा याबद्दल माहिती घेणार आहोत। पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती। आज मानवाच्या अति हस्तक्षेपामुळे हवा, पाणी आणि जमीन यामध्ये घातक घटक मिसळत आहेत। हीच प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण होय। वाढत्या प्रदूषणामुळे आज मानवाचे आरोग्य आणि निसर्गाचे संतुलन धोक्यात आले आहे। पर्यावरण म्हणजे केवळ झाडे झुडपे नव्हे, तर आपल्या सभोवताली असलेली हवा, पाणी, जमीन आणि सर्व सजीवांचा मिळून बनलेला एक नैसर्गिक समूह म्हणजे पर्यावरण होय। या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात। प्रदूषण म्हणजे काय? निसर्गाच्या या सुंदर चक्रात जेव्हा मानवी हस्तक्षेपामुळे दूषित किंवा विषारी घटक मिसळतात, ज्यामुळे हवा, पाणी आणि जमीन अशुद्ध बनते, तेव्हा त्याला प्रदूषण असे म्हणतात। प्रदूषण हे आजच्या काळातील एक भीषण सत्य आहे। प्रदूषणाचे प्रकार मुख्यतः प्रदूषण खालील तीन प्रकारांमध्ये विभागले जाते। हवा प्रदूषण, एअर पॉल्युशन, कारखाने आणि वाहनामधून निघणारा धूर हवेत मिसळल्याने हवा दूषित होते। यामुळे श्वासाचे विकार आणि जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात। जल प्रदूषण, वॉटर पॉल्युशन, कारखान्यातील विषारी रसायने आणि मानवनिर्मित कचरा थेट नद्या व तलावांमध्ये सोडल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही। मृदा प्रदूषण, सॉइल पॉल्युशन, शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर आणि प्लास्टिकचा वाढता कचरा यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे। ध्वनी प्रदूषण, नॉईस पॉल्युशन, वाहनांचे कर्कश हॉर्न आणि लाऊडस्पीकर यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते, ज्याचा मानवाच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो। मानवी जीवनाचा पाया म्हणजे शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि हिरवेगार निसर्ग। परंतु आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रगती तर केली आहे, पण त्याचवेळी आपण आपल्या पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे। आज संपूर्ण जग हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करत आहे। अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धन आणि त्यासंबंधीच्या कायद्यांची माहिती असणं आणि त्याची कडक अंमलबजावणी करणं ही काळाची गरज बनली आहे। पर्यावरणाचे महत्व आणि आजची स्थिती। पर्यावरण हे केवळ झाडे आणि प्राणी एवढ्यापुरता मर्यादित नाही। जैविक आणि अजैविक घटकापासून बनलेले आपले पर्यावरण आपल्या जगण्याचा मुख्य आधार आहे। आज आपण शहरामधून कारखाने, वाहने आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे हवा आणि जल प्रदूषण करत आहोत। यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। जर आपण आजच पावले उचलली नाहीत तर मानवाचे अस्तित्व धोक्यात येईल। भारतीय राज्यघटना आणि पर्यावरण। आपल्या भारतीय राज्यघटनेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन नागरिकांना आणि सरकारला पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी दिली आहे। राज्यघटनेच्या कलम 21 आर्टिकल 21 नुसार प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि प्रदूषण मुक्त वातावरण जगण्याचा मूलभूत अधिकार आहे। फंडामेंटल

0: फंडामेंटल राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट आहे. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 48A आर्टिकल 48A सरकारला पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा आदेश देते. त्यासोबतच कलम 51AG अंतर्गत प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य ठरवण्यात आले आहे की त्यांनी जंगले, नद्या आणि वन्यजीवनाचे संरक्षण करावे.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉ योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: तस्य ब्रिक्स अध्यक्षपदस्य विषयः स्थितिस्थापकतायाः नवान्वेषणस्य सहकारस्य सुस्थिरतायाः च निर्माणम् इत्यस्ति। भारतम् अद्यारभ्य अगस्तमासस्य 23-तमं दिनाङ्कं यावत् नवदिल्लीनगरे स्थिते इन्दिरागान्धी स्टेडियम् इति स्थाने BWF विश्व चैम्पियनशिप स्पर्धाम् आयोजयिष्यति। 2000-तमवर्षस्य स्पर्धायाः अनन्तरमिदं द्वितीयवारं यदा भारतदेशः एतां स्पर्धाम् आयोजयति। FIH पुरुष हॉकी विश्व चषक स्पर्धा मालिकायां भारतीय पुरुष हॉकी दलम् अद्य स्वस्य विजय यात्रां निरन्तरं कर्तुं इंग्लैंड दलेन सह स्पर्धिष्यते इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसाईट 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7 आहेत। कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके। तत्पूर्वी एक संदेश।
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
3: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध
1: आला श्रावण। आजची श्रावण कविता आहे कविवर्य बाभ बोरकर यांची, हळद लावणी आले ऊन। हळद लावणी आले ऊन कुमकुम अक्षता फुलामधून, हळद लावणी आले ऊन कुमकुम अक्षता फुलामधून। झाडामधूनही झडे चौघडा, झाडामधूनही झडे चौघडा, घुमते पाणी लागून धून। नाचून मिटली श्रावणधार, नाचून मिटली श्रावणधार, शीतळ पाऱ्या परीस दुपार, निळीतून हिरव्यात भरळली पिवळी सोन पिसोळी चार। उभार साळी भरून दूध, उभार साळी भरून दूध, हवेत सजणी कापूर उद, केवड्याच्या ढवळ्या पाणी, उधळे ऋतूंचे लक्ष बिरुद। लावण्याचा लागून बाण, लावण्याचा लागून पाण, तृप्तीलाही फुटे तहान, मला खोऊ दे तुझ्या कुंतली एकच यातील पान लहान, मला खोऊ दे तुझ्या कुंतली एकच यातील पान लहान। आला श्रावण। श्रावणाविषयी बोलायचं म्हटलं तर जशी काल रविवारची आदित्य राणूबाईंची कहाणी आठवली, तशीच आज आठवली आजीच्या कापऱ्या आवाजातली गणेशाच्या कहाणीची सुरुवात। ऐका गणेशा तुमची कहाणी। निर्मळ मळ, उदकाचं तळ, बेलाचं वृक्ष, सुवर्णाची कमळं, विनायकाची देवळं, रावळं, मनाचा गणेश मनी वसावा, संपूर्णाला काय करावं, पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावेत। श्रावण महिन्यातल्या ह्या गोष्टी ऐकायला आवडायचेच, पण वाटायचं लाडू 18च कशाला, चांगले 40-50 तरी करावेत आणि रोज खावेत की, पण नाही, लाडू 18च। कहाण्यांच्या भाषेला बायकांच्या भाषेचा असा खास बाज आहे। लहान लहान वाक्य, डौलदार लय, यमक साधण्याची हातोटी, त्यामुळे कहाण्या ऐकायला मजा येईल। त्यात अद्भुतरम्य गोष्टी असत, चमत्कारांना स्थान असे। काकडलेल्या लेकी दे, मुसळकांड्या दासी दे, यासारखी वाक्यातली विशेषणं नवीन असत। शब्दांची पुनरावृत्ती हा कहाणीचा प्राण असतो। धार्मिक संकेतांचा आधार घेतला जातो। रचनेच्या दृष्टीने कहाण्या आकर्षक असतात आणि भाषेच्या दृष्टीने सुबोध, शब्द सूचक असतात। अजून अजून मागच्या पिढीच्या अंगणात म्हणजे आजी आई आत्या मावशीच्या राज्यात श्रावण छान पारंपरिकरित्या साजरा व्हायचा। श्रावणातली अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या, पिठोरीची पूजा व्हायची, अतीत कोण म्हणत विचारणा करणारीने मागे पाहू नये, मागे मुलांची दाटी। प्रश्न आला की एक एक जण आपलं नाव सांगे। मुलांच्या दीर्घायुष्याची आरोग्याची कामना करणारं पिठोरी अमावस्येचं ते वाण, आम्हा मुलांना अप्रूप असे ते हातावर पडणाऱ्या वाणाचं, छोट्या छोट्या गोडसर आरत्या म्हणजे पुऱ्यांचं। पिठोरीच्या कहाण्यात मी पहिल्यांदा झोटिंग शब्द ऐकला, भीतीच वाटली होती। पुढे संशय कल्लोळ नाटकातल्या गाण्या

0: कहाण्यातली संशय खट झोटिंग महा ही ओळ ऐकल्यावर पिठोरीच्या कहाण्यातल्या झोटिंगाची आठवण झाली आणि मजाच वाटली शब्द सामर्थ्याची. श्रावणातले सणवार हे जसं निसर्गपूजेचं रूप आहे तसं श्रावणातल्या कहाण्या हे लोकसाहित्य. पिढ्यानपिढ्या घरातल्या वडीलधाऱ्या स्त्रिया लेकीसुनांना या कहाण्या सांगत आल्या होत्या. कहाण्यांचं लिखित स्वरूप हे तसं अलीकडचं गेल्या शतकातल्या उत्तरार्धातलं, पण त्याआधी सगळी होती मौखिक परंपरा. पुढच्या पिढीला व्रतवैकल्यांची माहिती व्हावी, परंपरा चालू राहावी हा कहाणी सांगण्यामागचा उद्देश होता. ते लोकशिक्षण होतं आणि मनोरंजनही होतं. अशा श्रावण येतो हिरव्या रंगात, सोनेरी उन्हात, आई आजीच्या कहाण्यात आणि अर्थात बालकवींच्या श्रावण गीतात. झाला से सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभांवर होय रे किले सुंदरतेचे रूप महा. आला श्रावण, तर उद्या पुन्हा भेटूया सुंदरतेचे रूप महा अशा श्रावण रंगात.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.
3: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझे शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7:30 खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
4: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम.
5: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:07 झालेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
6: सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे, आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे, वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य बघा.
7: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8:00 आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2:00 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
8: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL Fiber Super Plus OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24x7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
9: सख्यांनो, श्रावण महिना म्हणजे उत्साह, आनंद, चैतन्य, सण समारंभ, व्रत वैकल्यांचे दिवस. यावेळी बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दडलाय श्रावण खजिना.
10: भिजल्या मातीत श्रावण आला, गवरी मंदी गवार बाई मंगळा गवार.
9: कलाकृती ग्रुपच्या वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय आणि श्रावणाबद्दल बरंच काही.
11: फुगडी खेळू दन्ना दन्ना, रुपये मोजू खन्ना खन्ना, भान विसते खेताना, सर्वांचा मेळ राखताना, सर्वांचा मेळ राख.

0: तेव्हा ऐकायलाच हवा बुधवारी 19 ऑगस्टचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: सुंदर साजिरा श्रावण आला.
2: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
3: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा, राज्यपालांचं आवाहन. चाकण परिसरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची उद्योगमंत्र्यांची ग्वाही. गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडाचा वापर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताच्या दुसऱ्या दिवसाखेर 460 धावा. आता सविस्तर बातम्या. अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. पुण्यातल्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील अशी तंत्रज्ञान निर्मिती, उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात असं राज्यपाल म्हणाले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठ नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरू प्राध्यापक सुनील यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. सीओईपी ही संस्था 2 शतकांपासून भारताचं भविष्य घडवत आहे. या संस्थेचा वारसा केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेबरोबरच संस्थेनं घडवलेले अभियंते, उद्योजक, तंत्रज्ञ आणि राष्ट्रनिर्माते यांच्यावर उभा असल्याचे गौरवोद्गार वर्मा यांनी काढले. सीओईपीमध्ये केवळ तंत्रज्ञान संस्था न राहता तांत्रिक विचार, नवोपक्रम आणि समस्या सोडवण्याचं जागतिक केंद्र बनण्याची क्षमता असल्याचं राज्यपाल यावेळी बोलताना म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यातल्या खडकी इथल्या पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्राला भेट दिली. दिव्यांग जवानांच्या पुनर्वसनाच्या कामाची त्यांनी यावेळी माहिती घेतली. तसंच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसंच राज्यस्तरावर सर्वोत्तम कामगिरी केलेल्या दिव्यांग खेळाडूंशी संवादही साधला. पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिली आहे. चाकणसह जिल्ह्यातील वाढत्या उद्योग आणि जागतिक क्षमता केंद्र सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित मंजुरी आणि परवानग्यांचं जलद निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचंही या निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी काल बैठकीचं आयोजन चाकणमध्ये करण्यात आलं होतं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रामधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याला प्रशासनानं प्राधान्य द्यावं, पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य डॉ नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल चाकण एमआयडीसी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून समस्यांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक उद्योजक, संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. चाकण एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही देताना सामंत म्हणाले,
1: मला खऱ्या अर्थानं उद्योजकांना चाकणचा न्याय द्यायचा आहे. उद्योजकांमध्ये जो एक संभ्रम निर्माण झालाय तो आम्हाला दूर करायचा आहे. पण सगळ्या उद्योजकांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या एक चांगला उद्योजकांसाठी दिलासा देणारा निर्णय आम्ही घेऊ.
0: राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील

निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो कार्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा आणि राज्यात अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण मोहिमेला गती द्यावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी याविषयी सविस्तर चर्चा झाली. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी सकाळी प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएच्या वतीनं घेण्यात आलेल्या यूजीसी नेट परीक्षेतील इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या पेपरमध्ये अनेक त्रुटी आढळल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या विषयांची पुनर्परीक्षा घेण्याची घोषणा एनटीएनं केली आहे. इंग्रजी विषयाचा पेपर 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल, तर वाणिज्य विषयाचा पेपर त्याच दिवशी दुपारी 3 ते 6 या दुसऱ्या सत्रात होईल. समाजशास्त्र विषयाचा पेपर 10 सप्टेंबर सकाळी 9 ते 12 या वेळेत आयोजित केला जाईल. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता आणि पीएचडी कार्यक्रमांमधील प्रवेशासाठी 87 विषयांची यूजीसी नेट 22 ते 30 जून या कालावधीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यात आजपासून 5 दिवसांच्या 7व्या ब्रिक्स माहिती आणि दूरसंचार अर्थात आयसीटी कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन या विषयसूत्रावर आधारित ही बैठक होणार आहे. सर्वसमावेशक, परवडणारी, शाश्वत आणि सक्षम संपर्क व्यवस्थेसाठी आयसीटी परिसंस्थांचा विकास तसंच डिजिटल कौशल्य आणि क्षमता विकास यांसारख्या महत्वाच्या विषयावर प्राधान्यानं या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलातील अत्याधुनिक व्यायामशाळेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. क्रीडा संकुलात मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत 7 क्रीडा प्रकारांसाठीचं उत्कृष्टता केंद्रही कार्यान्वित आहे. यामुळे ही व्यायामशाळा खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त राज्यातल्या सर्व शिवमंदिरांमध्ये आज पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात मध्यरात्री महाप्रदक्षिणेला सुरुवात झाली. श्रावणी सोमवारी राज्यभरातून भाविक येणार असल्यानं राज्य परिवहन महामंडळानं खास बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी काल चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील जीवती इथल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट दिली आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. परभणी जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं आयोजित इन्व्हेस्ट इन परभणी अर्थात परभणी गुंतवणूक परिषदेत काल 162 उद्योजकांशी सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योजकांना चालना मिळणार असल्याचं प्रतिपादन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं. भारतीय लष्कराच्या मराठा सिंगल रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांना वीरमरण आल्याची माहिती मिळाली आहे. आवताडे 11 वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. जम्मूमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत कर्तव्य बजावताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंपरी चिंचवड इथं सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत काल झारखंड आणि हरियाणा यांच्यासह दिल्ली, तामिळनाडू, बिहार यांच्या महिला संघांनी विजयी सलामी दिली. क गटातला उत्तर प्रदेश आणि मणिपूर यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. श्रीलंकेतील गॉल इथं भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ आज सामन्याच्या 3र्या दिवशी 9 गडी बाद 460 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात करेल. पहिल्या डावात भारताच्या देवदत्त पडिक्कलनं 167 धावांची खेळी करत आपलं पहिलं कसोटी शतक झळकावलं, तर के एल राहुलनं 82 आणि ध्रुव जुरेलनं 51 धावांची भागीदारी केली. मुसळधार पावसामुळे

0: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा, राज्यपालांचं आवाहन. चाकण परिसरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची उद्योगमंत्र्यांची ग्वाही. गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडाचा वापर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताच्या दुसऱ्या दिवसाखेर 460 धावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. सख्यांनो, श्रावण महिना म्हणजे उत्साह, आनंद, चैतन्य, सण समारंभ, व्रतवैकल्यांचे दिवस. यावेळी बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दडलाय श्रावण खजिना.
1: भिजल्या मातीत श्रावण आला, गवरी मंदी गवार भाई मंगळा गवार.
0: कलाकृती ग्रुपच्या वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय. आणि श्रावणाबद्दल बरंच काही.
2: फुगडी खेळू दण्णा दण्णा, रुपये मोजू खण्णा खण्णा, भान विसते सर्वांचा मे राखताना, सर्वांचा मे राखताना.
0: तेव्हा ऐकायलाच हवा बुधवारी 19 ऑगस्टचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: सुंदर साजिरा श्रावण आला.
3: सतारीचे बोल असोत
4: की मंजुळ बासरी,
3: शततारांची संतूर असो
4: की मंगल सनई,
3: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
4: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
6: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7:22 आणि 10 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 17 ऑगस्ट. 17 ऑगस्ट 1666 साली छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामधून औरंगजेबाच्या नजरकैदेतून आपल्या बुद्धीच्या चातुर्याने यशस्वीरित्या निसटले होते. तो हा आजचा दिवस. त्याचबरोबर 1916 साली ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक डॉक्टर विनायक पेंडसे यांचा जन्म. 17 ऑगस्ट 1949 इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा जन्म. हे होते आजचे दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
7: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7:30 खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
8: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
7: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
9: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
10: लहान असताना आजीने उठणं किंवा मसूर

0: चिराळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. ही जी योजना आहे, खरंच खूप चांगली ही जी योजना आहे, त्याच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था, सहकारी पतसंस्था आणि कृषी व्यवस्थेला सुद्धा एक नवी दिशा मिळण्याचं काम मिळणार आहे. नाही काय सांगाल सर?
1: निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक खूप मोठ्या प्रमाणावरती चालना मिळणार आहे. जवळजवळ 40,000 कोटी रुपये ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये या शेतकरी कर्जमुक्तीच्या माध्यमातून जाणार आहेत. एवढे मोठ्या प्रमाणावरचा निधी, त्याच प्रमाणात निधी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नव्यानं पीक कर्ज म्हणून खरीप हंगामामध्ये उपलब्ध होणार आहे बँकांच्या माध्यमातून. एवढा मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध झालेल्या निधीच्या माध्यमातून मला वाटतं शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न शेतकरी घेऊ शकतील आणि ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीचा एक संदेश जाण्यासाठी या कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून मला वाटतं खूप हातभार लागणार आहे.
0: नक्कीच. आणि विकसित महाराष्ट्र 2027 ही जी संकल्पना आहे आपल्या शासनाची, त्याच्यासाठी सुद्धा ही योजना खूप महत्वाची ठरणार आहे. काय सांगाल सर?
1: विकसित महाराष्ट्र 2047 या संकल्पनेसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विभागाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी टार्गेट दिलेले आहेत, आपला प्लॅन बनवायला लावला आहे आणि हा प्लॅन 2047 पुरता मर्यादित न राहता ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये ह्या 5 वर्षामध्ये दरवर्षी तुम्ही कशा पद्धतीने अचीव करणार आहोत या विकसित महाराष्ट्राचं स्वप्न, त्या दृष्टिकोनातनं माइल स्टोन्स देखील प्रत्येक विभागाने स्वतः ठरवून अचीव करण्यासाठी टार्गेट दिलेले आहेत. मला वाटतं की ह्या विकसित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं पावलं उचलण्यासाठी प्रत्येक विभाग त्या विभागाच्या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि 2047 महाराष्ट्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राचे जे $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जी वाटचाल आहे 2030 पर्यंत, त्या दृष्टिकोनातून देखील या शेतकरी कर्जमुक्तीचा देखील खूप मोठ्या प्रमाणावरती हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाल्यामुळे त्यांना एक नवी उभारी मिळणार आहे आणि संपूर्ण शेती पुन्हा एकदा पिकाखाली येणार आहे, ती पडीक राहणार नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाल्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा देखील आनंद द्विगुणित होणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक हातभार लागणार आहे.
0: नक्कीच सर. ही योजना शेतकऱ्यांमध्ये जनजागृती पोहोचण्यासाठी शासनाचे असे काही उपक्रम आहेत का की प्रत्येक आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही योजना गेलीच पाहिजे?
1: संपूर्ण योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत जावी यासाठी आम्ही एक मीडिया प्लॅन देखील तयार केलेला आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि यांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर आम्ही काही जिंगल्स पण केले आहेत, रेडिओ आणि टीव्हीवरती देखील याची जाहिरात जाणार आहे आणि जात असताना त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे. माननीय महसूल मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की आपण देखील प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला बोलवावं आणि त्यांना ह्या योजनेची माहिती द्यावी, जेणेकरून संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती जावी. आम्ही सहकार विभागाच्या माध्यमातून पॅम्पलेट छापलेले आहेत, ते संपूर्ण पॅम्पलेट्स प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि आमच्या जवळजवळ 22,000 प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी आहे, 22,000 प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीचे आमचे सचिव आहेत, त्या सचिवांच्या माध्यमातून देखील प्रत्येक गावागावामध्ये जाऊन या योजनेची आम्ही माहिती दिलेली आहे. जवळजवळ 800 ते 900 होर्डिंगमध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, SDO कार्यालय असेल, या ठिकाणी होर्डिंग्स देखील आम्ही लावलेले आहेत. तर व्यापक प्रमाणावरती प्रसिद्धीचं काम चालू आहे आणि या प्रसिद्धीसाठी आम्ही प्रत्येक जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील याला प्रसिद्धी मिळावी म्हणून सर्व DDR कार्यालयांना देखील 5 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. अधिकचा निधीची आवश्यकता असल्यास तो देखील अधिकचा निधी सहकार विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा माहिती पोहोचावी. त्याचबरोबर मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांनी देखील आम्हाला खूप जास्त सहकार्य दिलं आणि त्यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती दररोज अतिशय सकारात्मक बातम्या सर्व प्रिंट मीडियामध्ये येत आहेत आणि त्यामुळे देखील शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला फायदा झालेला आहे.
0: सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल?
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मॅन्डेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समजोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना मी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचा आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी नॅशनलाइज ॲज वेल एज कमर्शियल बँकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे आणि त्यामुळे

0: त्यात देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचं हेअरकट बँकेने सोसलेलं आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये, आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयांमध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: नक्की सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळीराजा म्हणतो किंवा शेतकरी राजा म्हणतो, त्यांनाही जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी, आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून. बरोबर ना?
0: अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वारंवार येणारे नैसर्गिक संकट, अवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरंच अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही, आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे, आणि जे शेतकरी जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी की जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात, त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी, त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात. किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे, त्यामध्ये देखील ऑनलाईनवरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू.
1: नक्कीच सर, खरंच खूप खूप धन्यवाद. कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे, आणि एकंदरीतच शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे. आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुला सत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा आयोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय

0: अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स, सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनूया. निवेदन संपलं. यानंतर कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
5: नमस्कार.
2: खरं तर जेव्हा तुम्ही किंवा तुमच्या आजोबांनी पणजोबांनी लोणच्याच्या व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेला घरोघरी लोणचं घालण्याची पद्धत होती आणि असं सगळं असताना सुद्धा लोणच्याचा व्यवसाय सुरू करायचा आणि तयार केलेलं लोणचं बाजारात विकायचं ते विकत घेण्याची मानसिकता ग्राहकांची होती का? किती गृहिणींनी याला प्रतिसाद दिला हे ऐकायचंय.
5: खरं सांगायचं झालं ना तर ह्याच्यासाठी आपल्याला त्यावेळच्या मुंबईची परिस्थिती काय होती हे आपण विचारात घेतलं पाहिजे. मुंबईमध्ये हे चाकरमानी लोक राहायचे. आमच्या गिरगाव जिथे आमच्या व्यवसायाची सुरुवात झाली त्याला गिरणगाव पण म्हणतात. कारण गोदीमध्ये आणखी जवळ असलेल्या मिल्समध्ये काम करणारे माणसं तिथे राहायची. आणखीन एकेका चाळीमध्ये एकेका छोट्या खोलीमध्ये दोघं तिघं पुरुष मंडळी राहायची आणि ते फक्त नोकरी करायचे. आणखीन त्यांची जी फॅमिली होती त्यांचं सगळं घर होतं ते कोकणात गावाला असायचं. ते असं म्हणायचं की आमचं घर कोकणात आणि आम्ही इथे बिराड करून राहतो. त्याच्यामुळे त्यांच्या जेवणाखाण्याचे हे नेहमीच आबाळ असायची. आणखीन दर वेळेला कोकणातनं येताना लोणच्याची बरणी किंवा काही घेऊन येणं शक्य नसायचं. त्यामुळे इकडच्या लोकांना लोणच्याची आवश्यकता होती आणि म्हणून तिथे लोणची विकायला आमची सुरुवात झाली. पण जसजसं पुढे वाढ होत होती त्यावेळेला ही अडचण होती आणि म्हणून माझ्या वडिलांनी जाहिरात करताना सुद्धा अशी केली की उत्कृष्ट लोणची आणि मसाले बनवणारे तुम्ही स्वतः तुमची घरची उत्कृष्ट होतात पण तुम्हाला वेळ नाही झाला तर बेडेकरांचं लोणचं जरूर वापरा.
2: वा वा वा. श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747 99-877-98-747 ऑनलाइन ऑर्डर साठी वेबसाईट आहे www.vpbedekar.com. अजित सर, जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्याच्यात अडचणीही येतात तर तुम्हाला या व्यवसायात काही वेगळ्या अडचणी आल्या का?
5: खरं सांगायचं झालं तर आमच्यावरती ग्राहकांनी ठेवलेला विश्वास इतका जोरदार होता की माल विक्रीसाठी अडचणी आम्हाला कधी आल्या नाहीत. परंतु जे आसमानी सुलतानी म्हणतात तशी आसमानीचे संकट मात्र आमच्यावरती आली. आमची कुर्ला येथे म्हणजे साकीनाक्याला एक आमची मोठी फॅक्टरी होती. एकूणच तो एरिया मुंबईचा सखल भागातला एरिया आहे. तर 26 जुलै 2005 साली जेव्हा खूप मोठा पूर आला त्यावेळेला इतका पाण्याचा लोंढा होता की आमचा अख्खा तळमजला फॅक्टरीचा हा पाण्याखाली गेला आणि ह्याच मजल्यावरती आमचं वर्षभराचं लोणचं म्हणजे बघा हा जुलै महिन्यात पूर आला होता. मे आणखीन जूनच्या पहिले 10 दिवसात आम्ही लोणचं बनवलं होतं आणि ते पुढचा अख्खा वर्ष विकायचं म्हणून साठवणूक करून ठेवलेलं होतं. ते सगळं पुराच्या पाण्यात वाहून गेलं. अशा परिस्थितीत पुढचं अख्खं वर्ष विकायला लोणचं नाही अशा परिस्थितीमध्ये मध्ये ते वर्ष गेल्यामुळे ही खूप मोठ्या अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागलं.
2: बापरे, खरंच तुम्ही म्हणालात तसं आसमानी संकट होतं हे, पण यातून सुद्धा ताऊन सलाखून तुम्ही पुन्हा एकदा उभे राहिलेले आहात आणि बेडेकर मसाले हे अजूनही लोकांपर्यंत लोकांसाठी पोहोचलेले आहेत. याबद्दल अजूनही गप्पा मारूयात पुढच्या

0: भागात पुन्हा भेटूयात. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
0: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: बेडेकर तयार मसाला.
5: श्रोते, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात बेडेकर मसालेवाले आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
6: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
0: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट राहा.
6: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
0: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
6: संपर्क 90111 32 500
0: 9011 32 500.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट, स्टे फिट.
8: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
9: श्रोत्या नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
10: श्रोत्या नमस्कार.
9: विक्रम, या आठवड्यातल्या केसेस बघूयात. आपण 18 वर्षाच्या मुलाची आहे.
10: Yes.
9: म्हणजे आजच्या या मुलांमध्ये जे वजनवाढीचे प्रॉब्लेम्स आहेत ते दिसत आहेत या सगळ्या याच्यामध्ये. या मुलाचं वजन आहे 99 किलो जेव्हा तुझ्याकडे एनरोल केलं आणि उंची आहे 178 सेंटीमीटर. आदित्य असं याचं नाव आहे. आता याला इन्सुलिन रेझिस्टन्स होता. काय केस होती आदित्यची?
10: आदित्यची केस सांगतो. वय वर्ष 18. आता उंची चांगली होती, 178 सेंटीमीटर म्हणजे उंची मस्त होती आणि त्यामुळेच थोडं वजन वाढत गेलेलं बहुतेक कळलं नसावं. पण वजन 99 जाऊन पोचलं होतं आणि मेन म्हणजे काय झालं की त्याच्या घरच्यांना त्याच्या मानेवरती थोडस पिगमेंटेशन दिसायला लागलं आणि ते दिसायला लागल्यानंतर मग त्याच्या घरच्यांनी ठरवलं की त्याचा फुल बॉडी ब्लड वर्क आणि या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या. मग त्यांनी सगळे रिपोर्ट केले, त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याच गोष्टी आढळल्या. पहिली गोष्ट म्हणजे त्याचं व्हिटॅमिन B12 व्हिटॅमिन डी कमी होतं, ज्याच्याकरता त्याला डॉक्टरांनी सप्लिमेंट सांगितले. आणि मेन दुसरी गोष्ट आढळली ती म्हणजे त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स हा सापडला. म्हणजे त्याच्या डॉक्टरांना लक्षात आलं की ह्याला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, ज्याच्यामुळे हे मानेवरचं काळे पट्टे किंवा पिगमेंटेशन ज्याला आपण म्हणतो ते थोड्याफार प्रमाणात व्हायला लागलेलं आहे. आणि डॉक्टरांनी त्याला स्ट्रिक्टली सांगितलं की काही कर, तू पटापट वजन कमी कर, लाईफस्टाईल सुधार, नीट खायला लाग आणि व्यायाम चालू कर, नाहीतर पुढे तुला डायबेटीस सुद्धा होऊ शकतो, वजनही कंट्रोलमध्ये राहणार नाही आणि पुढे हेल्थचा प्रॉपर डिक्लाईन तुझा चालू होईल. त्यामुळे वजन कमी करणे आणि मेनली इन्सुलिन रेझिस्टन्स वरती नियंत्रण आणणे, इव्हेंच्युअली तो रिव्हर्स करण्याकरता आपल्याकडे बेसिकली आदित्य जॉईन
9: आला होता. ओके. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011 32 500 9011 32 500 90111 32 500. विक्रम, तू सांगतोयस आदित्यच्या केस बद्दल आणि तू म्हणालास जसं की वजन कमी करणं आणि इन्सुलिन रेझिस्टन्स जो आला होता तो कमी करणं यासाठी हा आला होता तुझ्या.
10: बरोबर. तर आता आदित्यची केस काय, कालची सुद्धा चित्र आपण केस बघितली, तर त्यांचे प्रॉब्लेम सेम आहेत. भरपूर ते फूड डिलिव्हरी ऍप्स वरनं सारखं सारखं ऑर्डर करून खाणे, नंबर 2 अजिबात व्यायाम न करणे आणि सर्वात महत्वाची तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्याच गोष्टीला वेळा नाही. झोपायच्या वेळा फिक्स नाहीत, उठायच्या वेळा फिक्स नाहीत, खायच्या वेळा फिक्स नाहीत. कधीही भूक लागते तेव्हा भरपूर समोर येईल ते खाणे की म्हणले ह्या या सगळ्या गोष्टींमुळे आज ही तुझी जी काही परिस्थिती आहे ही झालेली आहे.
9: okay.
10: हे वजन वाढायला लागलेलं आहे. बाहेरचं जे खाणं आहे ते फक्त टेस्ट फोकस्ड असतं, त्याच्यात न्यूट्रिशन असतं असं नाही.
9: बरोबर.
10: आणि त्यामुळे आपण घरी बनवलेलं अन्न हे अटलिस्ट 90% तरी वेळा घरी बनवलेलं अन्न आपण खाल्लं पाहिजे. 5-10% वेळा कधीतरी बाहेरचं आवडतीचं खाल्लं तर ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्याला झोपण्याचं महत्व समजावलं, झोप आणि वजनाचा संबंध काय असतो या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि मग त्याला शेड्यूल लिहून दिलं, घरी काय खायचं काय नाही, डाएट लिहून दिलं, एक्सरसाइज लिहून दिला. सोपेच एक्सरसाइज होते, घरच्या घरीच करायचे होते त्यामुळे त्याला तोही प्रश्न नव्हता कारण तो लांब राहायचा ऍक्च्युली आपल्या जिमपासून. आणि मग त्यांनी सगळं व्यवस्थित पद्धतीने पहिल्या महिन्यापासून जरा खूप कडक पद्धतीने फॉर्च्युनेटली चालू केलं. पहिल्या महिन्यात त्याचं 4 किलो वजन कमी झालं आणि आज आपण त्याचा टोटल रिझल्ट बघितला. आज त्याला आपल्याकडे जॉईन करून फक्त 4 महिने झालेले आहेत. 4 महिन्यात आज 13 किलोनी वजन कमी झालंय. 99 वरून आता 80 ला वजन आलंय. 5-7 किलो अजून कमी करायची गरज आहे. मानेवरती जे पिगमेंटेशन ऑपरेशन झालं होतं,

0: टक्केमध्ये मानेवरती ते ऑलमोस्ट 70% गेलेलं आहे. डॉक्टरांनी जेव्हा सिरम इन्सुलिन फास्टिंग पीपी त्याचं परत जेव्हा मोजलं उत्तम रिझल्ट आलेले आहेत. डॉक्टर खुश आहेत, वजन कमी होत आहे, त्याला चांगलं वाटायला लागलंय आणि त्याला आज एक चांगली लाईफस्टाईल जगण्याचे बेनिफिट्स काय असतात हे बेसिकली आज त्याला कळले.
1: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135500 9011135500 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोत्यो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात विक्रम्स फिटनेस आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
5: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
6: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
5: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
6: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:51 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनिल खोब्रागडे यांनी गायलेली राजा बढे यांची रचना, संगीतबद्ध केली आहे प्रभाकर धाकडे यांनी.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अपर्णा मयेकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या युगुलस्वरातील हे गीत. वसंत निनावे यांचं आहे आणि संगीतबद्ध केलं आहे.

अपर्णा मयेकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत होतं वसंत निनावे यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर

झालं ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 8:00 समाचार प्रभात हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 आणि 16 सेकंद झाले. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2043 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. युजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश. आणि FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. आता सविस्तर बातम्या. भारताला 2047 पर्यंत पूर्णपणे विकसित बनवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल व्यक्त केली. राजस्थानातल्या अलवर इथं राज्यातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6,453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारनं अनेक उपक्रम सुरू केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या 12 वर्षात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत वारंवार वाढवून दिली असल्याचं त्यांनी नमूद केलं. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्याची दुग्ध व्यवसायात प्रचंड क्षमता असून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी म्हशी राजस्थानातल्या घराघरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी म्हटलं. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रथम हे तत्व बाळगून आपलं ज्ञान, कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा राष्ट्र उभारणीसाठी वापर करावा असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. चेन्नईजवळच्या कट्टनकुलथूर इथं SRM या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. विकसित भारत बनण्याच्या देशाच्या प्रवासात भारताच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे त्यांनी पदार्थांपासून दूर राहून शिस्त, ध्येयनिष्ठा आणि उत्कृष्टतेचा मार्ग निवडावा असंही ते यावेळी म्हणाले. युजीसी नेट परीक्षा अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल तर समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल. NTA 22 ते 30 जून या कालावधीत UGC नेटसाठी सर्व 87 विषयांची परीक्षा घेतली होती. भारताच्या वतीनं उद्या नवी दिल्लीत ब्रिक्स गटातील देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीपूर्वी आज ब्रिक्सचा पर्यावरण कार्यगट तसंच हवामान बदल आणि शाश्वत विकासासंबंधीच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. भारतानं आपल्या यावर्षीच्या ब्रिक्सच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी ठरवलेल्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी पायाभरणी या मध्यवर्ती कल्पनेअंतर्गत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक होणार आहे. अध्यक्षपदाचा भाग म्हणून भारतानं ब्रिक्स पर्यावरण कार्यगटाअंतर्गत मुख्यत्वे विचार करण्यासाठी शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्तीची स्थिती हाताळण्याची सक्षमता, चक्रीय अर्थव्यवस्था आणि अनुकूलन ही 4 प्राधान्यक्षेत्रं निश्चित केली आहेत असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. पुण्यात आजपासून 5 दिवसांच्या 7व्या ब्रिक्स माहिती आणि दूरसंचार अर्थात ICT कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन या विषयसूत्रावर आधारित ही बैठक होणार आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 2026 या वर्षासाठीचे राष्ट्रीय अनुभव पुरस्कार वितरित

करण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमात पेन्शन मित्र हँडबुक आणि 5व्या देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचंही प्रकाशन केलं जाणार असल्याचं कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बँक प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये 17 निवृत्तीवेतन वितरण करणाऱ्या बँकांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या योजना आणि सेवा सादर केल्या जातील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीतील सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राजस्थानातील चितोडगड इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांच्या हस्ते काल इंदोर इथं प्रस्तावित असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या 25 फुटी पुतळ्याची पायाभरणी करण्यात आली. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत कॅगनं दिलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर वैष्णव यांनी काल दिवसभर संपूर्ण रेल्वे नेटवर्कवरील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध होण्यासाठी तातडीनं चुका सुधारण्याबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून रेल्वे नेटवर्कवर सुमारे 20,000 ठिकाणी टाकीपासून नळापर्यंत पाणी गाळण्याची आणि त्यावर देखरेख ठेवणारी नवीन प्रणाली बसवली जाईल. पंतप्रधान गतिशक्ती उपक्रमांतर्गत विविध मंत्रालयांच्या 18 लाख कोटी रुपये अंदाजित खर्च असलेले 3 पायाभूत सुविधा प्रकल्प मंजूर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या 198 प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. मस्कतमधील भारतीय शाळांमध्ये शिकणाऱ्या 200 अधिक विद्यार्थ्यांनी काल सुलतान काबूज बंदरावरील आयएनएस इम्फाळ या भारतीय युद्धनौकेला भेट दिली. ओमानमधील भारतीय दूतावासानं ही माहिती दिली. तत्पूर्वी भारताच्या स्वातंत्र्यदिनी मस्कत, पोंटा देलगादा आणि जिबुती यासारख्या परदेशातील विविध बंदरांवर भारतीय युद्धनौकांच्या उपस्थितीद्वारे देशाच्या सागरी सामर्थ्यांचं दर्शन घडल्याचं भारतीय नौदलानं सांगितलं. ओमानमधील भारताचे राजदूत प्रशांत पिसे यांनी या युद्धनौकेला भेट देऊन नौकेवरील नौदलाच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या युद्धनौकेवरील कर्मचाऱ्यांनी दूतावासात आयोजित ध्वजारोहण समारंभात सहभाग घेतला. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची 12 दिवसांची वार्षिक श्री बाबा बुद्ध अमरनाथ यात्रा आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्टपर्यंत चालणार असून रक्षाबंधनादिवशी तिची सांगता होईल. प्रशासनानं राजौरी, पूंछ आणि प्रवासाच्या मार्गांवर कडेकोट बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. पश्चिम बंगालमधील भारत नेपाळ सीमेवरून बेकायदेशीररित्या सोनं आणि चांदी घेऊन येणाऱ्या 2 नेपाळी नागरिकांना सशस्त्र सीमाबलाच्या जवानांनी काल अटक केली. सिलीगुडीजवळील पाणीटाकी इथं तैनात असलेल्या एसएसबीचं पथक न्यू मेची पुलावर नियमित तपासणी करत असताना त्यांनी नेपाळहून भारतात येणारी एक मोटार अडवली. या मोटारीतील दोन्ही व्यक्ती या सोनं आणि चांदीबाबतची कोणतीही कागदपत्रं सादर करू शकल्या नाहीत किंवा त्याबद्दल कोणतंही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकल्या नाहीत, त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं. एफआयएच हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धा 2026 भारतीय संघाचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. याआधी झालेल्या सामन्यांमध्ये भारतानं वेल्स संघावर तर विजय मिळवला आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं बलाढ्य चीनला काल 2-2 असं बरोबरीत रोखलं. भारताकडून नवनीत कौर आणि दीपिकानं गोल केले.
शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज. गृहमंत्री अमित

शहा यांचं प्रतिपादन. एनटीए यूजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश. आणि एफआयएच हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया गीताली पुंडेकर यांनी गायलेलं रमण रणदिवे यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे गजानन वाटवे यांनी.

गीताली पुंडेकर यांनी गायलेलं हे गीत होतं रमण रणदिवे यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं गजानन वाटवे यांनी. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया निलेश सावर्डेकर, माफ करा, निलेश सावरकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे निलेश सावरकर यांनी.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल? अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहे राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
3: वनस्पतीच्या सामान्य वाढी, विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
2: सादर करते आहेत विवेक वानखडे.

भैरवी काळे यांनी गायलेलं हे गीत होतं सुरेश भट यांचं आणि संगीतकार होते सुभाष अरबेटवार. या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजत आहेत. ठीक 9 वाजता अज्ञात मुंबई या पुस्तक

0: श्रोते हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वानंद केतकर आणि यशश्री उपासने, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मलबार हिलवरच्या जुन्या ब्रिटिश बंगल्यांच्या गोष्टीचा पहिला भाग. मुंबई शहरात अजूनही शिल्लक असलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधताना मुंबईवर लिहिली गेलेली अनेक जुनी पुस्तकं वाचावी लागतात. यातलं मला आवडणारं आणि मुंबई शहराच्या अभ्यासकाला वाचनासाठी अपरिहार्य असलेलं पुस्तक म्हणजे ग्लिम्सेस ऑफ ओल्ड बॉम्बे अँड वेस्टर्न इंडिया हे जेम्स डग्लस यांनी 1900 सालात लिहिलेलं पुस्तक. संदर्भासाठी मी हे पुस्तक अनेकदा वाचत असतो. या पुस्तकात जुन्या मुंबईतल्या अनेक ठिकाणांविषयी त्यांनी चर्चा केली आहे. या पुस्तकात डग्लस यांनी जुन्या मुंबईतल्या आठवणी जागवण्याबरोबरच मुंबईत असलेल्या काही प्रसिद्ध घरांबाबत फार आत्मीयतेने लिखाण केलंय. विशेषतः मलबार हिल माझगाव परिसरात ही घरं होती. हे पुस्तक लिहिलं जात होतं त्यावेळेला त्यातली काही घरं काळाच्या पडद्याआड गेली होती, तर काही तोवर स्वरूप बदलून का होईना शिल्लक होती.
1: उदाहरणार्थ, माझगावच्या टेकडीवर मुंबईच्या इतिहासातल्या एका गाजलेल्या प्रेमप्रकरणाचा साक्षीदार असलेला बेल्वेडर हा बंगला हे पुस्तक लिहिपर्यंत नाहीसा झाला होता. मलबार हिलच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या नेपियन्सी रोडवरची 3 बाजूंनी समुद्रानं वेढलेली बी हाईव्ह नावाची प्रचंड वास्तूही दिसेनाशी झाली होती. कंबाला हिलच्या पश्चिम उतारावरची नेपियन इस्टेट ही 20व्या शतकाच्या प्रारंभीच्या काही दशकात काळाच्या उदरात गडप झाली होती. मलबार हिलवरच असलेल्या वाइल्डरनेस, वेस्टफील्ड, रिजवे कॉटेज, रँडल लॉज, हर्मिटेज, द माउंट, द रिट्रीट अशा अनेक बंगल्यांची नावं डग्लस यांनी या पुस्तकात दिली आहेत. डग्लस यांनी हे पुस्तक लिहिलं तेव्हा यातले काही बंगले शिल्लक होते, तर काही काळाच्या पडद्याआड गेले होते. अशा अनेक वास्तूंचा उल्लेख डग्लस यांनी त्यांच्या पुस्तकात केलेला आहे.
0: डग्लस यांनी आपल्या पुस्तकात केलेल्या या बंगल्यांचे उल्लेख वारंवार माझं लक्ष वेधून घ्यायचे. ते वाचून आता हे बंगले असतील का किंवा या बंगल्यांच्या जागी काय असेल याचा शोध घ्यायला हवा अशी अनावर उर्मी मनात दाटून यायची. पण हे काम प्रचंड वेळखाऊ असणार होतं. शिवाय त्यावेळी हातात असलेली कामं, त्यासाठी उपलब्ध असणारा वेळ यांचं गणित जमत नसल्यामुळं त्यावेळी हे शोधकाम करण्याचं धाडस होत नव्हतं. त्याचबरोबर हे पुस्तक लिहून उलटून गेलेला जवळपास शतकभरापेक्षा जास्त काळ मुंबईच्या वाढीचा वेग आणि इंच इंच जागेबद्दल दिवसेंदिवस राक्षसी होत जाणारी आपली भूक लक्षात घेता आता हे बंगले सापडणं किंवा त्यांचा काही माग लागणं अवघड आहे असा विचार करून मनातली उर्मी मनातच दाबून टाकायला लागायची. तरीही या वास्तू मला सतत खुणावत राहायच्या, अस्वस्थ करत राहायच्या. ही अस्वस्थता घालवण्यासाठी एकच उपाय होता, तो म्हणजे त्या वास्तूंचा शोध घेणं. शेवटी हे शोधकाम हाती घेतलं. सुरुवात डग्लस यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेल्या द क्लिफ या बंगल्यापासूनच केली.
1: ब्रिटिश काळाच्या सुरुवातीला मलबार हिलची ओळख त्या ठिकाणी असलेलं वाळकेश्वर देवालय आणि बाणगंगा तलावामुळे हिंदूंचं तीर्थक्षेत्र अशी होती. त्यामुळे चौपाटीवरून वाळकेश्वराला जाणाऱ्या रस्त्याच्या चढावावर आणि बाणगंगेच्या काठांवर देवालयांच्या आवारात असलेल्या काही धर्मशाळा आणि एखाद दुसरा बंगला हे वगळल्यास इथे वस्ती नव्हती. गर्द जंगलाने व्यापलेल्या या टेकडीच्या उत्तर टोकावर म्हणजे मलबार पॉइंटवर 1788 ते 1790 दरम्यान असलेले मुंबईचे गव्हर्नर विल्यम मेडोज यांनी राहण्यासाठी लहानशी बंगली बांधली होती.

0: तिथं ते अधूनमधून मुक्कामाला जात. त्यांच्यानंतर म्हणजे 1812 ते 1819 या काळात आलेले गव्हर्नर सर इव्हान नेपियन इथं एका छोट्या खोलीत म्हणजे समर हाऊस मध्ये राहत होते. नेपियन्सी रोडला या गव्हर्नरांचं नाव दिलेलं होतं. त्यांच्यानंतर झालेले मुंबईचे गव्हर्नरही इथं अधूनमधून येऊन राहत असत. त्याही पूर्वी मलबार हिलच्या गर्द झाडीनं व्यापलेल्या पठारावर मोक्याच्या ठिकाणी द क्रेग हा प्रशस्त बंगला अस्तित्वात होता. सन 1833 बांधलेल्या या बंगल्याचे मालक होते डॉक्टर स्मिटन. निवृत्तीनंतर डॉक्टर स्मिटन यांनी हा बंगला डॉक्टर विल्सन यांना भेट म्हणून दिला. डॉक्टर विल्सन यांच्याकडे या बंगल्याची मालकी आली तेव्हा त्यांनी या बंगल्याचं नाव द क्लिफ असं ठेवलं. मुंबईच्या 1879 आणि 1895 अशा दोन्ही नकाशात मलबार हिलच्या रिज रोडवरचा द क्लिफ बंगला ठळकपणे नोंदवलेला आहे. त्या काळचा रिज रोड म्हणजे आजचा बाळासाहेब गंगाधर खेर मार्ग.
1: वर्तमानात द क्लिफ बंगल्याचा शोध घेताना त्या बंगल्यात घडलेल्या एका महत्वाच्या घटनेचीही माहिती मिळाली. आधी ती घटना सांगतो, त्याशिवाय त्या जागेचं ऐतिहासिक महत्व आपल्या लक्षात येणार नाही. ही घटना आहे सन 1896-97 दरम्यानची. मुंबईत प्लेगचा भडका उडाला होता, हजारो माणसं मरू लागली होती. सुरुवातीला तो प्लेग आहे याची कल्पना कुणालाही नव्हती, त्यामुळे यावर काय उपाय करायचे हेही समजत नव्हतं. म्हणून यापूर्वी कलकत्त्याला आलेल्या कॉलराच्या साथीवर लस शोधणाऱ्या डॉक्टर वाल्देमर हाफकिन यांना ब्रिटिश सरकारनं मुंबईत पाचारण केलं. दिनांक 7 ऑक्टोबर 1896 या दिवशी हाफकिन मुंबईत दाखल झाले. अगदी दुसऱ्याच दिवशी हाफकिन यांनी ग्रांट मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजेच JJ हॉस्पिटलमध्ये एक क्लार्क आणि 3 सहाय्यक मदतीला घेऊन एका लहानशा खोलीत आपली प्रयोगशाळा थाटली.
0: पुढचे जवळपास 6 महिने हाफकिन आणि त्यांचे सहकारी प्लेगवर लस शोधण्याचे विविध प्रयोग ग्रांट मेडिकल कॉलेजमधल्या या लहानशा खोलीत करत होते. शोधलेल्या लसीचे माणसांवर काय परिणाम होतात ते तपासून पाहण्यासाठी अनेक खोल्या असलेल्या अधिक मोठ्या जागेची आवश्यकता होती. त्यामुळे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये लसीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर निरीक्षण करता येणं शक्य झालं असतं. प्लेगमुळे मरणपंथाला लागलेल्या माणसांचा जीव वाचवू शकणाऱ्या या लसीचं महत्व ओळखून मुंबई म्युन्सिपाल्टीनं मलबार हिलवरचा जो बंगला भाड्यानं घेऊन हाफकिन यांच्या ताब्यात दिला तो म्हणजे द क्लिफ.

श्रोते हो, आपण ऐकत होतो मलबार हिलवरच्या जुन्या ब्रिटिश बंगल्यांच्या गोष्टीचा पहिला भाग. उद्या आपण ऐकणार आहोत या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना.

अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आज आपण ऐकलात भाग 97. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

सकाळचे 9:10 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया ईर्ष्या या चित्रपटातून उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे राम कदम यांनी.

0: माडगुळकर आणि संगीतकार होते राम कदम.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल? अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
4: वनस्पतीच्या सामान्य वाढी, विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
3: सादर करते आहेत विवेक वानखडे.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हळद रुसली कुंकू हसलं या चित्रपटातून आशा उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर आणि संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

हळद रुसली कुंकू हसलं या चित्रपटातील हे गीत होतं उषा मंगेशकर यांच्या स्वरात. गीतकार होते शांताराम नांदगावकर आणि संगीतकार होते राम लक्ष्मण. या गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी सकाळचे 9:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया शुभा जोशी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया भीमराव पांचाळे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं हे गीत.

0: महादेवी स्वामी यांनी गायलेलं मधु जामकर यांचं हे गीत होतं. संगीतकार होते विश्वनाथ ओक. आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
4: वनस्पतीच्या सामान्य वाढी, विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
3: सादर करते आहेत विवेक वानखडे.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी कार्यक्रम सुगम संगीताचा भावधारा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेलं मोहन सावंत यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अरविंद गडकर यांनी.

यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलं होतं आणि संगीत होतं कानू घोष यांचं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 10 वाजले आहेत. गीतबहार चित्रपट संगीत.

कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत कर्ज कुंकवाचे या चित्रपटातलं होतं. वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलं होतं. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची होती. संगीतकार संजय गीते.

अजय अतुल मधुरा दातार प्रियांका बर्वे विश्वजीत बोरवणकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. चंद्रमुखी चित्रपटातलं हे गीत होतं, संगीत होतं अजय अतुल यांचं. चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत गीतबहार या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

सावता गवळी यांचं गीत आपण ऐकलं. स्वप्नील बांदोडकर, वैशाली माडे, नयना आपटे, पी गणेश आणि अनुपम शर्मा यांनी गायलं होतं. गुणवंत सेन यांचं संगीत होतं आणि चित्रपट मध्यम वर्ग.

0: वैशाली माडे आणि सहकलाकारांनी गायलेलं जुगाड या चित्रपटातलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत शैलेश धरणगावकर. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.
1: नाव तुझं घेण्यासाठी सांगू किती लोक हलो का, नाव तुझं घेण्यासाठी सांगू किती लोक हलो का, गेली महाजीवाच्या देवा झालो रे मी मुका मुका, गेली महाजीवाच्या देवा झालो रे मी मुका मुका. अबे बे बे बो, अबे बे बे बो,

0: विश्व कसा तुझा न्याय श्रीमंत पालकित गरीबाला नाही पाय
1: श्रीमंत पालकित गरीबाला नाही पाय
0: पुजाऱ्यांची मोठी पोट पुजाऱ्यांची मोठी पोट वहार करी चाले भुका गेली माझी वाचा देवा झालो रे मी मुका मुका
1: दादा दादा दादा दादा दादा

0: चौथा मारे पिकवी मळा सांगे इतरास कांदा मुळा गाजराला भक्तीचा तुवास
1: कांदा मुळा गाजराला भक्तीचा तुवास
0: नाम जेवाचा नाचाला हरी नाम जेवाचा नाचाला देव सार धरती फेका काय सांगू देवा आता झालो रे मी मुका मुका
1: बो बो बो

न घेतली झोका बंद झाली वाचा माझी झालो रे मी मुक्का मुक्का आता बो

0: कुंडलिका भेटी साठी जीव होई थोडा थोडा कुंडलिका भेटी साठी जीव होई थोडा थोडा ज्ञान सराच्या भक्तीनं सांग देव झाला येडा
1: ज्ञान सराच्या भक्तीनं सांग देव झाला येडा
0: खर बोलता बोलता हरी खर बोलता बोलता जिथे पण गेला तुका गेली माझी वाचा देवा झालो रे मी मुका मुका।

0: शिव तो जोड देव सारे गुंगुन जाती,
1: रोहिदास शिव तो जोड देव सारे गुंगुन जाती,
0: एकनाथ भारुड गातो एकनाथ भारुड गातो स्वर्ग वाटे पिका पिका, काय बोलो आता देवा झालो रे मी मुका मुका,
2: सुरेश वाडकर, दादा कोंडके आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं मुका घ्या मुका या चित्रपटातलं, संगीतकार राजेंद्र विनय. याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वंदना कट्टी यांचं गायन राग तोडी. विलंबित ख्यालाची बंदिश 3 तालात बोल आहेत मोरे मना आणि त्यानंतर त्यांनी 1 तालामध्ये तराणा गायला आहे. तबला साथ मिलिंद जोशी, संवादिनी जयंत फडके. वंदना कट्टी यांचं गायन राग तोडी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वंदना कट्टी यांचं गायन आपण ऐकलं. राग तोडी त्यांना तबला साथ मिलिंद जोशी यांची होती. संवादिनी साथ केली जयंत फडके यांनी.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
3: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
4: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
3: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
4: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
0: सकाळचे 11 वाजत आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सहज संवाद.

वेगवेगळे सण हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य. श्रावण महिन्यात या सणांची रेलचेल असते. आज नागपंचमी. हे जे गाणं आपण सुरुवातीला ऐकलं त्याची पहिलीच ओळ होती, नागपंचमी सण हा नामी. आणि मग वर्षभरात जे वेगवेगळे सण येतात, अगदी होळी पौर्णिमा पाडवा इथपर्यंतच्या वेगवेगळ्या सणांचा आढावा या गाण्यामधून आपण ऐकला. आपल्या मराठी पंचांगाचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक महिन्यात सण येतो. या सणाचा हेतू असतो तो म्हणजे आनंद साजरा करणं, निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, एकत्र येणं. एकत्र येण्यामुळे आनंद वाढतो. तसा आजचा हा नागपंचमीचा सण. आज सहसंवादमध्ये या अनुषंगाने आपण नागावरची दोन गाणी तर ऐकणार आहोतच, नागपंचमी या विषयावरची, आणि त्यानंतर वेगवेगळे प्राणी जे गाण्यांमधून आपल्या भेटीला येतात त्यांच्याकडे आपण जाणार आहोत.

मी मगाशी जसं आपल्याला सांगितलं की सण हा आनंदाचा सोहळा आहे, तसा तो कृतज्ञतेचा एक भाग आहे. या पृथ्वीवर माणसाबरोबर इतर जे काही प्राणी, पशु, पक्षी जगतात, वृक्ष, वनस्पती जगतात, त्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ह्या प्राणीमात्रांचाही या पृथ्वीवर, या भूमातेवर तेवढाच अधिकार आहे. या वृक्षवल्लींवर, प्राणीमात्रांवरही प्रेम करावं या उद्देशाने हे सण साजरे केले जातात. नागपंचमी हा त्याचाच एक भाग.

0: त्या माणसा गत आपले शेपूट फडून जाईल.
1: आदिम काळामध्ये जंगलामध्ये भटकणारा माणूस पुढे एका जागी स्थिर झाला. तो शेती करायला शिकला. त्याआधी तो शिकार करून खायचा. शेती करायला शिकल्यानंतर या शेतीसाठी त्याला मोठी मदत झाली ती बैलाची. आणि मी जसं आपल्याला सांगितलं की ह्या सगळ्यांप्रती आपण जी कृतज्ञता व्यक्त करतो त्यामध्ये या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे बैल पोळा हा एक सण आहे. हा बैल शेतकऱ्याचा जवळचा मित्र असतो, जवळचा सवंगडी असतो.

शेतीच्या कामासाठी उपयोगी पडणारे बैल अगदी प्राथमिक काळामध्ये गाडीसाठी वाहन म्हणूनही वापरले गेले. अजूनही खेड्यात क्वचित बैलगाड्या आपल्याला दिसतात, आता ते प्रमाण कमी झालं, आता वाहतुकीची आधुनिक साधनं आली. हे बैल जेव्हा सुसाट वेगानं धावतात तेव्हा कवी त्याला हरणांची उपमा देतो.

बैल तुझे हरिणा वाणी, हरिणांची उपमा गदिमांनी बैलांच्या धावण्याला दिली. बघा, एका गाण्यामध्ये दोन वेगवेगळे प्राणी आपण ऐकले, बैलाकडून त्या गाण्यामध्ये जो दुसरा प्राणी आला होता त्याच्याकडे जाऊया.

या गाण्यामध्ये हरणाचं वर्णन आपण ऐकलं. रामायणामध्ये या प्राण्याची मोठी भूमिका आहे आपल्याला माहिती आहे. सीतेनं तो कांचन मृग बघितला आणि पुढे जे काही घडलं तेही आपल्याला ज्ञात आहे. ग. दि. माडगुळकरांनी त्या प्रसंगाचं अप्रतिम वर्णन केलंय. त्या हरणाचं वर्णन गदिमा करतात, सीतेला ज्या हरणाचा मोह पडला आहे

मूळ गीत रामायणातलं गीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या संग्रहात असलेलं. नागपंचमीच्या निमित्ताने आपण पहिलं गाणं जे ऐकलं त्याच्यात वेगवेगळ्या सणांचा उल्लेख होता. मग आपण नागपंचमी, वारूळ या संदर्भातली दोन गाणी ऐकली. मग शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल ऐकलं, पक्ष्यांबद्दल ऐकलं. मग आपण शेतकऱ्याचा जवळचा मित्र असलेला बैल, त्या बैलाच्या संदर्भातली दोन गाणी ऐकली. त्यातल्या एका गाण्यामध्ये हरणाचा उल्लेख होता, त्या हरणाच्या संदर्भातली दोन गाणी ऐकली. पुढे जाऊया, आपण सहज संवाद ऐकतोय. बैलाप्रमाणेच माणसाचा जवळचा मित्र असलेला घोडा. मला माहिती आहे तुमच्या मनात अजून एक नाव आहे, त्याकडे येणार आहे मी. या गाण्यानंतर आपण त्या प्राण्याकडे वळूया.

ज्यांनी अनेक अप्रतिम गाणी आपल्याला दिली त्या संगीतकार दत्ता डावजेकरांनी हे गाणं गायलं होतं. मराठी चित्रपट संगीतात एखादंच असावं. घोड्याचा विषय निघाला आहे. यंत्रयुगाचा जसा शोध लागला, नवीन नवीन यंत्र अस्तित्वात आली, वाहनं आली, त्या वाहनांची शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती हे परिमाण वापरलं गेलं.

मगाशी बैलाच्या गाण्यासंदर्भात आपण बोलत होतो तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की जसा बैल हा माणसाचा उत्क्रांती अवस्थेतला जवळचा मित्र झाला तसा अजून एक झाला. अगदी बरोबर ओळखलं. या गाण्याची गंमत अशी आहे की सगळ्यात शेवटी त्याचं नाव येतं.

या गाण्याच्या शेवटच्या कडव्यातल्या शेवटच्या ओळीत तो उल्लेख आला, बैल लाडका आवडतो. उपलब्ध वेळेत जास्तीत जास्त गाणी ऐकवण्याचा प्रयत्न आहे. मला माहिती आहे तुमच्या यादीतली बरीच गाणी अजून शिल्लक आहेत. 55 मिनिटांच्या कालावधीत आपण जास्तीत जास्त गाणी ऐकण्याचा प्रयत्न केला. आता शेवटचं गाणं हे आहे बालगीत, पण त्यात जे वर्णन ज्या प्राण्याचं केलं आहे तो आपलं आवडतं आहे, काही जणांना पाळायला सुद्धा आवडतो.

0: सहज संवाद
1: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. मध्यान्हीचे 12 वाजले आहेत. आता वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मजेदार श्रोते हो, श्रावण महिना हा खूप खास असतो. संपूर्ण सृष्टी ही हिरवी गार झालेली असते. एकीकडे आपल्याला निसर्गाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळतात आणि याच महिन्यात सणांची देखील रेलचेल असते. गोडधोड पदार्थ खायला मिळतात आणि प्रत्येक गोड पदार्थ किंवा त्या त्या सणानुरूप असणारे पदार्थ हे आपल्या जीवनशैलीसाठी, रोजच्या आहारासाठी किती पूरक आहे.

याचा बारीक विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं. तसंच आपले सगळे सण सुद्धा हे निसर्गाला धरून आहेत. आपण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे असे हे सगळे सण आहेत. आता आजच बघा ना, श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पंचमीला नागपंचमी हा सण आपण साजरा करतो. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. शेतीचं रक्षण करणाऱ्या, निसर्गाचा एक महत्वाचा भाग असणाऱ्या नागांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी दूध आणि लाह्यांचा नैवेद्य हा विशेष असतो. काही ठिकाणी पुरण घालून दिंड बनवतात, तर काही ठिकाणी हळदीच्या पानावर काकडी किसून तांदळाचं पीठ त्यात मळून मग मध्ये मोदकाचं सारण भरून छान अशा पातोळ्याही करतात. पाटावर गंधानं नागाचं चित्र काढून किंवा मूर्ती ठेवून त्याची पूजा करतात. देशात खरं तर विविध ठिकाणी नागदेवतेची मंदिरं आहेत. उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या काठावर असणारं नागवासुकी मंदिर प्रसिद्ध आहे. तर उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरावरच्या भागात चंद्रेश्वर नावाचं मंदिर आहे आणि ह्याची खासियत म्हणजे ते केवळ नागपंचमीच्या दिवशीच उघडलं जातं. तसंच केरळमध्ये नागराजाचं मंदिर आहे, ते हरिपदाच्या घनदाट जंगलात आहे. नागराजासह नाग्याक्षीची देवीचीही पूजा केली जाते. कुक्के सुब्रमण्यम मंदिर हे दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये येतं. खरं तर इथं भगवान सुब्रमण्यम आणि नागवासुकी या दोघांचीही पूजा केली जाते. देशामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत जिथं या नागदेवतेची पूजा केली जाते. भुजंग नागराज हे गुज जे आहे ते खरं तर गुजरातच्या भुज शहरामध्ये येतं. भुज पर्वतात असलेल्या मंदिरातून संपूर्ण शहर दिसतं आणि इतकं छान दृश्य दिसतं खरं तर या उंच पर्वतावर उभं राहिलं की. नागवासुकी हे गंगा नदीच्या काठावर असणारं मंदिर आहे. नागपंचमीला इथे खूप गर्दी होते. या नागवासुकीची एक गोष्ट जी समुद्र मंथनाशी निगडीत आहे असं नेहमी सांगितलं जातं. अनेक आख्यायिकांमध्ये याचा उल्लेख देखील आढळतो. आणि महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर सांगली जिल्ह्यातलं 32 शिराळं हे गाव हे नागपंचमीसाठी खूप प्रसिद्ध आहे. चला तर मंडळी आता आपण ऐकूया गजानन वाटवे यांच्या स्वरातलं एक छान असं गाणं जे नागपंचमीला आपण आवर्जून ऐकतो.

0: मदनोर श्रोते हो, आता आपण ऐकूया शाश्वत जीवनशैली, राजश्री कुलकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, नमस्कार. निसर्गपूरक जीवनशैली किंवा निसर्गासोबतचं जगणं हे किती महत्वाचं आहे हे आपण वारंवार ऐकत असतो, परंतु हे प्रत्यक्षात कसं आणता येईल याचा मात्र आपण फारसा विचार करत नाही, किंवा केलं तरी एखादा प्रयोग करून काही काळाने ते चढून देण्याची सुद्धा आपली सवय असते. शाश्वत प्रयोग स्वतः करून ते सिद्ध झालेलं आहे आणि ते प्रत्यक्षात आणल्यानंतर आपल्याला आलेल्या अडचणी सोडवून त्यात बदल करत असेल, पण ह्या प्रयोगांची सिद्धता ज्यांनी प्रत्यक्षात अनुभवली अशा राजश्री किरण कुलकर्णी यांना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. राजश्रीताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: राजश्रीताईंचा परिचय करून द्यायचा तर बीकॉम नंतर एम ए सोशॉलॉजी आणि एम ए एज्युकेशनल कम्युनिकेशन या विषयामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि उच्च माध्यमिक शाळातल्या विद्यार्थ्यांना योग विषयाची तोंडओळख करून देण्यासाठी त्यांनी दृकश्राव्य साधनांची निर्मिती सुद्धा केली, अर्थात त्या योग आणि निसर्गोपचार तज्ज्ञही आहेत. एम एच के ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून खगोलशास्त्र या विषयावर ऑनलाईन कोर्सेस चालवले जातात, तर या संस्थेशी त्या निगडीत आहेत. त्यांना विविध विषयांची आवड आहे, चित्रकला, विणकाम, पेंटिंग, भरतकाम, शिवण आणि ग्राफॉलॉजी म्हणजे हस्ताक्षराच्या माध्यमातून कर्मचारी व्यवस्थापनासाठी मदत, किंवा जी आपली टीनेज मुलं आहेत त्यांच्यामध्ये एकाग्रता, आत्मविश्वास, वर्तणूक याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील आहेत. फ्लोअर क्लीनर, व्हेजिटेबल क्लीनर, एसटीपी ट्रीटमेंट केमिकल फ्री कसं करता येईल या संदर्भातली 3 पेटंट ही राजश्रीताईंच्या नावावरती आहेत. मी म्हटलं तसं आधी केले मग सांगितले असं राजश्रीताईंचं वर्णन करता येईल. निसर्गनीती हे त्यांचं पुस्तक वाचकांच्या भेटीला आलेलं आहे, त्याची तिसरी आवृत्ती अलीकडे आलेली आहे. तर हे शाश्वत प्रयोग तुम्ही नेमके कधी सुरू केलेत?
2: शाश्वत प्रयोग सुरू केलंय म्हणायचं तर खरं तर खूप लहानपणापासूनच याची सुरुवात झाली. साबण कधीच वापरला नाही. म्हणजे लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो आणि तीच सवय अंगवळणी पडली आणि उठणं वापरलं. त्यामुळे तसं म्हणलं तर हे प्रयोग अगदी बाळकडू म्हणूनच आजीपासून सुरू झालेले आहेत. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे खरं तर. आपला डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: अगदी.
2: तर तेव्हा हे लक्षात आलं की आपण ज्या काही अनेक गोष्टी वापरतो केमिकल युक्त, रसायनयुक्त, तर त्याच्याऐवजी काय आपण त्याला पूरक वापरू शकतो जेणेकरून निसर्गाच्या जवळ आपण जाऊ शकू किंवा निसर्गाचंच घेतलेलं निसर्गाला देणं हा थोडक्यात, आणि तेच पुन्हा आपल्याकडे येतं हे आपल्याला माहितीये. तर त्या पद्धतीने जरा थोडासा विचार केल्यावर एक साधारण 13-14 सालापासून, म्हणजे आता जवळजवळ 15-17 वर्ष झाली, तेव्हापासून मी रसायन विरहित गोष्टी वापरायला सुरुवात केली आणि तेव्हापासून माझा जीवनशैलीचा तो एक भाग झाल्यासारखे आहे.
1: अशा कोणकोणत्या वस्तू याच्यामध्ये आल्या, म्हणजे कोणते प्रॉडक्ट्स याच्यामध्ये विशेषतः तुम्ही?
2: अगदी रोजच्या वापरायची सकाळपासून आपण सुरुवात केली तर दात घासण्यापासून आपण केमिकल वापरतो. रसायन ही सगळ्यामध्ये असतात.
1: टूथपेस्ट
2: तर लहान असताना होती का टूथपेस्ट, म्हणजे आताची लहान मुलं सोडा, पण आपल्या आजी आजोबांच्या वेळेस जर आपण विचार केला तर ते दंतमंजन वापरत होते किंवा मिठानी सुद्धा दात घासले जात होते. तर दंतमंजनचा वापर करणे इथपासून तुम्ही पर्याय वापरू शकता. मग पेस्टचा पर्याय दंतमंजन आहे, साबणाचा पर्याय उठणं आहे. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर दैनंदिनीमध्ये आपल्या फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, कपडे धुवायचा साबण, भांड्याचा साबण अशा अनेक रसायनयुक्त वस्तू आपण वापरतो, तर त्याचे पर्याय

0: हळूहळू शोधत गेले आणि त्याच्यावरती काम करत गेल्यावर मला पर्याय सापडले आणि ते मी गेले 15 वर्षापासून आचरणात आणते आणि त्या पद्धतीने मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि अतिशय व्यवस्थित स्वच्छता त्याने होते. ही प्रॉडक्ट्स मी एनएबीएल लॅबकडनं टेस्ट पण करून घेतली.
1: अच्छा,
0: त्याची जी स्वच्छता करण्याची पर्सेंटेज आहे ते 99.98 to 99.9 इथपर्यंत आहे. त्यामुळे स्वच्छता त्याने होते. फक्त आपण जे रंग रूप फेस याच्यामध्ये अडकलेलो आहोत ते त्यांनी
1: थोडंसं वजा करावं लागेल.
0: म्हणजे मला असं म्हणायचंय की रंग छान आहे किंवा फेस खूप होतो किंवा वास छान येतो याने स्वच्छता होतीये का हे पडताळून पाहण्याची गरज आहे. त्याच्यात अडकलेलो आहोत आणि त्यांनी खरंच स्वच्छता होतीये का हे पडताळून पाहावं आणि त्यातल्या केमिकलचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतोय ते पण पाहावं.
1: पण म्हणजे मग आता फ्लोअर क्लीनर साधं एक उदाहरण आपण घ्यायचं म्हटलं तर त्याच्यासाठी तुम्ही काय पर्याय शोधलात आणि कशा पद्धतीने वापरता तो?
0: फ्लोअर क्लीनरसाठी पर्याय तर तसे रसायन विरहित अनेक आहे. म्हणजे अगदी तुम्ही साध्या पाण्याने सुद्धा फरशी धुवू शकता, मिठाच्या पाण्याने फरशी धुवू शकता. मी जो पर्याय वापरते तो बायो एन्झाईम आहे. हे म्हणजे लिंबू वर्गीय जी फळं आहेत त्याच्या साली फर्मेंट करून त्याच्या प्रमाणात गूळ साली आणि पाणी याच्या एक विशिष्ट प्रकारचं प्रमाण करून ते फर्मेंट करायला ठेवलं,
1: आंबवत ठेवलं
0: की त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये ते तयार होतं आणि ते तुम्ही वापरू शकता. त्यांनी तुमची फरशी अतिशय स्वच्छ होते आणि लिंबूवर्गीय फळांपासून असल्यामुळे लिंबाचा वास हा आपल्याला सगळ्यांना आवडतो आणि आता तर हल्ली बऱ्याच प्रॉडक्ट्समध्ये लिंबूयुक्त ही एक जाहिरात करण्याची गोष्ट आहे. तर त्याच प्रत्यक्ष लिंबानी आपण
1: घर स्वच्छ
0: करू शकतो आणि लिंबू हे क्लिनिंगसाठीचं अतिशय उपयुक्त आहे हे सिद्धही झालेलं आहे. त्यांनीच आपली स्वच्छता छान होते.
1: पण म्हणजे मग हे 3 महिने एखाद्या बालदीमध्ये किंवा ड्रममध्ये ठेवून द्यायचं आणि मग नंतर वरचं पाणी जे असेल ते
0: त्याची प्रोसेस आहे. एखाद्या बाटलीमध्ये किंवा झाकणाच्या ह्याच्यात ठेवायला लागतं तुम्हाला ते, कारण त्याच्यामध्ये गॅस तयार होतो. तो गॅस ती प्रोसेस होण्यासाठी आवश्यक असतो. तो गॅस तुम्हाला रोज रिलीज करावा लागतो पहिला महिनाभर. नंतरच्या महिनाभर साधारण 1-2-3 दिवसांनी रिलीज करावा लागतो आणि त्यानंतर ते हळूहळू सेटल होतं. त्या साली सगळ्या खाली बसतात आणि वरती अतिशय स्वच्छ सुंदर पारदर्शक असं सरबतासारखं. म्हणजे मी एक हे असंही करते गंमत म्हणून की तुम्ही इतर जे एरवी क्लीनर्स वापरता ते पिऊन मनुष्य आत्महत्या केली असे पण आपण वाचतो. तर माझं टॉयलेट क्लीनर किंवा फ्लोअर क्लीनर प्यायल्याने तुम्ही मरणार तर नक्कीच नाही पण उलट तुमची अंतर्गत सिस्टीम स्वच्छ होईल कारण ते लिंबाचं आहे. त्याच्यामुळे ते इतकं स्वच्छ आणि पारदर्शक सरबतासारखं द्रव त्याच्यात तयार होतं. तुम्ही गाळून वापरू शकता.
1: हे आंबण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही वास येणं किंवा असं काही घडतं का?
0: गॅस रिलीज करता तेव्हा तुम्हाला त्याचा आंबट वास येतो लिंबाचा. त्यानंतर असं काही त्याचं म्हणजे घरात ठेवलंय म्हणून वास येत राहिलाय वगैरे असं काही होत नाही.
1: हे एक उदाहरण झालं. आणखी कचरा व्यवस्थापन हा सुद्धा अत्यंत महत्वाचा विषय. तर ते कचऱ्यापासून खत तयार करणं यातही अनेकदा असं होतं की त्याने मग केमरी येतील, चिलट येतील घरात अशी एक तक्रार असते. तर ही कशी सोडवली तुम्ही?
0: हा खूप मोठा प्रश्न आहे खरं तर. कचऱ्याचा ओला आणि सुका वेगळा करणं हा तर एक महत्वाचा मुद्दा आहे. तर सुका कचरा जर तुम्ही सगळा वेगळा केलात आणि किचन वेस्ट फक्त जर तुम्ही म्हणजे कंपोस्टसाठी वापरलं तर तुमच्या घरात अगदी आम्ही असं म्हणतो की घरात किचनमध्ये तुम्ही सिंक खाली ठेवलं तरी वास येणार नाही अशा पद्धतीने हे कंपोस्ट होतं. फक्त ते करण्याची तुमची मानसिक तयारी पाहिजे की हे मला करायचंच आहे, त्यात येणाऱ्या अडचणींवरती मी मात करेन आणि त्यात अडचणी येणार असतील तर अनेक तज्ज्ञ आहेत, अनेक पुस्तकं आहेत, अनेक युट्यूब चॅनल्सवरती व्हिडिओज आहेत. आता तुम्हाला मी एक छोटासा नुसकाही त्याचा असा सांगू शकते की तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी जी मेंटेन करावी लागते. म्हणजे आपण जे म्हणतो की ते खूप ओलं होतं मग त्याला चिलटं होतात, तुम्ही जे आळ्या होतात चिलट होतात मग त्याचा वास येतो, किंवा एकदम कोरडं होतं आणि मग ती प्रोसेस थांबते. तर ह्याला एक सुंदर लिटमस टेस्ट म्हणावी ती अशी आहे की आपण चहा केल्यानंतर चहा गाळतो तर गाळणीमध्ये जो चहाचा गाळ उरतो तो जर तुम्ही हातात घेऊन त्याची कन्सिस्टन्सी पाहिली म्हणजे त्याचा ओलेपणा आणि त्याच्यातला कोरडेपणा पण म्हणजे ज्या पद्धतीने तो गाळ असतो चहा पूर्ण गाळल्यानंतर तर ते जे कंपोस्ट मधलं तुम्ही टाकलेलं आहे ते त्या पद्धतीचं
1: अच्छा
0: पाहिजे. म्हणजे तुम्ही भाज्या चॉप कर
1: ओलावा हवा आणि अगदी हे पण
0: आता ह्याला उपाय पण असेल.

0: इथे खूप ओलं झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही सुका पालापाचोळा तुमच्या गार्डनमध्ये असेल तर टाका. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, आमच्याकडे कुठे सुका पालापाचोळा आला असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल. तर त्याला उत्तर असं आहे की आता बरेच आपण किराणा आणतो तर ते ब्राऊन पेपरचे पॅकेट्स येतात, ती ब्राऊन पेपरची पॅकेट्स फाडून त्याच्यात टाकायची. दे आर ऑल्सो बायोडिग्रेडेबल. ती बायोडिग्रेडेबल कागदी पिशवी त्याच्यामध्ये टाका तुकडे करून. ती ओलावा शोषते, एक टिपका का देतो, ओलावा शोषतो त्यामुळे त्यातला ओलावा जातो, त्याला कोरडेपणा येतो. तो कोरडेपणा कितपत आणायचा, तर चहा गाळल्यानंतर चहाचा गाळ आहे तेवढा कोरडेपणा त्याला आला पाहिजे, तो करायचा. आणि समजा ते खूप कोरडं झालंय असं वाटलं तर थोडंसं गुळाचं पाणी किंवा ताकाचं पाणी शिंपडायचं, त्या एन्झाईम्सला खाद्य मिळून ते ऍक्टिव्हेट होतात आणि तुमची प्रोसेस सुरू होते. आणि ह्यामुळे तुम्हाला चिरट येत नाहीत, आळ्या होत नाहीत, काही होत नाही.
1: म्हणजे हे सहज करणं शक्य आहे असं. तुम्ही ज्या वेळेला या प्रकारचे प्रयोग सुरू केले त्यावेळेला घरातल्यांचं सहकार्य हे सुद्धा खूप महत्वाचं असेल ना, की म्हणजे
0: अगदी
1: एकाच्या मनात येऊन केलं तर तसं होत नाही, की नाही तर आई हे तू काय करतेस अशी टीका कधी झाली का?
0: हो, अगदी होते. पण आम्ही मुळात तिघही जण विज्ञानवादी आहोत, त्याच्यामुळे हे एक वैज्ञानिकच प्रसार आहे, प्रोसेस आहे. त्यामुळे उलट ह्याला असं झालं की खूप प्रोत्साहन मिळालं. आणि म्हणजे आमच्याकडे कोणताही कागदाचा तुकडा चुरगाळला जात नाही. आमचं घर झिरो वेस्ट होम आहे, आमच्या घरातनं कचरा म्हणून बाहेर जात नाही.
1: वा.
0: तर ओला कचरा कंपोस्ट होतो, सुका कचरा भंगारवाल्याकडे त्या त्या पद्धतीने सॉर्ट करून दिला जातो. म्हणजे आता सांगायला मला अतिशय छान असं वाटेल की माझी मुलगी ती सुद्धा इकडे आमच्याकडे असताना हे करत होती, पण तिच्याकडे पण ती प्लास्टिक वेस्ट वेगळं ठेवणार, सुकं वेगळं ठेवणार. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही एक आदर्श जो घालून देता तो पुढे चालवला गेला तर तुम्हाला पण छान वाटतं.
1: संस्कार आहे हा, एका परीने
0: संस्कार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे छान आहे. किंवा आता आमचे अनेक पोस्टिंग होतात तर त्या पोस्टिंगमध्ये माझ्या बरोबर जे कनेक्टेड असतात तर ते लोक सुद्धा हे करायला सुरुवात करतात. म्हणजे अगदी साधं सोपं की दुधाची पिशवी तिरकी कापून तुकडा बाजूला काढून टाकणे, तो रिसायकल होत नाही. तर आता माझ्याकडच्या ज्या बायका आहेत त्या तसं कापत नाहीत, त्यांच्या घरी पण तसं कापत नाहीत. म्हणजे छोटस जे आपण म्हणतो ना की हा छोटासा संस्कार आहे अशा पद्धतीने. तर हे कंपोस्ट आणि हा असा घरातल्यांचा तर सहभाग खूप छान पद्धतीने, की कुठलाच कागद चुरगाळून टाकणार नाही, कळलं नाही तर ह्याचं काय करू ग असं विचारणार. आणि मग ते माझ्या पद्धतीने मी
1: त्याचं उत्तर
0: शोधते किंवा त्या पद्धतीने ते करून ठेवते.
1: बरोबर.
0: त्यामुळे घरच्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे आणि मला तो खूप 100% मिळाला.
1: कारण हे कुणा एका व्यक्तीचं काम नाहीये, सगळ्यांनी मिळून केलं तर हे शक्य आहे. अधिक माहिती या विषयाची मिळवून तुम्ही डोळसपणे प्रयोग करायला लागलात आणि मग नंतर हे पुस्तक सुद्धा तुमचं निसर्गनीती जे आलेलं आहे हे ह्या अनुभवातनं आलेलं पुस्तक असं आहे. तर ही माहिती कुठून कुठून कशी गोळा करत गेला तुम्ही?
0: ही माहिती जी गोळा करत गेले ती खरं तर म्हणजे केमिकल ला काय पर्याय वापरू शकतो. निसर्गोपचाराचा जो डिप्लोमा माझा झाला तेव्हा गुरुजी आमचे जे होते ते ह्याच्याबद्दल खूप बोलायचे. एकूणच आपली जीवनशैली याबद्दल आमच्या खूप चर्चा व्हायच्या आणि त्याच्यातून अनेक गोष्टी आहारविषयक सुद्धा करत गेले किंवा क्लीनर्स बद्दल पण करत गेले. आणि मग शोधता शोधता त्यांच्याशी बोलताना कधी कधी काही रिसर्च पेपर वाचताना, तेव्हा तर युट्यूब वगैरे असं काही नव्हतं, पण रिसर्च पेपर वाचताना काही लोकांशी जोडले गेलेले असताना बोलण्यातून की काय करता येऊ शकतं, या चर्चांमधून ह्या बायो एन्झाईम बद्दल थोडंसं कळलं आणि मग त्याचे प्रयोग करायला सुरुवात केली. आणि मग ते बायो एन्झाईम एकच आहे पण त्याच्यापासून मी अनेक वेगळे वेगळे प्रकार शोधले. मग झाडांच्या किडीवरती, म्हणजे आता माझी बाग आहे, मग बागेमध्ये अनेक कीटक येत, म्हणजे जे नको असतात आपल्याला, ज्यांनी नुकसान होतं, झाडांचा उपद्रव होतो, त्याच्यावरती काय फवारणी करू शकतो. तर पूर्वी रोगर मारलं जायचं, मग तंबाखूचं पाणी मारून बघू, हळद त्याच्यामध्ये मिक्स करून पाहू, असं करत करत हे बायो एन्झाईम पर्यंत आले. मग असं लक्षात आलं की झेंडू कडुलिंब ही आपल्याकडची पेस्ट रिपेलंट आहेत, म्हणजे ज्यांनी पेस्ट जातात, मग त्याचं करून बघू. मग त्याचे वेगळे वेगळे प्रपोर्शन करून बघितले, असं करून ते इन्सेक्ट रिपेलंट तयार झालं.
1: अच्छा. म्हणजे ही आवड असल्यानंतर त्याच्याबद्दल अधिक,
0: आणि माझी गरज पण होती कारण माझ्या बागेत येणारे जे उपद्रवी गोष्टी होत्या त्या मला नको होत्या, कारण सेंद्रिय भाजीपाला मी पिकवते. बऱ्यापैकी माझ्या घरात बागेमध्ये माझ्या आठवड्याभरापैकी निदान 3 ते 4 भाज्या माझ्या घरातल्या

0: बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय
1: हो
0: जीवनपद्धतीबद्दल बोललंही जात आहे, तर हे जागेची उपलब्धता असल्यामुळे, म्हणजे अगदी चार वांग्याची रोपं लावली तर आपल्या
1: घरापुरतं होऊ
0: आठवड्याभरात
1: शकतं.
0: आपल्याला एकदा भाजी करता येते, एकदा शेजारणीला देता येते, दोन मिरचीची रोपं लावली तर आपल्याला आठवडाभर पुरतात. इथपासून सुरुवात करून आता बऱ्यापैकी अशी परिस्थिती आहे की निदान 4 ते 5 वेळेची भाजी आम्ही घरी आलेली भाजी आम्ही खाऊ शकतो,
1: वा
0: तर त्या भाज्यांवरती कीड येऊ नये म्हणून हे प्रयोग. मग ते दुसरं कुठलं तरी मारायचं तर काय मारूयात, मग अशा पद्धतीने ह्या प्रयोगाला सुरुवात झाली आणि मग वेगळे वेगळे त्याच्यामधनं.
1: हो, आजकाल कारण ह्या सेंद्रिय भाज्या वेगळ्या मागवल्या जातात वेगवेगळ्या वेबसाईटवरनं आणि त्या खूप महाग असतात
0: हो
1: नेहमीच्या आपल्या उत्पादनांपेक्षा.
0: हो,
1: तर त्यापेक्षा तुम्ही सांगताय हे जर का आपल्या इथे थोडीशी जागेची उपलब्धता असेल, करण्याची आवड असेल, इच्छा असेल,
0: हो
1: तर घडू शकतं
0: हो.
1: हे म्हणता येईल. खरं तर हा शाश्वत जीवनशैलीचा संस्कार आपल्याकडे पूर्वापार होता, परंतु मधल्या काळात आपल्याला सगळं शहरीकरण एकतर फार मोठ्या प्रमाणावर झालं आणि मग या सगळ्याचा विसर पडल्यासारखं झालं का?
0: मी मगाशी म्हटलं तसं की लहानपणापासून आपण हे करत होतो खरं तर, कारण तेव्हा याची उपलब्धताच नव्हती, त्यामुळे तेच वापरत होतो की ज्याच्यामध्ये रसायनं नव्हती. पण विज्ञानामुळे विसर पडला का असं म्हणण्यापेक्षा विज्ञानवादी दृष्टिकोन जो आहे आपला तो जर आपण जागृत ठेवला तर आपण ह्याच्यावरती कशी मात करू शकतो, ही रसायनांच्या ऐवजी आपण काय करू शकतो, म्हणजे माझ्या ज्या काही मी बायोएन्झाइम आणि हे तयार केलं ही पण वैज्ञानिकच प्रोसेस आहे ना.
1: अगदी खरं.
0: किंवा अगदीच उदाहरण द्यायचं म्हणलं तर प्लास्टिक. आता आपण खूप प्लास्टिक बद्दल बोलतो, प्लास्टिक हा विज्ञानाचा एक खूप चांगला शोध आहे खरं तर, त्याच्यामुळे आपलं आयुष्य खूप सुकर झालं, पण त्याचा वापर कशा पद्धतीने करावा हे जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केलं तर ते प्लास्टिक गटारात जाऊन तुंबणार नाही ना, म्हणजे ते रिसायकलेबल आहे, रियुजेबल आहे, अशा पद्धतीने जर आपण त्याच्याकडे बघितलं तर हा खरं तर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपण ठेवायला पाहिजे. प्रगती होणारच आहे, प्रगतीला कोणीच रोखू शकत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे असं म्हणण्यात काही अर्थ नाही की विज्ञान किंवा वैज्ञानिक प्रगती जशी होतीये तसा आपण ह्याला मागे टाकतोय का.
1: शहरीकरण अधिक झाल्यामुळे मला वाटतं बाजारपेठा, जाहिरातींचा प्रभाव, या सगळ्या गोष्टी.
0: जाहिरातींचा प्रभाव हा खूप आहे आपल्यावरती, म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की रंग
1: झागवाला आहे किंवा
0: झागवाला आहे किंवा तो रंग छान दिसतोय, वास खूप छान येतोय, असं वास छान येतोय म्हणून स्वच्छता झाली का हे तपासून पहा. दुसरं म्हणजे तुम्ही जे काही क्लीनर्स वापरता त्याच्यावरती इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आता तुम्ही सगळे इतके मोबाईलला सरावलेले आहोत आपण, आणि आता तर AI मुळे चॅट GPT आणि इतर गोष्टी, तुम्ही फक्त त्याच्यात टाकले इन्ग्रेडियंट्स तर तुम्हाला म्हणजे
1: पूर्ण कुंडली त्याची
0: येते आणि ती इतकी छोट्यापासून आहे की अंगाला खाज येणे इथपासून ते कॅन्सर पर्यंत अशा अनेक त्याच्या स्टेजेस आहेत. मग त्यातल्या एखाद्या किरकोळ गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून खूप मोठ्या गोष्टीकडे वाटचाल तर नाही सुरू करत आहोत ना, हे एक तर तपासा. आणि त्याच्यातून होत आहेत ह्या गोष्टी तर त्यावरती आपण कशी मात करू शकतो, तर ते न वापरता साध्या गोष्टी वापरायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आरोग्याला त्या पूरक ठरतील, त्यांनी तुम्हाला त्रास होणार.
1: बरोबर. पाण्याचा प्रश्न एक दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे, विशेषतः पिण्याचं पाणी तर फारच, तर याच्या बाबतीतली जागृती ही किती महत्वाची आहे, पाणी आणि ऊर्जा बचत सुद्धा.
0: हो, दोन्ही खूप महत्वाचे आहेत. एकतर पाणी अनेकदा असं आपण बघतो की पाणी फेकून दिलं, म्हणजे जेवढं घेतो आपण ग्लासमध्ये तेवढं सगळं पितो असं नाही, किंवा आता तर प्लास्टिकच्या छोट्या बॉटल्स सगळीकडे वापरल्या जातात,
1: म्हणजे अगदी 200-150 ml पासून मिळतात,
0: आणि त्याचा सर्वात मोठा तोटा प्लास्टिक हा तर आहेच, म्हणजे त्या बाटल्या रियुजेबल रिसायकलेबल त्याचं काय होतं पुढे माहिती नाही, त्या अशाच टाकल्या जातात, काही रिसायकल होतात, पण अदरवाईज बऱ्याचदा मी असं ऑब्झर्व करते की ते पाणी पिऊन त्याच्यातलं थोडंसं पाणी राहिलेलं ती लोक तशीच सोडून जातात,
1: ते पाणी फुकटच झालं होतं,
0: पण ते पाणी दुसरं कोणी पित नाही, कसं पिणार, कारण ती बाटली तोंडाला लावली आहे का वरून पेलं हे कोणाला माहिती असणं.
1: बरोबर.
0: हे नाही, आणि ते पाणी तसंच राहतं, मग जे सफाई करणारे असतात ते उचलतात आणि ती बाटली फेकून देतात, ते पाणी वाया जातं. अतिशय मूल्यवान पाणी हेच जीवन असं आपण लहानपणापासून शिकलोय म्हणतोय, आणि ते थेंब पाणी वाचवायला पाहिजे, कारण की पुढच्या आपल्या आयुष्यासाठी पुढच्या पिढीसाठी ते पाणी खूप महत्वाचं आहे. पाण्यावर ना महायुद्ध होणार आहे असं म्हणतायत, अनेक गोष्टी आताही आपण वाचतोय युद्धाच्या.
1: बरोबर.
0: तर असं पाणी वाया घालवणं सोयीचं नाही, त्यामुळे त्याची आपण काळजी घ्यायला हवी की बाटली वापरा तुम्ही, नाईलाज म्हणून वापरत असा

0: खरं तर तुम्ही तुमची बाटली कॅरी करायला पाहिजे बरोबर, आणि नाही समजा शक्य झालं तर त्या बाटलीतलं पाणी तुम्ही फेकून न देता ती बाटली पूर्ण पिऊन किंवा तुमच्या बरोबर घेऊन जा, तुमच्या घरी जाऊन प्या, ते पाणी पूर्ण वापरा या पद्धतीने. एकदा पाणी आणि कुठे गळती असेल तुमच्या घरात, पाण्याचं लिकेज असेल, काय असेल, ते तातडीने दुरुस्त करा, जेणेकरून चांगलं प्रोसेस केलेलं पाणी ड्रेनेजमध्ये जात नाही. तुमच्या घरातलं इतर वापरातलं पाणी सुद्धा तुम्ही शक्यतो झाडांना घालता येतंय का हे बघा, की त्या पाण्याचा जास्तीत जास्त काय वापर करता येऊ शकतो. किंवा ऊर्जा, आपल्याकडे ऊर्जेला स्रोत इतका मोठा आहे आपला सूर्य, आणि सोलरवरची अनेक प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, तर ती काही वापरतायत का? सोलर कुकर सारख्या गोष्टी आहेत, इलेक्ट्रिसिटी सारख्या गोष्टी आहेत. अगदी साधी सोपी गोष्ट आपण करण्याजोगी की आपण जिथे आहोत त्या खोलीतला दिवा फक्त चालू ठेवणे, बाकी घरातले दिवे बंद करणे, ही सुद्धा ऊर्जा बचत आपण करू शकतो. खूप मोठ्याकडे जा, म्हणजे माझं असं म्हणणं आहे थोडक्यात की छोट्या छोट्या तुमच्या कृतीमधनं तुम्ही सुरुवात करा, ती छोटीशी कृती सुद्धा तुमच्या खूप मोठा बदल घडवू शकते. म्हणजे साधी दिवे आपण आहोत तिथलेच ठेवले, बाकीचे दिवे बंद केले, लिकेज असेल तर ते तातडीने दुरुस्त करून घेतलं, बाहेर जाताना कापडी पिशवी वापरली, ह्या अगदी छोट्या कृती आहेत
1: बरोबर,
0: आणि ह्या खूप मोठा बदल घडवू शकतात.
1: आणि त्याच्यासाठी
0: केला तर
1: फार काही कष्ट करावे लागत नाहीत, वेगळं काही करावं लागत,
0: काहीच करावं लागत,
1: ते
0: अंगीकारावं लागत.
1: अगदी हे सगळे प्रयोग निसर्ग नीती हे करून पाहायलाच हवे या तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही मांडलेले आहेत, तर हे पुस्तक कसं काय, त्याची थोडीशी जन्मकथा आम्हाला ऐकायला मिळेल.
0: पुस्तकाची जन्मकथा अशी की मी स्वतःला दरवर्षी काहीतरी चॅलेंज घेते की या वर्षाचं माझं हे चॅलेंज, तर एका वर्षी मी म्हणजे खूप माझ्या मैत्रिणी आणि हे सगळे मागे लागले होते की तू हे जे काय करतेस ते तू लिही, आम्हाला कसं कळेल, किंवा तू ह्याच्या कार्यशाळा घे तू लिही. तर मग मी त्यावर्षीचं चॅलेंज असं घेतलं की आपण फेसबुकवरती दर महिन्याला एक लेख या स्वरूपामध्ये आपण केलेले प्रयोग लिहूयात.
1: अच्छा बरं,
0: म्हणून मी फेसबुकवरती ते त्यावर्षी लिहिले आणि सुनिधी प्रकाशन तर्फे माझं हे पुस्तक पब्लिश झालंय, तर ते अविनाश काळे आहेत त्यांच्याकडे एकदा जाण्याचा योग आला. त्यांच्याकडे गेलेलं असताना सहज बोलता बोलता असा काहीतरी विषय निघतोच आपला, निसर्ग आणि केमिकल आणि ह्याच्यावरती, तेव्हा विषय निघाला, तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी असं असं लिहिलंय. मग फेसबुकवरचे त्यांनी ते सगळे लेख वाचले आणि मग ते मला म्हणले की तुम्ही ह्याच्यामध्ये इतर म्हणजे तुमचे अनुभव सगळे लिहिले नाहीये, तर तुमचे जर अनुभव लिहिलेत तर याचं एक छान पुस्तक होईल, आणि जेणेकरून लोक हे कंपोस्टिंग करतात किंवा इतर या गोष्टी, किंवा बरेच लोक शोधत असतात पर्याय तर त्यांना ते सापडत नाहीत, किंवा करताना आता इथे अडलोय ह्याच्या पुढे मला माहित नाही कसं करायचं, आणि तुम्ही त्याला उत्तर शोधलंय तुमच्या ह्याच्यात, तर हे लोकांपर्यंत आलं पाहिजे की लोकांना त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील किंवा लोक तुमच्यापर्यंत येऊ शकतील, तर आपण ह्याचं पुस्तक करूया.
1: खूप छान हे पुस्तक तयार झालेलं आहे आणि छोटी छोटी त्याच्यामध्ये प्रकरणं आहेत, म्हणजे थोडक्यात प्रत्येक विषय मांडलेला आहे आणि त्यात शेवटी एक सेल्फ असेसमेंट आहे की जी तुम्ही वाचकांची परीक्षा आहे की स्वतः स्वतःला तुम्ही हे प्रश्न विचारून पहा. तर यातले काही प्रश्न आम्हाला उदाहरणादाखल श्रोत्यांना सांगितले तर
0: हे खरं तर ही प्रश्नावली मी स्वतः नेहमी सोडवते, आपण कुठे आहोत हे तपासायला. आणि हो, कारण की म्हणजे मी जर स्वतः म्हणते की मी रसायनविरहित जीवनशैली माझी आहे, तर ह्या खरंच गोष्टी मी करते ना, एखादी ह्यातली माझी राहून जात नाही ना, यासाठी मी तपासत असते. पण ह्यातला एक मला प्रश्न वाचायला फार किंवा सांगायला फार आवडतो, ते म्हणजे तुम्ही म्हणजे गृहिणींसाठी विशेषतः आपण हा कार्यक्रम जर म्हणतोय तर त्यामध्ये की तुम्ही पोळ्या झाल्यानंतर तवा तापलेला असतो, मगाशी आपण ऊर्जा बचत म्हटलं, तर ही ऊर्जाच आहे तापलेला तवाही, तर तो तापलेला तवा शेवटची पोळी काढतो आपण, गॅस बंद करतो, तर त्यानंतरही तो तवा अनेक वेळ तापलेला राहतो. खूप जणी हे करतात, म्हणजे अनेक जणी मला हे सांगतात, पण ज्या करत नाहीत त्यांना थोडस स्टिम्युलेट होण्यासाठी, एक चालना मिळण्यासाठी ह्या प्रश्न की पोळ्या झाल्यानंतर तापलेल्या तव्याचा काही उपयोग करता का. उदाहरणादाखल खाली मी काही त्याचे
1: काय करताय
0: ते असलात तर त्याच्यासमोर टिक करा असं मी म्हणलंय, की काय करू शकता तुम्ही, तर त्या तव्यावरती तुम्ही दाणे भाजायचे किंवा तीळ भाजायचे किंवा कारळ्याची चटणी करतो, जवसाची चटणी करतो, ते भाजून करतो, ते टाका त्याच्यावर, ते आपोआप भाजलं जा, तर ते भाजू शकता, ज्याला तुम्हाला गॅस चालू ठेवायची गरज नाही, तो तवा तापलाय तेवढ्यावरच होऊ शकतं. किंवा भाजी आधीच झालेली आहे तर ती भाजीची कढई त्याच्यावर ठेवून दिली तर ती आपोआप गरम
1: राहील,
0: किंवा तूप आळलेलं असतं, घट्ट झालेलं असतं आणि आपल्याला ते भातावरती घेताना पातळ लागतं, तर ते सेपरेट गरम करतो आपण, म्हणजे ती ऊर्जा गॅस वाया घालवतो, त्याऐवजी त्या तापलेल्या तव्यावर ठेवलं तर ते तूप पातळ होतं किंवा

0: कोशिंबिरीसाठी किंवा ठेचा परतण्यासाठी पण त्या ह्याचा तव्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा रात्रीची पोळी उरली असेल तर ती शिळी पोळी गरम करायला त्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा पोळ्या करताना शेवटच्या पोळीला भाजायच्या आधीच जर तो गॅस आपण बंद केला तर ती पोळी आपोआप त्याच्यावर भाजली जाते. काही जणांना कुरकुरीत कडक पोळी आवडते. आधीच गॅस बंद करा पोळ्या व्हायच्या आधी. असे अनेक त्याचे पर्याय आहेत. तर हे पर्याय अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक गोष्टीत विचार करायला शिका की ह्याचा काय होऊ शकतो. गॅसवरती आपण एखादं भांडं ठेवतो तर ते नुसतंच भांडं ठेवतो. अनेकदा असं होतं की बाई काम करत असताना ती कढई ठेवते गॅसवर आणि ती धुतलेली असते कढई, त्याच्यात पाणी असतं आणि मग ते पाणी पूर्ण
1: तडतड होऊन
0: ती कोरडी होईपर्यंत तेल टाकत नाही त्याच्यात. पण ती कढई तापून ते पाणी पूर्ण त्यातनं उडून गेल्यानंतर म्हणजे तेवढी ऊर्जा तुम्ही वाया घालवता. तर कोरडी कढई ठेवा किंवा पाणी असेल तर पुसून घ्या अशा पद्धतीने. किंवा छोटं भांडं ठेवलं आणि फ्लेम खूप मोठी केली.
1: प्रेशर कुकरच्या बाबतीत सुद्धा तुम्ही विचारलंय की
0: म्हणजे शिट्टी करणं हा प्रेशर कुकरचा उपयोगच नाहीये. प्रेशरनी शिजवणं हा त्याचा उपयोग आहे. शिट्टी म्हणजे तुम्ही रिलीज करता, ह्याच्यावरती सुद्धा खूप व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा. तर तुम्ही प्रेशर यायला लागलं की बारीक करून ठेवा गॅस आणि 10-15 मिनिटं जी काय तुम्ही ठेवलंय. डाळ तांदूळ तर शिजायला नॉर्मल 10-15 मिनिटाचा वेळ लागतो. छोले ठेवलेत किंवा राजमा ठेवलाय तर थोडा जास्त वेळ लागू शकतो कदाचित. तर तुमच्या टायमिंगनुसार काय ठेवलंय याप्रमाणे तुम्ही गॅस बंद करा. शिट्टी करण्याची गरज नाही.
1: बरोबर.
0: प्रेशर रिलीज करून शिजत नाही तर प्रेशर देऊन शिजतं प्रेशर कुकर.
1: तो वेळेचा अंदाज तुम्ही जर
0: केलात, ऊर्जेची बचत म्हणजे गॅस बारीक ठेवूनही होते. म्हणजे 4-5 शिट्ट्या केल्या आणि गॅस बंद केला, डणाडणा गॅस पेटला.
1: एक नेहमीची चूक म्हणजे फोन चार्जिंग झाल्यानंतर बटन चालू, हे सर्रास म्हणजे मुलांना सुद्धा सतत सांगावं लागतं.
0: कुठल्याही याला आणि म्हणजे तुम्ही अगदी मिक्सरचंही बटन बऱ्याचदा असं होतं की मिक्सरचं बटन चालू असतं वरचं, पण त्यांनी धोके पण होऊ शकतात अनेकदा.
1: सुरक्षिततेचाही प्रश्न आहे. बरोबर आहे. तुम्ही हेही त्याच्यामध्ये लिहिले की फ्रीजचं सेटिंग उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात बदलता का. म्हणजे खरंच हे प्रश्न जे आहेत ते विचार करायला लावणारे आहेत. अन्न शिजवताना भांड्यावर झाकण ठेवता का? स्वयंपाक करताना वापरायची भांडी पदार्थाच्या मापाप्रमाणे वापरता का? नाही तर केवढं तरी मोठं भांड आणि आपल्याला करायची असते एवढीशी
0: गोष्ट.
1: त्याच्यामध्ये सुद्धा ऊर्जा
0: वाया जाते. म्हणजे आता दोन फोडण्या करायच्या, एक कोशिंबिरीला करायची आणि एक भाजीला. तर आधी आपण कोशिंबिरीची फोडणी करून घेतली म्हणजे वेगळी करायची असेल तर, किंवा एकच फोडणी केली आणि त्यातने चमच्यानी दोन कोशिंबिरीत घातले आणि त्यात भाजी टाकली तर दोन पातेली पण करायची गरज नाही फोडण्यांना. म्हणजे एका ह्यानी किती गोष्टी वाचतात पहा. दोन पातेली केली तर दोन पातेल्यांना लागणारी ऊर्जा, ते घासायला बाईची लागणारी ऊर्जा म्हणजे ती बाई विसळतेच ना, तिचे श्रम, लागणारं पाणी, लागणारा भांड्याची पावडर, त्याचा होणारा फेस, ते पाणी नदीत जाणार, त्यांनी केमिकल नदीत जाऊन वाढणारं प्रदूषण. म्हणजे एका छोट्याशा कृतीमागे इतक्या गोष्टी आहेत, ह्या लक्षात घ्या, याचा विचार करायला शिका.
1: वा, खूप छान. निसर्ग नीती ही कशी प्रत्यक्षात आणता येऊ शकेल याची उदाहरणं तुमच्या या पुस्तकामध्ये आणि आताच्या आपल्या या मुलाखतीतून सुद्धा तुम्ही महत्वाच्या अशा टिप्स काही काही दिल्यात, तर त्याचा वापर जेवढे अधिक मंडळी करतील तेवढा फायदा आहे निसर्गाच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने आणि पर्यायाने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा. राजश्री कुलकर्णी, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: भगिनींनो, श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात शाश्वत जीवनशैली, राजश्री कुलकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो, आता आपण ऐकूया सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य. वाचक स्वर आहे दिनेश अडावतकर यांचा.
1: दिनदर्शिकेचं आठवं पान भिंतीवर झळकलं की लगेच स्वातंत्र्य दिनाची आठवण येते आणि 15 ऑगस्ट ही ठळक तारीख लक्ष वेधून घेते. ह्यावर्षी स्वातंत्र्यप्राप्तीची 79 वर्ष पूर्ण करून 80व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. अनेक शूरवीरांच्या हुतात्म्यांच्या बलिदानानं हे स्वातंत्र्य प्राप्त झालं आहे. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीला पारतंत्र्याचे दिवस कसे होते

हे कळण्यासाठी इतिहासाची पानं उलटावी लागतात. तो अनन्वित अत्याचाराचा इतिहास आहे. 17व्या शतकात श्री समर्थ रामदास स्वामींनी भारत भ्रमण करून परधर्मीय राजसत्तेमुळे आतून बाहेरून विस्कळीत आणि दिशाहीन झालेल्या समाजाचं चित्र दासबोधात रेखाटलं आहे. किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती श्याममुखी जाहजी फाकविल्या, किती एकत्या विदेशी विकल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. नुसतं वर्णन वाचूनही अंगावर काटा येतो. अशा परकीय राजवटीविरुद्ध अनेकांनी संघर्ष केला. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेक थोर क्रांतिकारकांनी आणि नेत्यांनी लढा दिला, प्राणांची बाजी लावली, त्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं, आजचे सुखाचे दिवस प्राप्त झाले. पारतंत्र्याची पार्श्वभूमी जाणून घेतली की स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ, त्याची किंमत ठळकपणे लक्षात येते. प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच व्यक्तिस्वातंत्र्यही महत्वाचं. आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मनाचा कल ओळखून आपल्याला हवा असलेला निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. बोलण्याचं, वागण्याचं, शिकण्याचं, खाण्याचं, फिरण्याचं, प्रतिक्रिया देण्याचं, कोणत्याही अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला असतं. आपण ते घेत असतो. या स्वातंत्र्याला अदृश्य अस्पष्ट नियमांची चौकट किंवा मर्यादेचं कुंपण असतं. त्याचं पालन करणं श्रेयस्कर आणि हितावह ठरू शकतं. दोन जीव आपल्या निर्णय स्वातंत्र्यानं विवाहाच्या पवित्र बंधनात अडकतात. एकमेकांच्या साथ संगतीनं जीवनबाग कशी फुलवायची ते ठरवतात. दोघांमध्ये तिसरा नवीन पाहुणा केव्हा आणायचा, आणायचा की नाही याचाही विचार करतात. थोडी मजा करू, घाई कशाला, असा निर्णय कधी कधी लांबत जातो आणि मग पाहू रे किती वाट असं म्हणण्याची वेळ येते. कधी कधी पाळणा हलतच नाही, म्हणून वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी होण्यातच अर्थ असतो. निर्णय स्वातंत्र्य घेताना वेळेचं, घरातल्यांच्या अनुभवाचं अदृश्य बंधन पाळणं आवश्यक असतं. संसार वेलीवर कळी उमलते, जन्मदाते तिच्या पालनपोषणात रंगून जातात, अगदी वेळापत्रक ठरवतात. पण बाळ मनमानी करण्याचं स्वातंत्र्य घेतं. त्याला झोपवण्यासाठी किती प्रयत्न केले जातात, पण ते टक्क जागं राहतं. शेवटी कंटाळून त्याला फिरवून आणण्यासाठी बाहेर नेलं जातं. थंडगार झुळुकीच्या सुखद स्पर्शानं बाळ खांद्यावर डोकं टेकतं. घरी येईपर्यंत त्याची डुलकी होते आणि घरात पाऊल टाकता क्षणी ते पुन्हा ताजतवानं होतं. शी शू उरकून आई जेवायला बसली की तो मुहूर्त साधून तिला जेवणाच्या पानावरून उठवण्याचा नियमही हे बाळ न चुकता पाळतं आणि स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित राखतं. दिसामासांनी मोठं होत ते शाळेत जायला लागतं. रोज आवडीनं शाळेत जाणारं बाळ एखाद दिवशी शाळेत जायला तयार होत नाही. घरात पाहुणे आले असताना शाळेत का म्हणून जायचं, हा बालसुलभ विचार त्यामागे असतो. मग पोटात दुखत असल्याचं नाटक ते करतं. आई हरते, मनासारखे झाले माझ्या म्हणत आजीच्या मांडीवर लोळण्याचं स्वातंत्र्य बाळ अनुभवतं. बाळ कळत्या वयाचं झालं की आईचा अभ्यासासाठी तगादा चालू होतो. कधी ते शहाण्यासारखा अभ्यास पटापट करून टाकतं, पण कधी मनात नसलं तर आईच्या हातावर तुरी देऊन निसटतं सुद्धा. प्रगती पुस्तकात लाल रेग येऊ नये म्हणून घरातले त्याला जागे करत असतात. कधी जाग येते, कधी नाही. हे स्वातंत्र्य ते मनसोक्त उपभोगतं. कॉलेजमध्ये गेल्यावर तर चांगली शिंग फुटतात. त्यांचं पाऊल घरात टिकतच नाही. घरचे चिंतेत पडतात. पण एखाद्या विशिष्ट महाविद्यालयाची किंवा ज्ञानशाखेची प्रवेश परीक्षा असेल तर अभ्यासाचा जोर लावला जातो आणि प्रवेश मिळवून ते कौतुकही करून घेतं. आईवडिलांचं छत्र डोक्यावर असतं. तोपर्यंत स्वातंत्र्य अनुभवताना, आपल्या मनाप्रमाणे बागडताना, नाक्यावर रिंगाळताना त्याला मजा वाटते. जबाबदारी नसते, घराचा अप्रत्यक्ष आधार असतो. त्यामुळे कॉलेजचे फुलपंखी दिवस बिनधास्त उडत जातात. वडीलधाऱ्यांचा राग टिकाऊ नसतो हे माहिती असतं. हे सुरक्षित स्वातंत्र्य असतं. काही जणांच्या बाबतीत मात्र या स्वातंत्र्यानं 16वं वरीस धोक्याचं ठरू शकतं. मित्रमैत्रिणींच्या गराड्यातून ती आणि तो हळूच बाहेर पडतात. एकांत हवा हवा असा वाटू लागतो. रिलेशनशिपमध्ये असण्याचं थ्रिल अनुभवत दोघं वेगळ्याच धुंदीत वावरत राहतात. विश्वासाच्या बळावर नको ती मागणी पुरी केली जाते. हातातलं तंत्रज्ञान बातमी जगभर पोचवतं.

0: परिणामतः घरच्यांचे डोळे खाडकन उघडतात. तो करून सवरून नामानिराळा होतो आणि ती आयुष्याचा शेवट करायला निघते. आता थांबवायचं कसं हे भलं मोठं प्रश्नचिन्ह घर विस्कटून टाकतं. दिलेल्या स्वातंत्र्याचा उद्धार होतो. वर्तमानपत्रातील पहिल्या पानाला ठळक बातमी मिळते. काळाबरोबर सामाजिक बदल होत असतात. स्वातंत्र्यावर गदा येऊ नये म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीऐवजी विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारली जाते. दोघंही उच्च शिक्षित, करिअरचा ध्यास असणारे, घर सांभाळण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांच्यापाशी वेळच नसतो. छोट्या मोठ्या कुरबुरी कधी कधी उग्ररूप धारण करतात. आवाजाची पट्टी वाढत जाते. घरामध्ये वडीलधारं कोणी नसल्यामुळे आदरयुक्त धाक वगैरे नसतोच. कामावरून घरी येण्याच्या वेळा निश्चित नसतात. त्यामुळे मुलं घरात एकटी किंवा पाळणा घरात असतात. त्यामुळे मुलांवर कोणतंच बंधन येत नाही. मुलांच्या स्वतंत्र खोल्यांची दारं बंद असतात. खाणं पिणं, फिरणं, वेळ कसा घालवणं हे स्वतंत्रपणे होत राहतं. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहत नाही. योग्य वळण लागत नाही. फाजील लाड होतात. नाही ऐकण्याची सवय मोडते. काहीतरी अनुचित घडण्याची शक्यता निर्माण होते. काही घरात तर काही सुट्टीचे दिवस तर असे उगवतात की उठण्याची वेळ निश्चित नसते. आंघोळ करता करता संध्याकाळ होते. किचन तर थंडच ठेवलं जातं. प्रत्येक जण हवं ते हवं त्यावेळी मागवून खाण्याचं स्वातंत्र्य साजरं करतो. हे सगळं बघितलं ना की वाटतं स्वातंत्र्य जरूर असावं, पण विवेकाचं, मर्यादेचं, घरातल्या पर्यावरणाचं, मोठ्यांच्या घरात असण्याचं, त्यांच्या शिस्तीचं कुंपणही त्याला जरूर असावं. 84 लक्ष योनीतून फिरून आल्यावर नरजन्म मिळाला आहे असं म्हटलं जातं. इंद्रिय कशी वापरायची याचं स्वातंत्र्य आहे. बोलणं कसं हवं तर साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. फिरणं कसं हवं तर सातच्या आत घरात असं सुरक्षित. खाणं कसं हवं तर उत्तम आरोग्य संपदा प्राप्त होण्याजोगं. आणि कपडे घालण्याचा उद्देश साध्य होईल असे कपडे घालावेत, ज्यात आपला कल असेल त्या विषयात शिक्षण घ्यावं. पैसा जरूर मिळवावा, पण कोणत्याही अवैध मार्गाच्या वाटेला जाऊ नये. मिळालेल्या पैशातून याच त्या हाताला कळणार नाही असं सात्विक दानही द्यावं. निष्काम कर्म करत परोपकार करावा. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. दैवी गुणांची संपत्ती जमवण्याचा प्रयत्न करावा. आसुरी गुणांकडे डोळेझाक करावी. सामाजिक भान राखत प्लॅस्टिक मुक्तीसारख्या उपक्रमांना अग्रक्रम द्यावा. सदा सज्जन होण्यासाठी आपण कायम धडपड करावी. तने मने झिजावे, तेणे भले म्हणून घ्यावे. जे चैतन्य तत्व आपल्या अंतरंगात आहे तेच समोरच्यात आहे हे जाणून घ्यावं. त्यातच नरदेहाची सार्थकता आहे. आणि हे सगळं करताना देशाची प्रगती होण्याच्या भूमिकेत आपला खारीचा वाटाही उचलावा. स्वैराचाराकडे न झुकणारं स्वातंत्र्य नक्कीच देशाची प्रगतीची दिशा दाखवतं. आपण शोधात असतो ते आनंदाचे क्षण आपल्या झोळीत टाकतं. त्यासाठीच तर ही सगळी धडपड असते ना.
1: श्रोते, आताच आपण ऐकत होतात स्वातंत्र्य, सुचित्रा साठे यांचं मनोगत. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा.

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि

0: तेव्हा आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: श्रोते हो, गर्भार

0: आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।
1: भजन श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे। माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका नेरूरकर आपला इथेच निरोप घेते। पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता, तोपर्यंत नमस्कार।

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, नीता देवकर यांचं गीत आपण ऐकलं, हरीश चव्हाण यांचं संगीत होतं आणि चित्रपट हिरवं कुंकू.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: शोभा बॅनर्जी यांनी गायलेलं हिरवं कुंकू या चित्रपटातलं नीता देवकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत हरीश चव्हाण.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

सुधीर मोगे यांचं गीत आपण ऐकलं. थोरली जाऊ चित्रपटातलं गीत अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलं होतं. संगीतकार सुधीर फडके. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

मुख्य गायिका होत्या उषा मंगेशकर, गीतरचना श्रीकांत नरुले यांची होती, संगीतकार राधाचंद्र आणि चित्रपट मा शाकंभरीचा महिमा. या गीताबरोबरच गीतवहार चित्रपट संगीत कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दीड वाजता आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. त्यानंतर 1:40 पुणे जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार। एनटीए यूजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा होणार। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयातली सुनावणी स्थगित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। बिहारमध्ये अशोकधाम मंदिराजवळ चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू, तर पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जण ठार, अनेक जण जखमी। आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला नवी दिल्लीत प्रारंभ। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं दिली। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या। विकसित भारताच्या उद्दिष्टाला आकार देण्याचं काम बँकांमार्फत होणार असून ही समिती त्या दृष्टीनं सुधारणा सुचवेल असं त्या म्हणाल्या।
1: On the basis of a well-researched set of documents which have been shared with you in advance, will hopefully provide that substantive meat for the committee to also look at. So the committee would probably have that material before them, even as they deliberate. And even as they deliberate, to give us their thoughts and also the recommendations which will help us to clearly understand where the committee wants India to go towards Vikasit Bharat and in that the role of banks.
0: सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि इतर वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेत भाग घेत आहेत। ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक उद्या भारताच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी पायाभरणी या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होईल। शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्ती हाताळण्याची सक्षमता, चक्रीय अर्थव्यवस्था आणि अनुकूलन ही प्राधान्यक्षेत्रं भारतानं निश्चित केली आहेत असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं सांगितलं।

बैठकीपूर्वी आज ब्रिक्सचा पर्यावरण कार्यगट तसंच हवामान बदल आणि शाश्वत विकासासंबंधीच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज पुण्यात होणार आहे. यूजीसी नेट परीक्षेच्या इंग्रजी वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल. समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळात होईल. या परीक्षांची उत्तरसूची काल एनटीएनं प्रकाशित केली होती. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला दिले आहेत. या प्रकरणी सीबीआय किंवा सक्तवसुली संचालनालयाने कोणताही अहवाल अलाहाबाद उच्च न्यायालयात सादर करू नये असं न्यायालयानं सांगितलं. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी राहुल गांधी यांची याचिका सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. त्यावर न्यायालयानं प्रतिवादी पक्षकारासह सीबीआय आणि ईडीला नोटिसा बजावल्या आहेत. सिक्कीममध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करताना 2002 हे आधार वर्ष ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सिक्कीमीज मूल निवासी सुरक्षा संघ या स्थानिक स्वयंसेवी संघटनेनं 1993 हे आधार वर्ष पुनरीक्षणासाठी ठरवण्याचे निर्देश याचिकेद्वारे मागितले होते. मात्र एकदा पुनरीक्षण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मध्येच आधार वर्ष बदलता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा सुधारणांच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी राज्य सरकारनं चर्चा सुरू केली आहे. 6 विद्यार्थी आंदोलकांनी उपोषण सुरू केल्याला आज 24 दिवस झाले. आज दुपारी 2 वाजता राज्य सरकारशी चर्चा होणार असल्याचं आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीनं वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिरावर आज झालेल्या चेंगराचंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला. श्रावण सोमवारच्या निमित्ताने जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दुर्घटनेत 10 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. त्यांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशोकधाम स्थानकापासून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर विजेचा खांब कोसळल्यानं त्यात वीज प्रवाह वाहत असल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबांविषयी सहवेदना व्यक्त करून जखमींना बरं वाटावं अशी कामना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. तसंच स्थानिक प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर इतर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवारनिमित्त तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. पहाटे 4:30 च्या सुमाराला ही आग लागली. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवत अडकलेल्या भाविकांची सुटका केली.
If I

0: टेनिस हॉकी विश्वचषक स्पर्धा 2026 पुरुष गटात भारतीय संघाचा सामना आज इंग्लंडबरोबर होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. BWF बॅडमिंटन जागतिक विजेतेपद स्पर्धेला नवी दिल्ली इथं सुरुवात झाली असून एमआर अर्जुन आणि हरिहरन अंशकरुणन या जोडीनं दुहेरीतला पहिला सामना जिंकला आहे. पीव्ही सिंधू, आयुष शेट्टी, महिला दुहेरीची जोडी ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रस्टो यांचे सामने आज होणार आहेत. गॉल इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव गडगडला. मानव सुतारच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 5 बाद 146 धावा झाल्या होत्या. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची 12 दिवसांची वार्षिक श्री बुढा अमरनाथ यात्रा आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार. एनटीए युजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. बिहारमध्ये अशोक धाम मंदिराजवळ चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू, तर पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जण ठार, अनेक जण जखमी. आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला नवी दिल्लीत प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे दुपारचा 1:40 होत आहेत. पुणे जिल्हा वार्तापत्र प्रसारित करीत आहोत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लोकमान्य टिळक यांच्या 106 व्या निमित्त आयोजित समारंभात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचं स्वरूप देत सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवांच्या माध्यमातून सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली असं अमित शहा यांनी सांगितलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या कार्याचा गौरव करताना गुप्तचर यंत्रणेत अनेक आव्हानात्मक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत त्यांनी राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण केला असल्याचं शहा म्हणाले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी अजित डोभाल यांची झालेली निवड ही राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी लोकमान्य टिळकांचं राष्ट्रवाद, स्वातंत्र्य, समाज जागृती आणि विचार प्रबोधनाचं कार्य आजही तितकंच प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. हा पुरस्कार स्वीकारणं हा आपल्या आयुष्यातील मोठा सन्मान असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी विकसित, आत्मनिर्भर आणि शक्तिशाली निर्मितीसाठी लोकमान्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याचं आवाहन केलं. पुणे शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. ध्वजवंदन, राष्ट्रगीत गायन आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील विधानभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील अशी तंत्रज्ञान निर्मिती, उद्योग आणि संस्था स्थापन

0: कराव्यात असं आवाहन राज्यपाल विद्यापीठाचे कुलपती वर्मा यांनी केलं. पुण्यातल्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. सीओईपी ही संस्था जवळपास 2 शतकांपासून भारताचं भविष्य घडवत असल्याचं सांगून या संस्थेचा वारसा केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेवरच नाही तर तिने घडविलेल्या अभियंते उद्योजक तंत्रज्ञ आणि राष्ट्रनिर्माते यांच्यावर उभा असल्याचे गौरवोद्गार वर्मा यांनी काढले. पुण्यात पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये होत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं राज्यासह देश विदेशात 99 नांदी संमेलनं घेण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिलं नांदी संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेतर्फे टिळक रस्त्यावरील हिराबाग इथं आयोजित करण्यात आलं होतं. या नांदी संमेलनाचं अध्यक्षपद पानिपतकार विश्वास पाटील यांनी भूषवलं. आपण ज्या परिसरात राहतो तिथला इतिहास संस्कृती यांचा विचारपूर्वक अभ्यास होऊन साहित्य निर्मिती होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि पहिल्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, 100व्या संमेलनाचे संयोजक राजेश पांडे तसंच मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ नीलम गोरे आणि मान्यवर उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील चाकण आणि लगतच्या औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता परिसरातील उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी दिली. चाकण एमआयडीसी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत उद्योजक आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत रस्ते, पाणी पुरवठा आणि वाहतूक कोंडीसह औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान चाकण आणि परिसरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या एक्स या समाज माध्यमावरून देण्यात आली आहे. तर श्रोतेहो, हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन वेदांगी कुलकर्णी, निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आलं. आता सुगम संगीत भावधारा.

0: करुणा देशपांडे यांनी गायलेलं एन एस पोहनेरकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार विश्वनाथ होक आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
2: आला श्रावण. आजची श्रावण कविता आहे कविवर्य बाभ बोरकर यांची. हळद लावणी आले ऊन. हळद लावणी आले ऊन कुमकुम अक्षता फुलामधून. हळद लावणी आले ऊन कुमकुम अक्षता फुलामधून. झाडामधूनही झडे चौघडा. झाडामधूनही झडे चौघडा घुमते पाणी लागून धून. नाचून मिटली श्रावणधार. नाचून मिटली श्रावणधार शीतळ पाऱ्या परीस दुपार. निळीतून हिरव्यात भरळली पिवळी सोन पिसोळी चार. उभार साळी भरून दूध. उभार साळी भरून दूध हवेत सजणी कापूर उद. केवड्याच्या ढवळ्या पाणी उधळे ऋतूंचे लक्ष बिरुद. लावण्याचा लागून बाण. लावण्याचा लागून पाण तृप्तीलाही फुटे तहान. मला खोऊ दे तुझ्या कुंतली एकच यातील पान लहान. मला खोऊ दे तुझ्या कुंतली एकच यातील पान लहान. आला श्रावण. श्रावणाविषयी बोलायचं म्हटलं तर जशी काल रविवारची आदित्य राणूबाईंची कहाणी आठवली तशीच आज आठवली आजीच्या कापऱ्या आवाजातली गणेशाच्या कहाणीची सुरुवात. ऐका गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळ उदकाचं तळ बेलाचं वृक्ष सुवर्णाची कमळं विनायकाची देवळं रावळं. मनाचा गणेश मनी वसावा संपूर्णाला काय करावं. पशा पायलीचं पीठ कांडावं 18 लाडू करावेत. श्रावण महिन्यातल्या ह्या गोष्टी ऐकायला आवडायचेच पण वाटायचं लाडू 18 कशाला. चांगले 40-50 तरी करावेत आणि रोज खावेत की. पण नाही लाडू 18. कहाण्यांच्या भाषेला बायकांच्या भाषेचा असा खास बाज आहे. लहान लहान वाक्य डौलदार लय यमक साधण्याची हातोटी त्यामुळे कहाण्या ऐकायला मजा येईल. त्यात अद्भुतरम्य गोष्टी असत चमत्कारांना स्थान असे. काकणलेल्या लेकी दे मुसळकांड्या दासी दे यासारखी वाक्यातली विशेषणं नवीन असत. शब्दांची पुनरावृत्ती हा कहाणीचा प्राण असतो. धार्मिक संकेतांचा आधार घेतला जातो. रचनेच्या दृष्टीने कहाण्या आकर्षक असतात आणि भाषेच्या दृष्टीने सुबोध. शब्द सूचक असतात. अजून अजून मागच्या पिढीच्या अंगणात म्हणजे आजी आई आत्या मावशीच्या राज्यात श्रावण छान पारंपरिकरित्या साजरा व्हायचा.

0: श्रावणातली अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या. पिठोरीची पूजा व्हायची. अतीत कोण म्हणत विचारणा करणारीने मागे पाहू नये. मागे मुलांची दाटी. प्रश्न आला की एक एक जण आपलं नाव सांगे. मुलांच्या दीर्घायुष्याची आरोग्याची कामना करणारं पिठोरी अमावस्येचं ते वाण. आम्हा मुलांना अप्रूप असे ते हातावर पडणाऱ्या वाणाचं. छोट्या छोट्या गोडसर आरत्या म्हणजे पुऱ्यांचं. पिठोरीच्या कहाण्यात मी पहिल्यांदा झोटिंग शब्द ऐकला. भीतीच वाटली होती. पुढे संशय कल्लोळ नाटकातल्या गाण्यातली संशय खट झोटिंग महा ही ओळ ऐकल्यावर पिठोरीच्या कहाण्यातल्या झोटिंगाची आठवण झाली आणि मजाच वाटली शब्द सामर्थ्याची. श्रावणातले सणवार हे जसं निसर्गपूजेचं रूप आहे तसंच श्रावणातल्या कहाण्या हे लोकसाहित्य. पिढ्यानपिढ्या घरातल्या वडीलधाऱ्या स्त्रिया लेकीसुनांना या कहाण्या सांगत आल्या होत्या. कहाण्यांचं लिखित स्वरूप हे तसं अलीकडचं गेल्या शतकातल्या उत्तरार्धातलं. पण त्याआधी सगळी होती मौखिक परंपरा. पुढच्या पिढीला व्रतवैकल्यांची माहिती व्हावी, परंपरा चालू राहावी हा कहाणी सांगण्यामागचा उद्देश होता. ते लोकशिक्षण होतं आणि मनोरंजनही होतं. असा श्रावण येतो हिरव्या रंगात, सोनेरी उन्हात, आई आजीच्या कहाण्यात आणि अर्थात बालकवींच्या श्रावण गीतात. झाला से सूर्यास्त वाटतो सांझ आहा हा तो उघडे, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभांवर होय रे किले सुंदरतेचे रूप महा. आला श्रावण. तर उद्या पुन्हा भेटूया सुंदरतेचे रूप महा अशा श्रावण रंगात.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजलेत. आता पुनःप्रसारित करीत आहो कृषीवाणी. हवामान बदलामुळे पिकांवर किडींचा होणारा प्रादुर्भाव याबद्दलची माहिती.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश या घटकांवर पिकांची वाढ अवलंबून असते. वातावरणातलं कर्बवायूचं प्रमाण वाढल्यास पिकांची वाढ जास्त होते. तापमान वाढल्यास पिकांचा पक्वतेचा कालावधी कमी होईल, किडींचं संतुलन बिघडेल. हवामान बदलाचा परिणाम पिकांवरील किडीवर होतो. किडींच्या संख्येमध्ये अनुवांशिकरित्या बदल होतो. वातावरणाचे जैविक आणि अजैविक घटक आहेत. अजैविक घटकांमध्ये तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा यांचा समावेश होतो. तर जैविक घटकांमध्ये किडींचं खाद्य आणि इतर नैसर्गिक शत्रू यांचा समावेश होतो. हवामानातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा या अजैविक घटकांचा पिकांवरील वेगवेगळ्या किडींची वाढ, त्यांचा जीवनक्रम, जगण्याचा कालावधी, प्रजनन, अंडी घालण्याची क्षमता याच्यावर खूप परिणाम होतो. पोषक वातावरण मिळाल्यास किडींचं प्रजनन वाढून त्यांची संख्या वाढते, तर प्रतिकूल वातावरणात त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढून संख्या कमी होते. अति जास्त किंवा अति कमी तापमानात किडी मरतात. जिवंत किडींची वाढ होत नाही, त्यामुळे पिकांचं नुकसान कमी होतं. पण त्यातही ज्या किडींच्या जीवनक्रमात कोष आहे त्या किडी अशा तापमानात जमिनीमध्ये कोशावस्थेत जाऊन आपला बचाव करतात. पतंगवर्गीय किडी प्रतिकूल हवामानात सुप्तावस्थेत जातात. आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यास किडींमध्ये रोग पसरवणारे बुरशी, जीवाणू, विषाणू इत्यादी वाढ होऊन किडींच्या मृत्यूचं प्रमाण वाढतं. किडींची नैसर्गिक वाढ कमी होते. खाण्यावर परिणाम होतो. किडींच्या शरीरामध्ये आर्द्रतेमुळे पाणी जास्त झाल्यास कमी तापमान सहन करू शकत नाहीत. तर काही किडींमध्ये जास्त आर्द्रतेमुळे लवकर वाढ होते, तर काहींना ती हानिकारक असते. अजैविक घटकांमधल्या सूर्यप्रकाशाचा तापमान, अगर, आर्द्रता यासारखा हानिकारक परिणाम होत नाही, तरी पण किडीची हालचाल, खाणं, मिलन, अंडी घालणं, काट टाकणं यावर होतो. वाऱ्यामुळे मावा, पिठ्या ढेकूण, खवले किड, पांढरा लोकरी मावा इत्यादी किडी खूप दूरवर वाहून जाऊन त्यांचा प्रसार होतो. याशिवाय हवेचा दाब, हवेच्या लहरी, गर्भवायूचं प्रमाण यांचा सुद्धा किडींवर प्रभाव होतो. कडाक्याची थंडी अथवा थंडीची लाट याचा किडीच्या वाढीवर नक्कीच अनिष्ट परिणाम होतो. त्याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशामुळे किडींच्या प्रजनन आणि संख्या वाढीवर खूप परिणाम होतो. या दोन्ही वातावरणात किडींची संख्या मर्यादित

0: राहते. जैविक घटकाचाही किडींच्या वाढीवर परिणाम होतो. अति आणि अनियमित पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढतो. साहजिकच गवतावर पोसणाऱ्या किडी वाढतात, तर काही विषारी गवतामुळे किडी मरतात. त्याचबरोबर मित्र कीटक आणि भक्ष कीटकांच्या संख्येवरही परिणाम होतो. मित्र कीटक आणि मित्र बुरशी निसर्गात पाऊस तापमान अनुकूल मिळाल्यास वाढतात, आणि मग असे मित्र कीटक आणि मित्र बुरशी किडींची संख्या कमी करतात. किडींसाठी पोषक घटक यांचा अभ्यास करता असं दिसून आलं की सततचा रिमझिम पाऊस आणि जास्त आर्द्रतेत माव्याचा प्रादुर्भाव वाढतो. अनेक तण, रानभेंडी, गाजर गवत, फळझाड इत्यादी पिकांवरील ढेकणाला उष्ण आणि कोरडं हवामान जास्त पोषक असतं. पानं खाणाऱ्या आणि गुंडाळणाऱ्या अळीला पावसाची खूप दिवसांची उघडीप आणि नंतर अनियमित पाऊस असं वातावरण पोषक असतं. उंट अळीचा प्रादुर्भाव अनियमित पावसामुळे वाढतो. भुईमुगावरील मावा थंड हवामान असल्यास वाढतो. उष्ण आणि कोरडं हवामान असल्यास फुल किड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. खूप दिवसांनी उघडीप आणि त्यानंतर सततचा पाऊस असं वातावरण लाल केसाळ अळीला अनुकूल आहे. मृगाचा जोराचा पाऊस पडल्यानंतर जमिनीत हुमणीच्या कोशावस्थेतून भुंगेरे बाहेर पडतात. तुरीवर फुलोऱ्याच्या वेळी 25 अंश तापमान असल्यास पिसारी भुंगे यांचा प्रादुर्भाव वाढतो. पेरणीच्या वेळी जास्त सेंद्रिय पदार्थ असतील आणि जास्त ओलाव्यामुळे कुरतडणारी अळी वाढते. पहिल्या पावसानंतर हलक्या आणि कोरड्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव वाढतो. शेताच्या बांधावर अंडी अवस्थेत असणारे नागतोडे अंड्यातून बाहेर पडतात. म्हणजेच एकंदरीत जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात त्वरित बदल होताना अनुभवाला येऊ लागले आहेत. त्यामुळे अन्न साखळी बिघडली आहे, पीक कीड यांचं संतुलन बिघडलं आहे, किडीचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे हवामानातले बदल लक्षात घेऊन कीड नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक उपाय योजणे हे आपल्या हातात आहे.
1: हवामान बदलामुळे पिकांवर किडींचा होणारा प्रादुर्भाव याबद्दलची माहिती कृषीवाणीमध्ये आपण ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. सादर करते रोशन जाधव. 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
2: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
3: नमस्कार. होमिओपॅथी ही वैद्यकीय पद्धती जनसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली पद्धती आहे आणि हिचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी या पद्धतीचा शोध लावत असताना कोणताही आजार समूळ व कायमचा नष्ट व्हावा व तो मुळासकट जात असताना त्याचा शरीरावरती कोणताही साईड इफेक्ट होऊ नये या पद्धतीने तिचे संशोधन केले. आणि डॉक्टर हॅनिमन यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला सध्या प्रत्यय येत असतो की अनेकदा इतर औषध पद्धतींमुळे जे आजार दुरुस्त होत नाहीत ते होमिओपॅथीने मनाचा सखोल अभ्यास करून त्याच्यावरती जेव्हा कोणताही होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक त्याच्यावरती औषध देतो तर त्या सखोल पद्धतीमुळे तो आजार कायमचा दुरुस्त होत असतो. म्हणजे काही क्रोनिक डिसीजेसमध्ये होमिओपॅथीने अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स येत असतात आणि होमिओपॅथी जेव्हा काम करत असते तेव्हा ती रुग्णाची प्रतिकारशक्ती तिला ऊर्जा देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने कोणताही जुना आजार कायमचा मुळासकट जाण्याच्यासाठी मदत करत असते. ही होमिओपॅथीची ही जी पद्धत आहे त्या पद्धतीचं वेगळेपण असं आहे की हे करत असताना सगळ्या आजाराच्या संबंधित लक्षणांचा तसेच पेशंटच्या भावनांचा तसेच पेशंटच्या आवडी निवडी खाण्याच्या पद्धती त्याच्या एकूण वर्तणुकीचा अभ्यास करून आपण होमिओपॅथीचं औषध निवडत असतो. होमिओपॅथी जेव्हा या सगळ्या पद्धतीने काम करत असते तेव्हा ती कायमचा आजार का दुरुस्त करू शकते, कारण एकाच आजाराचे 10 पेशंट जरी असले तरी त्या सगळ्यांमध्ये एकाच गोष्टीची भिन्नता असते आणि ती भिन्नता म्हणजे त्या पेशंटचा स्वभाव. म्हणजे सांधेदुखीचे 10 पेशंट जरी आपण घेतले तरी सांधेदुखीच्या 10 पेशंट्सना वेगवेगळे औषध लागू शकेल. त्याचं कारण असं आहे की त्या प्रत्येकाचा स्वभाव हा प्रत्येकापासून वेगळा असतो. म्हणून होमिओपॅथीमध्ये मन आणि शरीर या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास करून त्या अभ्यासाच्या अंतिम निष्कर्षावरून औषध निवडण्यात येते आणि

0: मग ते औषध रुग्णाच्या एकंदरीत प्रतिकारशक्तीला चेतना देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने त्या पेशंटच्या शरीरामध्ये असलेल्या आजारांची वेगवेगळी कारणं दुरुस्त करत करत पेशंटला संपूर्ण निरोगी करण्याचं काम करते. होमिओपॅथी ही जेंटर, परमनंट आणि रॅपिड क्युअर करणारी पद्धत आहे आणि त्या पद्धतीमुळे हजारो रुग्णांना फायदा होतच असतो. गुरुकृपा होमिओपॅथीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण होमिओपॅथीच्या रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यामध्ये अनेक असाध्य आजार का दुरुस्त होऊ शकले त्याचं कारण हे आहे की आपण त्याचा सखोल अभ्यास करतो. मनाची व शरीराचा सर्व अभ्यास झाल्यानंतर जे आपण औषध निवडतो ते औषध कायमचा आजार दुरुस्त करत असते. होमिओपॅथीमध्ये व्यक्तिकेंद्रित म्हणजे व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून औषध निवडले जाते. त्याच्या वयानुसार, त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार औषधांची मात्रा ठरवली जाते आणि त्यामुळेच होमिओपॅथीच्या साहाय्याने कोणताही पेशंट कायमचा दुरुस्त असतो होतो. आणि मला असं वाटतं होमिओपॅथी ही जगासाठी अतिशय मोठं वरदान ठरलेली पॅथी आहे.
1: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा. उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन.

0: परिसर श्रोतेहो नमस्कार, आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार, आज आपण पर्यावरण प्रदूषण व कायदा याबद्दल माहिती घेणार आहोत. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती. आज मानवाच्या अति हस्तक्षेपामुळे हवा, पाणी आणि जमीन यामध्ये घातक घटक मिसळत आहेत. हीच प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण होय. वाढत्या प्रदूषणामुळे आज मानवाचे आरोग्य आणि निसर्गाचे संतुलन धोक्यात आले आहे. पर्यावरण म्हणजे केवळ झाडे झुडपे नव्हे, तर आपल्या सभोवताली असलेली हवा, पाणी, जमीन आणि सर्व सजीवांचा मिळून बनलेला एक नैसर्गिक समूह म्हणजे पर्यावरण होय. या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. प्रदूषण म्हणजे काय? निसर्गाच्या या सुंदर चक्रात जेव्हा मानवी हस्तक्षेपामुळे दूषित किंवा विषारी घटक मिसळतात, ज्यामुळे हवा, पाणी आणि जमीन अशुद्ध बनते, तेव्हा त्याला प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषण हे आजच्या काळातील एक भीषण सत्य आहे. प्रदूषणाचे प्रकार मुख्यतः प्रदूषण खालील तीन प्रकारांमध्ये विभागले जाते. हवा प्रदूषण, एअर पोल्युशन. कारखाने आणि वाहनामधून निघणारा धूर हवेत मिसळल्याने हवा दूषित होते. यामुळे श्वासाचे विकार आणि जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात. जल प्रदूषण, वॉटर पोल्युशन. कारखान्यातील विषारी रसायने आणि मानवनिर्मित कचरा थेट नद्या व तलावांमध्ये सोडल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. मृदा प्रदूषण, सॉइल पोल्युशन. शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर आणि प्लास्टिकचा वाढता कचरा यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. ध्वनी प्रदूषण, नॉईस पोल्युशन. वाहनांचे कर्कश हॉर्न आणि लाऊडस्पीकर यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते, ज्याचा मानवाच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मानवी जीवनाचा पाया म्हणजे शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि हिरवेगार निसर्ग. परंतु आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रगती तर केली आहे, पण त्याचवेळी आपण आपल्या पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे. आज संपूर्ण जग हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धन आणि त्यासंबंधीच्या कायद्यांची माहिती असणं आणि त्याची कडक अंमलबजावणी करणं ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे महत्व आणि आजची स्थिती. पर्यावरण हे केवळ झाडे आणि प्राणी

0: एवढ्यापुरता मर्यादित नाही. जैविक आणि अजैविक घटकापासून बनलेले आपले पर्यावरण आपल्या जगण्याचा मुख्य आधार आहे. आज आपण शहरामधून कारखाने, वाहने आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे हवा आणि जल प्रदूषण करत आहोत. यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. जर आपण आजच पावले उचलली नाहीत तर मानवाचे अस्तित्व धोक्यात येईल. भारतीय राज्यघटना आणि पर्यावरण. आपल्या भारतीय राज्यघटनेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन नागरिकांना आणि सरकारला पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी दिली आहे. राज्यघटनेच्या कलम 21 आर्टिकल 21 नुसार प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि प्रदूषण मुक्त वातावरण जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. फंडामेंटल राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट आहे. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 48 ए आर्टिकल 48 ए सरकारला पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा आदेश देते. त्यासोबतच कलम 51 ए जी अंतर्गत प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य ठरवण्यात आले आहे की त्यांनी जंगले, नद्या आणि वन्य जीवनाचे संरक्षण करावे.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. 2:15 वाजत आहे. थोड्याच वेळात ऐकूया दोपहर समाचार. हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित व्ही सी रानडे यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत, राग भीम. विलंबित गत एक तालात, द्रुतगत तीन तालात, तबला साथ विश्वनाथ मिश्रा यांची. पंडित व्ही सी रानडे यांचं व्हायोलिन वादन, राग भीम.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित व्ही सी रानडे यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं, राग भीम. त्यांना तबला साथ विश्वनाथ मिश्रा यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 3 वाजता आहेत, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसआयआर अंतर्गत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस. 2 कोटींपेक्षा जास्त मतदारांचे अर्ज अजूनही अप्राप्त. एनटीए युजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर. आणि देशभरात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज बीएलओला मिळालेले नाहीत. राज्यात एकूण 9,78,54,049 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांविषयी यावेळी चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यम खात्यावर म्हटलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी सहकार्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसंच प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले. नवोन्मेषावर आधारित सर्वंकष आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्सच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी विभागातल्या बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अमित अग्रवाल यांच्यासह विविध देशांचे मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी विविध देशांच्या दूरसंचार मंत्र्यांच्या संवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचं प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलं आहे. युजीसी नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर एनटीएनं या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल. समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल. या परीक्षांची उत्तरसूची काल एनटीएनं प्रकाशित केली. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची आज घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. गेल्या वर्षी गिरीश महाजन यांची नाशिक तर अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाली होती. पण महायुतीतल्या पक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे राज्य सरकारनं या नियुक्तीला स्थगिती दिली होती. त्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रिक्त होतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिर मार्गावर आज झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला तर 10 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले. त्यांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशोकधाम स्थानकापासून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर विजेचा खांब पडून त्यात वीजप्रवाह वाहत असल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने इथल्या तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला उतरले होते. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवत अडकलेल्या भाविकांची सुटका केली. या दुर्घटनेतल्या जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर रामटेक महामार्गावर आज अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पालघर जिल्ह्यात बोईसर इथं राज्य औद्योगिक मंडळाच्या वसाहतीत एका कारखान्यात स्फोट होऊन 3 कामगार जखमी झाले. आज पहिली पाळी सुरू झाल्यानंतर काही वेळातच कारखान्याच्या भट्टीत स्फोट झाल्याचे आवाज झाले. त्यावेळी 100 ते 150 कामगार कारखान्यात होते. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केलं आहे. जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. आणखी काही कामगार भट्टीजवळ अडकले असल्याची शक्यता आहे. स्फोटाचं कारण अद्याप समजलं नाही. पुढचा तपास सुरू आहे. मुंबईत कांदिवली भागात आज पहाटे एका व्यावसायिक इमारतीला आग लागल्याची दुर्घटना घडली. या इमारतीतून 11 जणांची सुटका करण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अभिराई या हॉटेलचं नाव असून पहाटे 4:15 सुमाराला या हॉटेलला आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून पुढचा तपास सुरू आहे. आरक्षण रद्द करण्याची मागणी संविधानविरोधी असून ती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. नागपूरमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कालेलकर आयोगाच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गीयांचं लोकसंख्येतलं प्रमाण 77% असून आरक्षण 49% आहे असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार अपेक्षित असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हावं असं आवाहन आठवले यांनी केलं. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आरपीआयमध्ये यावं असं आमंत्रणही आठवले यांनी दिलं. कर्नाटक राज्य सरकारने कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशांचं पालन करावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तामिळनाडूकरता 12,000 क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश प्राधिकरणाने कर्नाटकाला दिले आहेत मात्र त्याचं पालन झालं नसल्याचा आरोप तामिळनाडूने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खताच्या मागणीसह खत वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी कृषी विभाग फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल ही डिजिटल प्रणाली लागू करणार आहे. त्यामुळे 20 ऑगस्टपासून शेतकरी आपली खताची मागणी मोबाईलद्वारे नोंदवू शकतील. या डिजिटल व्यवस्थेमुळे खत विक्रीतल्या गैरप्रकारांना आळा बसणार असून शेतकऱ्यांना वेळेत खत मिळण्यात मदत होणार आहे. त्याशिवाय खताच्या दुकानांमध्ये होणारी गर्दी कमी होऊन उपलब्ध खतसाठ्याचं व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकर राव नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातल्या योगदानाची आठवण म्हणून पालघर जिल्ह्यात 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश रुजवण्यासाठी पालघरमध्ये 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह राबवण्यात येत असून 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबवण्यात येणार आहे. नागपंचमीचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. शेतकऱ्यांना उपद्रव देणाऱ्या उंदरांचा नायनाट करणाऱ्या नागाप्रती कृतज्ञता म्हणून श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस नागपंचमी म्हणून साजरा करण्यात येतो. घरोघरी मातीच्या नागप्रतिमांचं पूजन केलं जात आहे. ग्रामीण भागात नागाच्या वारुळांना दूध लायांचा नैवेद्य दाखवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार यांनी नागपंचमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आज श्रावणातला पहिला सोमवार असल्यामुळे राज्यात विविध शिवमंदिरांमध्ये

0: दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त बीड शहरासह जिल्ह्यातल्या शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथाच्या मंदिरात पूजा अभिषेक इत्यादी विधी होत आहेत. लातूर जिल्ह्यातही श्रावण सोमवारनिमित्त विविध मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. गॉल इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचे आघाडीचे 5 फलंदाज 90 धावात बाद झाले, मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि निरोशन डिक्वेल्ला यांनी डाव सावरला. 5व्या गड्यासाठी त्यांनी शतकी भागीदारी केली आहे. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या 5 बाद 215 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एसआयआर अंतर्गत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस. 2 कोटींपेक्षा जास्त मतदारांचे अर्ज अजूनही अप्राप्त. एनटीए युजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर. आणि देशभरात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: ३:१० झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण सभा 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. मधल्या काळात एआयआर मराठी, डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

तीन वाजून 11 मिनिटं झाली आहेत. आपण ऐकत आहोत AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचं प्रसारण. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. कोकण तसंच विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. आगामी 24 तासांच्या हवामानाच्या अंदाजानुसार मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच कालावधीत मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येतील अशी शक्यता आहे. कमाल तापमान 30 आणि किमान 25 अंश सेल्सिअस या आसपास राहील. ठाणे, रायगड, पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांकरता इशारा. हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. आगामी 24 तासांमध्ये पूर्व मध्य अरबी समुद्र, नैऋत्य अरबी समुद्र तसंच दक्षिण गुजरात, सोमालिया, ओमानची किनारपट्टी, पश्चिम मध्य अरबी समुद्र या भागांमध्ये 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग वादळात 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढेल. या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. 3:13 झाली आहेत. माझं आवार, माझं शिवार.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे संतुलित खत वापर जागरूकता मोहीम. शेतकरी बंधूंनो आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की शेतीमध्ये वाढतं उत्पादन मिळवण्यासाठी खतांचा वापर करणं हे अतिशय आवश्यक आहे. पण ज्यावेळेस आपण रासायनिक खतांचा वापर अतिप्रमाणात करतो तेव्हा जमिनीची सुपीकता कमी होते, उत्पादन खर्च वाढतो आणि पर्यावरणाला धोकासुद्धा निर्माण होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खतांचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे आणि या विषयावरच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथील अशोक भोईर सर. आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सगळ्यात आधी आम्हाला सांगा की संतुलित खतांचा वापर म्हणजे नेमकं काय?
1: संतुलित खत वापर म्हणजे काय की पिकाच्या गरजेनुसार किंवा आपली जमीन जी असेल तर जमीनच्या क्षमतेनुसार योग्य प्रमाण, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीचा आपण जर खताचा वापर केला तर त्याला आपण संतुलित खत म्हणतो. किंवा सोप्या भाषेमध्ये की पिकाला जितकं आवश्यक आहे आणि जे खत आवश्यक आहे ते खत योग्य वेळी देणं म्हणजे संतुलित खत वापर असा त्याला आपण म्हणू शकतो.
0: बरं, यामध्ये मग रासायनिक खतं, जैविक खतं अशा सर्व खतांचा वापर होतो की फक्त रासायनिक खतापुरतं हे मर्यादित आहे?
1: जेव्हा आपण संतुलित खत वापर असं म्हणतो त्याच्या वेळेस आपण फक्त रासायनिक खत न वापरता आपण रासायनिक खत वापरू शकतो, सेंद्रिय खत वापरू शकतो आणि जैविक खतं, मग तिघांचं जर आपण कॉम्बिनेशन केलं तर याला आपण संतुलित खत वापरतो. आता हे वापरत असताना परत महत्वाचं काय आहे की रासायनिक खतं आपल्याला साधारणतः 50-60% रासायनिक खतं वापरायची आहेत, 30-40% आपल्याला सेंद्रिय खतं वापरायची आहेत आणि 10-20% आपल्याला जैविक खतं वापरायचे. असं आपण जर संतुलित व्यवस्थित केलं तर आपलं जमीनचं आरोग्य जे आहे व्यवस्थित टिकू शकेल आणि आपलं जे उत्पादन आहे चांगलं वाढू शकेल.
0: बरं, संतुलित खत वापर करण्याचे फायदे काय काय आहेत?
1: जेव्हा आपण संतुलित खत वापरतो तर आपण बघितलं असेल की महत्वाचा फायदा असा होतो की आपली जी जमीन समजा असेल तर जमिनीची सुपीकता ही टिकते. कारण आपण बघितलं असेल की जेव्हा आपण मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतं वापरतो तर रासायनिक खतांच्या अति वापरामुळे काय होतं की आपली जमिनीची सुपीकता जी आहे ही कमी झालेली आहे आणि जेव्हा सुपीकता कमी होते तेव्हा त्या जमिनीमधून येणारं उत्पादन जे आहे हे कमी होतं. त्याच्यामुळे जर समजा आपण संतुलित खतं वापरली तर जमिनीची सुपीकता जी आहे ही आपली टिकून राहते आणि ज्यावेळेस आपली सुपीकता टिकून राहील तर दुसरा आपला फायदा काय होईल की आपलं जे उत्पादन आहे पिकाचं तर पिकाचं उत्पादन आपलं वाढून जाईल.
0: अच्छा,
1: तिसरा फायदा आपल्याला असा होणार आहे की जो काय आपण खर्च करतो रासायनिक खतांवर तर तो खर्च जो आपला कमी होणार आहे. कारण की जेव्हा आपण संतुलित खत वापरतो तर आपण जेवढं पीक आवश्यक आहे तेवढं आपण खत देतो. आता काय होतंय की शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खत वापरतात त्याच्यामुळे अनावश्यकपणे खतावरचा खर्च जो आहे तो जास्त वाढतो. त्याच्यामुळे जर आपण संतुलित खत व्यवस्थापन केलं तर खतावरचा जो आपला खर्च आहे तो आपला वाचून जाईल आणि महत्वाचं म्हणजे काय की पर्यावरण जे आपलं आहे हे चांगलं राहील.
0: अच्छा,
1: हा तर असे 4-5 फायदे जे आहेत हे फायदे आपल्या संतुलित खत वापर आपण जर केलं आपल्याला मिळू शकतात.
0: बरं, संतुलित खत वापर जागरूकता ही मोहीम कोणी सुरू केली आणि याचं उद्दिष्ट काय आहे?
1: संतुलित खत वापर जी मोहीम आता सुरू झालेली आहे ही मोहीम भारतीय कृषी अनुसंधान परिषद जे नवी दिल्लीला आहे त्यांनी सुरू केलेली आहे आणि ह्या मोहिमेमध्ये केंद्र सरकारचे जे काही कृषी संशोधन केंद्र असतील, कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा इतर ज्या संस्था आहेत ह्या याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आता ही जी आपली मोहीम आहे ह्या मोहिमेमध्ये पूर्ण आपल्या देशामधून 100 जिल्हे त्यांनी निवड केलेले आहेत.
0: बरं,
1: आणि ह्या 100 जिल्ह्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की असे जिल्हे त्यांनी निवडलेले आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर होतो तर हे 100 जिल्हे जे आहेत ह्या 100 जिल्ह्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करायची
0: आहे.
1: याच्या व्यतिरिक्त जे उरलेले जिल्हे आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे जागृतीची करायचीच आहे. परंतु ह्याला थोडं लक्षांक कमी आहे पण जे 100 जिल्हे निवडलेले आहेत त्याला मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करणं हे गरजेचं आहे. कारण त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर जो आहे होत असतो. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हे असे निवडलेले आहेत त्याच्यामध्ये एक नाशिक जिल्हा आहे आणि एक नांदेड जिल्हा आहे. या 2 जिल्ह्यामध्ये संतुलित खत वापर मोहीम जी आहे या मोहिमेचं आपल्याला काम मोठ्या प्रमाणात करायचं आहे. बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हे जे काही आपलं संतुलित खत वापर जागृत जे आहे हे आपल्याला करायचीच आहे. आता ह्याच्यामध्ये आपलं करायचं काय आहे की जेव्हा आपण हे मोहीम आपण राबवणार असू त्याच्यामध्ये आपल्याला लोकांमध्ये जनजागृती आपल्या करायचीच आहे. त्याचबरोबर आपल्याला काही प्रत्यक्षिक प्लॉट घ्यायचे आहेत म्हणजे हिरवळीचे खत असतील ह्याचे आपल्याला प्लॉट तयार करायचे आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या लोकांना दाखवायचा आहे.
0: अच्छा,
1: तिसरं आपल्याला काय करायचंय की हे जे आपण सगळं करणार आहेत तर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे करायचे आहेत. मग त्यासाठी वेगवेगळे पोस्टर बनवणे असतील, भित्तीपत्रिका असतील

0: किंवा लिफलेट असतील, तशा पद्धतीने माहिती पत्रक तयार करून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत जे आपल्याला हे दाखवायचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला परत शेती दिन घ्यायचं आहे, म्हणजे आपण सगळं आपण योजना राबवणार आहोत, जागृता करणार आहोत, तर आपण असे काही प्रत्यक्षिक प्लॉट घेतलेले आहेत, तर त्या प्रत्यक्षिक प्लॉटचा परिणाम कसा झालेला आहे हे आपण लोकांना दाखवायचं सुद्धा आहे. तर अशा मोठ्या मोहीम सुरू होणार आहे.
1: बरं, पण मग ही मोहीम सुरू करण्याची गरज का निर्माण झाली, काय वाटतं तुम्हाला?
0: आज आपण बघितलं तर शेतकऱ्यांकडे रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजे लोकांची अशी समज आहे की जर आपण जास्त खतं वापरली तर उत्पादन जास्त वाढतं.
1: बरं,
0: विशेषतः आपल्या भागामध्ये आपण जर विचार केला तर युरिया आणि सुफला ही दोन जी खत आहेत ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण वापर केलेला आहे. त्याने काय झालं की आपली जी जमीन होती तर त्या जमिनीची सुपीकता कमी झाली, एक ती गोष्ट झाली. दुसरी गोष्ट की आपली जी जमीन समजा असेल तर त्या जमिनीमधील जो सेंद्रिय कर्ब असतो तर तो कमी झालेला आहे, तर त्याच्यामुळे येणार उत्पादन जे आहे हे कमी झालेलं आहे. तिसरी गोष्ट महत्वाची की जेव्हा आपण रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करतो तर आपला खर्च जास्त वाढतो खतांवरचा. आणि आपण बघितलं असेल की जेव्हा सरकार आपल्याला सबसिडी देतं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला सबसिडी द्यावं लागतं, तर सरकारचा सुद्धा खर्च खूप मोठा वाढतो. जर आपण तो खर्च म्हणजे आपण संतुलित खताचा वापर केला समजा तर तो जो अतिरिक्त खर्च आहे तो सुद्धा आपला कमी होणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण खतं वापरतो तर याचा परिणाम आपल्या पर्यावरण होतो, म्हणजे आपलं पाणी असेल, आपली हवा असेल, जमीन असेल, ह्याची हानी होते, त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम होतो. आणि जर समजा आपण मोठ्या प्रमाणात खतं वापरली तर जमिनीची जी काय जलधारण क्षमता असेल ही कमी होते. त्याच्यामुळे असे बरेचसे सारी कारणं आहेत. महत्वाचं म्हणजे की जर भविष्यामध्ये आपल्याला शेती करायची असेल तर आज आपली जमिनीचं आरोग्य हे टिकवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला संतुलित खत वापर जी जागृता मोहीम आहे हे मोठ्या प्रमाणात व्यापक करायचे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपली जमीन सुपीक राहील आणि त्या जमिनीमधून आपण उत्पादन जे आहे आपण चांगलं घेऊ शकतो.
1: बरं, मला आणखीन एक असा प्रश्न आहे की जमीन नापीक होते किंवा सुपीकता कमी होते जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे सुपीकता कमी होते, पण जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत, तर सेंद्रिय खतांच्या बाबतीत पण असंच आहे का की त्याचा अतिवापर केला तर जमिनीवर परिणाम होतो किंवा पर्यावरणावर परिणाम होतो?
0: खूप छान असा प्रश्न आपला आहे की ज्यावेळेस आपण रासायनिक खत वापरतो त्याच्यामुळेच काय होतं की आपल्या जमिनीत जे काही सूक्ष्मजीव असतील तर यांच्यावर परिणाम होतो, त्याची संख्या ही कमी होते. पण ज्यावेळेस आपण सेंद्रिय खत वापरतो त्याच्यामध्ये गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल किंवा बाकी हिरवळीचे खत समजा असतील, तर जेव्हा आपण सेंद्रिय पदार्थ आपल्या मातीमध्ये टाकतो आपल्या जमिनीमध्ये टाकतो त्याने काय होतं की जे उपयुक्त जीवाणू आपले असतील मातीमध्ये ह्यांची संख्या खूप जास्त वाढते, त्याच्यामुळे आपली जमीन जी आहे खूप सुपीक होते. आपण अगदी 20 वर्षा मागे गेलो समजा आपण तर आपण बघितलं असेल की त्या काळामध्ये तेवढं काही लोकांना हे माहिती नव्हतं रासायनिक खतं, तर बरेचसे लोक सेंद्रिय शेतीच करायचे. त्यावेळेस काय होतं की आपण कमी खतं जरी वापरली समजा तरी सुद्धा आपली उत्पादन हे वाढायचं, कारण की महत्वाचं कारण काय होतं की आपली जमीन जी होती जमीन आपली सुपीक होती. त्याच्यामुळे जर आपण जास्त सेंद्रिय खतं जरी वापरली समजा तर उलट ते आपल्या जमिनीसाठी चांगलंच आहे, त्याचा वाईट परिणाम असं काहीच नाही. परंतु रासायनिक खताचा मात्र अतिरिक्त केला तर त्याचा परिणाम हा जमिनीच्या सुपीकतेवर नक्कीच होतो.
1: आणि जैविक खतांना पण हीच गोष्ट लागू होते का?
0: अगदी, तुम्ही सेंद्रिय खतं वापरा की जैविक खतं वापरा हे वापरली तर आपल्या जमिनीला काही प्रॉब्लेम होणार नाही. परंतु समजा एका शेतकऱ्याला रासायनिक खतही वापरायचे आहेत तर जैविक पण खतं वापरायचे आहेत आणि सेंद्रिय वापरायचे आहेत, संतुलन आपण जर व्यवस्थित केलं
1: अच्छा
0: तर ते जमीन आपली चांगली राहील, येणार उत्पादन वाढेल. तर आपल्याला म्हणून संतुलित खतं वापरायचे आहेत, जेणेकरून साधारण 50-60% आपल्याला रासायनिक खतं वापरायचे आहेत, 30-40% आपल्याला सेंद्रिय खतं वापरायचे आहेत, 10-20% आपण समजा जैविक खतं वापरली तर चांगला परिणाम जो आहे आपल्याला मिळू शकतो, म्हणजे उत्पादन आपलं वाढणारच आहे त्याचबरोबर जमिनीचं आरोग्य जे आहे हे सुद्धा आपण टिकू शकतो.
1: म्हणजे एकंदरीतच आपल्याला या तिन्ही गोष्टींचा समतोल साधायचा आहे. अभियानात काय काय केलं जातं?
0: आता हे जे आपलं अभियान आहे याच्यामध्ये आपण महत्वाचं काय करणार आहोत की प्रत्येक शेतकऱ्याला आपण जमीन आरोग्य पत्रिका देणार आहोत. म्हणजे काय की जो शेतकरी समजा असेल तर त्या शेतकऱ्याची माती आपण तपासणार आहोत आणि त्या तपासल्यानंतर आपण त्याला त्याची जमीन ज्या पद्धतीची असेल त्याला एक जमीन आरोग्य पत्रिका मिळणार आहे की त्याला आपण सॉइल हेल्थ कार्ड म्हणतो. तर त्याचा ज्या शिफारसी समजा येतील आरोग्य पत्रिकेमध्ये तर त्या शिफारसीनुसार आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे, तर हे आपण करणार आहोत. त्याचबरोबर जनजागृतीमध्ये आपण काय करणार आहोत की ग्रामसभा असतील किंवा मोठे मोठे मेळावे असतील ह्याच्यामध्ये आपण हे साईडची सगळी पब्लिसिटी आपण करणार आहोत. त्याचबरोबर जे आपले सरपंच असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण जनजागृती मोहीम जे हे आपण करणार आहोत. त्याचबरोबर जे काही खत विक्रेते असतील जे कृषी सेवा केंद्र धारक आहेत त्यांच्यासुद्धा आपण प्रशिक्षण आपण घेणार आहोत. आणि महत्वाचं की याच्यामध्ये जे शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा सेल्फ हेल्प ग्रुप असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण जनजागृती जे आहे हे आपण करणार आहोत. आणि हे सगळं करत असताना याच्यामध्ये 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, म्हणजे आपण

0: पत्रिके मिळते तर त्या पत्रिकेमध्ये आपल्याला दिलं असतं की तुम्हाला किती खत वापरायचं आहे. तर आपण योग्य प्रमाण जर घेतलं आणि तेवढं आपण जर व्यवस्थित दिलं तर आपल्याला चांगले परिणाम जे आपल्याला मिळू शकतील. म्हणजे ह्या अभियानामध्ये आपण 4 R जे आपण मगाशी बोललो, राईट सोर्स, राईट रेट, राईट टाइम आणि राईट प्लेस, हे 4 गोष्टीवर आपण काम करणार आहोत.
1: अच्छा, बरं, आता तुम्ही माती परीक्षणाबद्दल बोललात तर याला काय महत्व आहे आणि किती महत्व आहे?
0: आता आपण ही जी काही मोहीम सुरू केली संतुलित खत वापर जागरूकता मोहीम आहे, तर याचं पहिलं जे पाऊल आहे ते पहिलं पाऊल म्हणजे माती परीक्षण आहे.
1: अच्छा,
0: जोपर्यंत आपण माती परीक्षण करत नाहीत तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपलं जे पीक समजा आहे की आपण जे खरं पीक घेणार आहोत तर त्या पिकाला किती खताची आवश्यकता आहे. तर जेव्हा आपण माती परीक्षण करू तेव्हा आपल्याला कळतं की आपली जी जमीन समजा आहे की आपण जे पीक घेणार आहोत त्याला कोणतं आपलं खत द्यायचं आहे,
1: अच्छा
0: किती खत द्यायचं आहे, हे सगळं आपल्याला माती परीक्षणच्या अहवालानुसार कळणार आहे. त्याच्यामुळे माती परीक्षणाचं महत्व खूप आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांमध्ये अजून जास्त जागरूकता व्हावी यासाठी आपण काय केलेलं आहे की 2016 पासून आपण जमीन आरोग्य पत्रिका अभियान सुरू केलेलं आहे. आणि या अभियानामध्ये आपण काय केलेलं आहे की जे पण गाव असतील प्रत्येक गावात शेतकऱ्याचा माती नमुना चेक केला तपासल्यानंतर त्याला जमीन आरोग्य पत्र देणं हे कंपल्सरी आपण केलेलं आहे. तर 2016 पासून आपण बघितलं असेल 2016 पासून की आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण माती तपासणी केलेली आहे. बऱ्याच लोकांना जमीन आरोग्य पत्रिका आपण दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने काही शेतकरी जे आहेत हे अवलंब सुद्धा करत आहेत. पण अजून काही लोकांना समजा असं वाटत असेल की आम्हाला माती परीक्षण करायचं आहे तर आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तर त्या जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र असतील, कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रयोगशाळा असतात किंवा कृषी विभागाची जी काही प्रयोगशाळा असेल तिथे सुद्धा प्रयोगशाळा असतात. तर तुम्ही तिथे गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला जमीन तपासणी जी आहे ते तुम्ही करू शकता.
1: अच्छा, खत वापरताना शेतकरी प्रामुख्याने कोणकोणत्या चुका करतात असं वाटतं तुम्हाला?
0: याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल जे मगाशी बोलल्याप्रमाणे की जेव्हा शेतकरी आपण खत व्यवस्थापन करतं तर माती परीक्षण अहवाल जो आपल्याला येतो तर त्या अनुषंगानं काही शेतकरी काय करतात की जो आपला अहवाल आलेला आहे त्या अहवालानुसार खत व्यवस्थापन नाही करत. तर ती चूक मोठ्या प्रमाणात होते की जो आपला माती परीक्षण अहवाल आलेला आहे तर त्या अहवालानुसार खत व्यवस्थापन ते करत नाहीत काही शेतकरी, तो एक आहे. दुसरा आपण बघितलं असेल की आपल्या भागामध्ये युरिया आणि सुफला हे दोन खतं खूप मोठ्या प्रमाणात वापरतात. तर विशेषतः जेव्हा आपण युरिया खतं जास्त अतिरिक्त करतो त्याने काय होतं की जेव्हा आपण जास्त युरिया वापरतो तर आपलं जे पीक समज असेल त्याची शाकीय वाढ खूप जास्त वाढते, त्याला उत्पादन कमी येतं परंतु त्याची इतकी शाकीय वाढ वाढते की तिथे मग रोग आणि किडीचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे अति जे युरियाचा वापर करतो तिथे चुकतात. आता दुसरी गोष्ट महत्वाची याच्यामध्ये आहे की जेव्हा आपण एखादं पीक घेतो तर ते पीक घेत असताना सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत हे खूप महत्वाचे आहेत. तर बरेच वेळेस काय होतं की शेतकरी जे काय सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत की ज्याचे आपलं फार कमी लागतात पिकासाठी पण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात ते. आणि जर समजा एखाद्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता झाली तर लगेच उत्पादनावर परिणाम होतो. तर ती एक तिथं शेतकरी काही चुकी करतात. सेंद्रिय जी खतं आहेत त्याचा वापर कमी होतात, कारण की जेव्हा रासायनिक खतं आपण वापरतो तर रासायनिक खताचा परिणाम आपल्याला लगेच मिळतो, पण जेव्हा आपण सेंद्रिय खतं वापरतो तर त्याचा परिणाम थोडा आपल्याला कमी मिळतो, म्हणजे लवकर मिळत नाही. त्याच्यामुळे लोकांना काय शेतकऱ्यांना काय वाटतं की रासायनिक खतं बेस्ट आहेत, चांगली आहेत,
1: त्याच्यामुळे पीक येण्यासाठी रासायनिक खतांचा वापर केलाच पाहिजे असा एक
0: समज आहे. आणि त्याचे परिणाम आपल्याला लगेच मिळतात.
1: अच्छा,
0: हा, त्याच्यामुळे ते असं वापरतात. ते
1: म्हणजे ही खतं वापरल्याने उत्पादन कदाचित वाढणार नाही पण नुकसान मात्र नक्कीच होणार आहे.
0: अगदी.
1: बरं, पिकांसाठी मुख्य अन्नद्रव्य कोणती आहेत?
0: याच्यामध्ये आपण बघितलं असेल की जेव्हा आपण पीक लागवड करतो तर पीक लागवड करत असताना नत्रस, पुरत, पालाश ही तीन जे आहे अन्नद्रव्य आहेत हे मुख्य अन्नद्रव्य आहेत की जी पिकाला खूप मोठ्या प्रमाणावर लागतात. जसं आपण नत्रापर बोललो असं नायट्रोजन त्याला म्हणतो आपण, तर शाकीय वाढीसाठी खूप महत्वाचं अन्नद्रव्य आहे. जसं फॉस्फरस पुरत आहे आणि पालाश म्हणजे पोटॅशियम हे तीन मुख्य अन्नद्रव्य आहेत. याच्या व्यतिरिक्त दुय्यममध्ये आपण बघितलं असेल तर कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि सल्फर हे तीन जी अन्नद्रव्य आहेत हे दुय्यममध्ये आहेत. आणि बाकीची जी आहेत ती सगळी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. याच्यामध्ये बोरॉन असेल, लोह असेल, अशी जी आहेत ही सगळी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. परंतु सगळी जर आपण संतुलित खत दिलं म्हणजे आपल्याला जे मुख्य अन्नद्रव्य आहेत या द्यायचेच आहेत, त्याचबरोबर दुय्यम पण द्यायचे आहेत आणि आपल्याला सूक्ष्म पण द्यायचे आहेत. जर आपण सगळं व्यवस्थित मॅनेज जर केलं व्यवस्थित तर आपलं उत्पादन जे आहे आपलं वाढतं. एक जरी कमी झालं समजा तरी त्याचा लगेच परिणाम जो आहे तो उत्पादनावर होतो. त्याच्यामुळे माती परीक्षण आपण जर केलं समजा तर माती परीक्षण अहवालामध्ये आपलं सगळं येतात, म्हणजे मुख्य अन्नद्रव्याचं प्रमाण किती आहे, दुय्यमचं किती आहे किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण किती आहे, कोणतं कमी आहे कोणतं जास्त आहे, हे सगळं त्या अहवालामध्ये येतं. आणि अहवालानंतर आपण जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपलं उत्पादन जे आहे आपलं वाढू शकतं.
1: अच्छा, बरं, खत देण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत?
0: हा एक खूप छान असा प्रश्न आहे की जेव्हा आपण खत व्यवस्थापन करतो साधारणतः आपण जेव्हा पेरणी करतो किंवा लागवड करतो तर लागवडीच्या वेळेस आपल्याला बेसल डोस जो आहे त्या देणं अतिशय आवश्यक आहे. याच्यामध्ये आपलं सेंद्रिय खत असेल

0: गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल आणि स्पुरद आणि पालस ही जी खतं आहेत ही खतं आपल्याला मिसळ डोसमध्ये आपल्याला द्यायची आहेत. नत्रयुक्त खतं जी आहेत ती आपल्याला एकत्र न देता आपल्याला टप्प्याटप्प्यात द्यायची आहेत. कारण नत्राचं असं होतं की ते लगेच पाणी विरघळतं. जर समजा आपण लगेच ते लागवडीच्या वेळेस आपण सगळं नत्र दिला तर तो लगेच विरघळून जाईल. त्याच्यामुळे नत्र डायरेक्ट न देता आपली विभागून द्यायचं आहे. म्हणजे लागवडीच्या वेळेस एकदा, जेव्हा फुटवे फुटतील तेव्हा एकदा, आणि तिसरा फुलारा अवस्थेमध्ये असं आपण जर व्यवस्थित केलं तर आपलं ते होऊ शकतं. दुसरं आपलं ते असं की फर्टिगेशन थ्रू काही अशी खतं आहेत की जी वॉटर सोल्युबल आहेत म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात. तर अशा जी खतं आहेत हे आपण जी काही ठिबक सिंचन असेल त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण खतं जे आहेत हे आपण देऊ शकतो.
1: बरोबर.
0: अशा पद्धतीने आपलं खत व्यवस्थापन करता येऊ शकतं.
1: या नियोजनामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते का?
0: हा, मग असे बोलल्याप्रमाणे की जर समजा आपण व्यवस्थित नियोजन केलं, मग संतुलित खतं आपण वापर केलं की रासायनिक खतं, सेंद्रिय खतं आणि जैविक खतं ह्याचा जर आपण व्यवस्थित आपण जर कॉम्बिनेशन केलं तर नक्कीच जमीन सुपीकता जी आहे ही आपली टिकू शकते. जर समजा आपण संतुलित खताचा वापर केला तर जमिनीत जे काही अन्नद्रव्य समजा आहेत तर ह्याचं योग्य प्रमाण राखलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की सुपीकता जी टिकून राहते. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचं की जर समजा आपण संतुलित खत वापर केलं आणि विशेषतः आपण सेंद्रिय खत आपण जास्त वापर केला तर काय होतं, आपली जमीन एकदम भुसभुशीत होते, त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ही वाढते. त्याच्यामुळे जे सूक्ष्मजीव समजा असतील मातीमध्ये त्याचंही प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे आपलं पीक जे आहे हे पीक आपलं चांगलं होऊ शकतं.
1: पाण्याच्या गुणवत्तेवर खतांचा परिणाम होतो का?
0: हा, जेव्हा आपण खत व्यवस्थापन करतो तर खत व्यवस्थापन करत असताना खत कोरड्यावर द्यायची नाही. जर आपण जमीन कोरडी समजा असेल त्यावेळेस आपण खत दिले तर ते हवेत उडून जातात. तर जेव्हा आपण खत व्यवस्थापन करणार असाल तेव्हा जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असला पाहिजे. जर पुरेसा ओलावा जर असेल आपण खतं दिली पाहिजेत. आता ही देत असताना पण आपलं काय करायचं आहे की समजा आपलं झाड असेल तर झाडाच्या मुळाजवळ आपण जर खतं दिली व्यवस्थित तर त्याचा परिणाम लगेच मिळतो. तर झाडाची मुळं समजा असतील त्या भागात आपण खतं टाकण्याचे हे गरजेचं आहे. तशा पद्धतीने आपण व्यवस्थापन केलं व्यवस्थित तर आपल्याला चांगलं उत्पादन जे आहे आपल्याला मिळू शकतं.
1: आणि संतुलित खतं वापरल्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण कशा पद्धतीने होतं काय सांगा?
0: आता याच्यामध्ये आपण मगाशी बोलल्याप्रमाणे की जर समजा आपण जास्त प्रमाणामध्ये रासायनिक खतं वापरली गेली तर त्याचा हवा, जमीन आणि पाण्यावर दुष्परिणाम होतो. पण जर समजा आपण संतुलित खतं वापरली तर काय होतं की आपली जी जमीन समजा असेल ह्याच्यामध्ये आपण सेंद्रिय खतं वापरणार आहेत, आपण जैविक खतं वापरणार आहेत, त्याच्यामुळे जमिनीची जी काही जलधारण क्षमता आहे ती वाढणार आहे, जमिनीचं आरोग्य टिकणार आहे. त्याच्यामुळे अल्टिमेटलीच काय होणार आहे की आपलं जे काही पर्यावरण असेल याचं संरक्षण जे आहे हे होणारच आहे.
1: अच्छा, शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही, काय सांगू इच्छिता?
0: शेतकऱ्यांना एकच सल्ला देऊ शकतो की हा जो आपला एक समज आहे की जास्त खत जास्त उत्पादन, तर हा समज पहिले तुम्ही बाजूला करा. दुसरी गोष्ट महत्वाची की जेव्हा तुम्ही खत व्यवस्थापन करणार असाल तेव्हा तुम्ही संतुलित खत वापर केला पाहिजे. आणि ते करत असताना तुम्हाला पहिल्यांदा माती परीक्षण जे आहे हे माती परीक्षण केलं पाहिजे. आणि माती परीक्षण अहवाल आल्यानंतर तुम्हाला जी जमीन आरोग्य पत्रिका मिळणार असेल तर जमीन आरोग्य पत्रिकेनुसारच तुम्ही खत व्यवस्थापन जे आहे हे केलं पाहिजे. आणि महत्त्वाचं आहे की तुम्हाला हे सगळं करत असताना रासायनिक खतं, सेंद्रिय खतं आणि जैविक खतं तिघांचं तुम्हाला एकत्रित करून तुम्हाला खत व्यवस्थापन जे आहे हे करायचं आहे. कारण की तुम्ही आता जर जमीन टिकवली तर भविष्यात आपलं उत्पादन मिळणार आहे. तुम्ही जर आत्ताच जमीन खराब केली, नापीक केली तर भविष्यामध्ये आपलं शेती उत्पादन घेणं हे खूप अवघड होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे आणि त्या जमीन आरोग्य पत्रिका अहवालानुसार खते व्यवस्थापन करावं असं मी त्यांना आवाहन करतो.
1: बरोबर. माती परीक्षण अहवालानुसारच पिकांची निवड करणं जरुरी आहे का?
0: अगदी. आपली जेव्हा आपण माती परीक्षण करतो तर माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये एक सामू नावाचा घटक असतो. तर त्या सामूनुसार आपल्याला पीक व्यवस्थापन करायचं की आपली जमीन कशी आहे, आम्लधर्मी आहे का विम्लधर्मी आहे. मग त्या अनुषंगाने आपण जर पीक व्यवस्थापन केलं तर आपलं उत्पादन वाढतं. याच्यामध्ये काय होतं, काही पिकं अशी आहेत की आम्लधर्मी जमीन चांगली येतात, काही पिकं अशी आहेत की ती विम्लधर्मी चांगली येतात. आपण जर पिकाची थोडं अदलाबदल समजा केली उत्पादन येतं पण जेवढं उत्पादन यायला पाहिजे तेवढं येत नाही. त्याच्यामुळे जसं आपली माती परीक्षण अहवाल असेल तर माती परीक्षण अहवालानुसार आपले जो सामू असेल तसं त्या सामूनुसार आपल्याला पीक व्यवस्थापन जे आहे हे आपल्याला करायचं आहे.
1: अच्छा, संतुलित खतं वापरण्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊ शकतो का आणि उत्पादन वाढू शकतं का?
0: हो, नक्कीच. कारण की जेव्हा आपण संतुलित खत वापर करतो याच्यामध्ये काय होतं की जेवढं पिकाला आवश्यक आहे तेवढं आपण देतो. संतुलित खत वापरामध्ये आपण काय करतो की योग्य प्रमाण, आपण मग अशी बोलताना योग्य प्रमाण कमतो, म्हणजे जेवढं पिकाला आवश्यक आहे तेवढं आपण देतो योग्य वेळ. म्हणजे जशी पिकाची अवस्था असेल की जसं म्हणजे वाढीची अवस्था आहे का किंवा फुलधारणा अवस्था आहे का किंवा फलधारणा अवस्था आहे तर त्या अनुषंगाने आपण खतं वापरतो. म्हणजे जशी अवस्था असेल तसं आपण खत व्यवस्थापन करतो आणि योग्य प्रमाण लागतो.

0: त्याच्यामुळे जो आपण अतिरिक्त खर्च वापरतो
1: खतांवरती अतिरिक्त खर्च होतो
0: हा तो आपला कमी होतो.
1: अच्छा, तर शेतकरी बंधूंनो, आज सरांनी सांगितल्याप्रमाणे जर रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय खतं यांचा समतोल साधला तर भविष्यात नक्कीच उत्पादन वाढीला लागेलच आणि आपली जमीनही सुपीक होईल. तर कार्यक्रमात सर सहभागी झालात आणि याविषयी खूप छान माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद.

माझा वार माझं शिवार या कार्यक्रमात आपण संतुलित खतं आणि त्यांचा वापर याविषयी डॉक्टर अशोक भोईर यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते रोशन जाधव. 3:35 झाली आहेत. बालमित्रांसाठी कार्यक्रम.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. आणि मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मित्रांनो, मला माहितीये तुम्हाला पावसात नाचायला, खेळायला आणि भिजायला खूप आवडतं, हो ना? मग आजचा हा कार्यक्रम तुम्हाला असाच पावसात चिंब भिजण्याचा आनंद देणारा कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन आले आहेत केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी.
1: माझ्या सर्व बालमित्र मैत्रिणींना श्रेया सोनटक्केचा मनपूर्वक नमस्कार. आम्ही केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत पावसाच्या सरी आनंदाच्या घागरी हा छोटासा संगीत कार्यक्रम. पाऊस हा सगळ्यांनाच आवडतो. पावसाचं निरागस स्वागत, चिमणीची गोड चिवचिव, आनंदाच्या सरी आणि निसर्गाच्या मनोहरी छटा उलगडणारी ही गाणे आम्ही तुमच्यासाठी सादर करायला आलो आहोत. तर सुरुवात करूया पावसाशी मैत्री करणाऱ्या गोडशा बालगीताने. पावसा पावसा येतोस का हे गीत सादर करणारे विद्यार्थी आहेत अक्षरा गोरे, शिवांश बिरादार, राजवंश गायकवाड, गार्गी पाठक, वैद्या गायकवाड आणि काव्या कुलकर्णी यांना तबल्याची साथ केली आहे कौस्तुभ चामणीकर यांनी, तर हार्मोनियमची साथ लाभली आहे समृद्धी कुलकर्णीची. तर ऐकूया बालगीत पावसा पावसा.

पावसाच्या सरींनी मन प्रसन्न झालं की अंगणात पक्ष्यांची चिवचिवाही अधिकच गोड वाटते. निसर्गाशी मैत्री आणि प्रत्येक जीवावर प्रेम करण्याचा सुंदर संदेश देणारं यानंतरचं गीत चिवचिव चिवचिव चिमणी. यातील सहभागी विद्यार्थी आहेत श्रीपाद मुदलियार, कल्याणी कुलकर्णी, शुभ्रा देशमुख, कस्तुरी चामणीकर आणि समृद्धी कुलकर्णी. तबल्याची साथ केली आहे श्लोक भाग्यवंत याने आणि हार्मोनियमची साथ केली आहे समृद्धी कुलकर्णी हिने. ऐकूया गीत चिवचिव चिवचिव चिमणी.

0: पाऊस म्हणजे केवळ पाणी नाही, तो आनंद आहे, तो निसर्गाने दिलेला उत्सव आहे. कधी कधी पावसाची वाट पाहणं हाही एक सुंदर आनंद असतो. चला तर मग ऐकूया पाऊस आणि एका निरागस मुलीमधला हा गोड संवाद, आणि त्यानंतर अनुभवूया आनंदाच्या सरी बरसवणारं हे गाणं, पाऊस आनंदी आनंद.
1: पावसा, ए पावसा, येतोस?
2: हो, येतो ना. थोडी वाट बघ.
1: चालेल, आवडेल मला.
2: काय?
1: तुझी वाट पाहायला. नक्की येशील ना?
2: हो तर, काय करशील मी आलो तर?
1: चिंब भिजेन, गिरक्या सुद्धा

0: तुझं गोड गाणं गाईन.
1: असं म्हणतेस? हा आलो.
0: तुला मी सांगितलं ना, तू आलास की मी चिंब भिजेन, गिरक्या घेईन. हे बघ, भिजले मी चिंब, घेतल्या मी गिरक्या, आणि आता गाते. ऐकतोयस ना?
1: हो.

पावसाच्या सरी जेव्हा निसर्गाचं प्रेम घेऊन येतात तेव्हा प्रत्येक थेंब, प्रत्येक वाट आणि प्रत्येक क्षण सुंदर होऊन जातो. एवढा सुंदर की वाटतं पावसाने वरात काढली की काय.

पाऊस जेव्हा धरतीला भेटायला येतो तेव्हा ती भेट फक्त ऋतूची राहत नाही तर ती निसर्गाच्या सुंदर भेटीची गोष्ट बनते. आभाळातून बरसणारा पाऊस जणू सजन होऊन येतो आणि हिरव्या शालूने नटलेली धरती त्याच्या स्वागतासाठी सजनी बनून उभी राहते. या सुंदर भेटीत सरींचं तोरण, फुलांचा सडा आणि आनंदाची चाहूल आपोआपच दाटून येते. या निसर्गरम्य भावविश्वाला सुरांची सुंदर साथ लाभलेल्या आणखी एका सुरेल गीताने आपण निरोप घेऊया.

बालमित्र मैत्रिणींनो, पावसाच्या सरींनी जसं धरतीला नवं चैतन्य मिळतं, तसंच संगीतही आपल्या मनाला नवा उत्साह देतं. आमच्या छोट्याशा संगीत प्रवासाला आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमात गायन आणि वादन सादर केलं आमच्या केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी. आकाशवाणीचे आणि सर्व बालमित्र मैत्रिणींचे आम्ही ऋणी आहोत. पुन्हा भेटू अशाच एका सुरेल कार्यक्रमात. तोपर्यंत आमचा सगळ्यांचा नमस्कार.

मग काय मित्रांनो, पावसाच्या सरी आनंदाच्या खागरी हा केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम तुम्ही ऐकलात. आणि खरंच पावसात चिंब भिजल्याचा आनंद मिळाला ना तुम्हाला? मित्रांनो, या कार्यक्रमातली गीतं लिहिली आणि संगीतबद्ध केली होती या विद्यार्थ्यांच्या शिक्षिका वैशाली काळे यांनी. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मग मित्रांनो, सादरकर्ते नयन पवार यांच्यासह आज इथेच मी तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

आपण ऐकत होता कार्यक्रम गंमत जम्मत। हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून। आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण। आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच। संध्याकाळचे ठीक 4 वाजले आहेत। प्रसारित करत आहो गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला माहेरची माणसं चित्रपटातलं देवकी पंडित, अपर्णा मयेकर, शोभा जोशी, रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर, अरुण इंगळे यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत।

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलं धडाकेबाज चित्रपटातलं विनय मानके, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, उषा मंगेशकर आणि ज्योत्सना हर्डीकर यांच्या स्वरातलं अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गुलछडी चित्रपटातलं राम लक्ष्मण यांनी स्वरबद्ध केलेलं आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

0: कार्यक्रमात शेवटी आपण ऐकल्यात विश्वविनायक चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं संजय उपाध्ये यांचं गीत. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. प्रसारित करत आहो मालिका विशेष लावण्यरंग भाग 60वा.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत दादा कोंडके यांच्या चित्रपटातील लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा चौथा भाग. एखाद्यावरती पूर्ण विश्वास कसा टाकावा हे दादांकडून शिकावं, कारण कामाक्षी प्रॉडक्शन्स या बॅनरखाली त्यांनी जे काही चित्रपट तयार केले तर ती टीम वर्षानुवर्ष कायम राहिली. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे या टीममध्ये दादा कोंडके, उषा चव्हाण हे दोघं तर होतेच, पण त्या बॅनरखाली प्रदर्शित झालेल्या सगळ्या चित्रपटांचं संगीत राम लक्ष्मण यांनी केलं होतं आणि जास्तीत जास्त गाणी महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनीच गायलेली होती. बाळ मोहिते हे प्रमुख दिग्दर्शक सहाय्यक म्हणून काम करत होते, त्यामुळं या संपूर्ण टीमनं एकत्र राहून वर्षानुवर्ष आपल्याला अनेक मराठी चित्रपटांची मेजवानी दिली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यामुळंच लागोपाठ 9 मराठी चित्रपटांच्या रौप्य महोत्सवी आठवड्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल असं काम दादा कोंडकेंनी केलं. त्यांच्या हिंदी चित्रपटांबद्दल बोलूया एका गाण्यानंतर.

वे धाम गलसा इश्क।

श्रोतेहो, या गाण्यापूर्वी मराठी चित्रपटांची मालिका दादा कोंडकेंनी जी काढली होती त्याबद्दल आपण बोललो. दादांनी हिंदीमध्ये देखील अनेक चित्रपट काढले. 1984 साली आलेला तेरे मेरे बीच में हा चित्रपट होता. 85 साली अंधेरी रात में दिया तेरे हात में हा चित्रपट आला. खोल दे मेरी जुबान हा 1986 चित्रपट. आगे की सोच हा 1989 साली चित्रपट आला. आणि 77 साली जो पांडू हवालदार चित्रपट त्यांचा आला होता मराठीमध्ये, त्याच धर्तीवरती गुजरातीमध्ये त्यांनी एक चित्रपट काढला होता चंदू जमादार या नावाचा. तर अशा पद्धतीनं हिंदीमध्ये देखील दादांनी एकाहून एक धमाल असे चित्रपट प्रदर्शित केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लागोपाठ 9 मराठी चित्रपटांच्या रौप्य महोत्सवी आठवड्यांचं जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलं त्याला काही तोडच नाही. म्हणूनच आजही दादा कोंडके यांच्या चित्रपटातली गाणी लागली की रसिकवर्ग खुश होतो आणि दादा कोंडकेचे चित्रपट आजही लागले तरी प्रेक्षक गर्दी करतातच. चला आणखीन एक धमालाचं गाणं ऐकूया.

अनेक नाटकांमधून दादा कोंडके यांनी भूमिका केल्या आणि प्रत्येक भूमिकेमध्ये स्वतःची अशी एक अभिनयाची वेगळी चुणूक दादा दाखवत असत. हजर जबाबीपणा हा तर दादाचा अंगभूत गुण होताच. त्यानंतर काही काळातच दादा कोंडकेंच्या वडिलांचं अकस्मात निधन झालं. गावची शेतीवाडी सांभाळायला चुलते निघून गेले आणि मग दादा कोंडकेंच्या थोरल्या भावावरती प्रपंचाची जबाबदारी पडली. गरिबीचे चटके बसू लागले. काटलेल्या पतंगासारखे ते कुठंही भरकटत राहिले असंही त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. पुढं मग राष्ट्रसेवा दलामध्ये ते गेले. राष्ट्रसेवा दलामध्ये बाबूराव गोड त्यांना भेटले. दादांना त्यांनी हाताशी धरलं आणि बाबूरावांमुळेच मला जीवनाचा खरा अर्थ कळाला असं दादांनीही सांगितलेलं आहे. बाबूराव गोड यांच्या मार्गदर्शनाचा प्रोत्साहनाचा दादा कोंडके यांना चांगलाच फायदा झाला आणि त्यांच्यामुळेच त्यांना नोकरी देखील मिळाली. राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकामध्ये दादांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना कितीतरी सोन्यासारखी माणसं भेटली. निळू फुले, रामनगरकर, शाहीर लीलाधर हेगडे, ऋषिदल्य भाऊसाहेब रानडे यांच्यापासून अगदी साने गुरुजींपर्यंत केवढी मोठी माणसं दादांच्या आयुष्यामध्ये आली याचा दादांना नेहमीच आनंद वाटत असे. ज्यांचं दुरूनही दर्शन दुर्मिळ होतं अशी माणसं प्रत्यक्ष दादांच्या सहवासात होती आणि हे सगळं घडलं तर त्यांच्या कलापथकामुळं. त्यामुळंच या वेगवेगळ्या मंडळींचा परिचय झाला, त्यांचा सहवास लाभला, मार्गदर्शन घडलं आणि जीवनामध्ये यश किंवा अपयश पचवावं कसं याचे धडे दादांना मिळाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वावलंबनाचा मूलमंत्र दादांना मिळाला. त्यांच्याबद्दल आणखीन बोलूया रामराम गंगाराम चित्रपटातल्या एका गाण्यानंतर.

0: கடைசியில் காக பழனியாச்சி தோரி வடசில் காக
1: राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकामध्ये भाऊसाहेबांची शिस्त अगदी कडक होती. गावोगावी कला पथक घेऊन हिंडत असताना अनेक कलाकार त्यांना भेटले. आणि या कला पथकातले कलावंत तरी कोण कोण होते तर प्राध्यापक वसंत बापट, सुधाताई वर्दे, कुसुमताई कुलकर्णी, पु ल देशपांडे, प्रमिलाताई दंडवते, कमलाबाई पाध्ये, व्यंकटेश माडगुळकर यासारख्या अनेक बड्या बड्या मंडळींनी हे कलापथक समृद्ध होतं. ज्या गावी हे कलापथक जात असे तिथं सर्वात मोठ्या माणसाच्या बंगल्यामध्ये त्यांची उतरण्याची सोय होत असे. कारण भाऊसाहेबांचा शिष्य परिवार खूप मोठा होता. जेवायला साधं पिठलं भात जरी असला तरी सर्वजण समाधानी असायचे. कारण लोकसेवा कलापथकातल्या कलाकारांनी गोडधोड खाऊन सेवा करायची नसते अशी एक शिस्त भाऊसाहेबांची होतीच. प्रसंगी भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा असं खडतर जीवन जगलं पाहिजे अशीच शिकवण त्यांना कलापथकातून मिळाली. तिथं कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. भल्या पहाटे उठायचं, गार पाण्यानं आंघोळ करायची, स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे आणि हे सगळं सगळ्यांनी करायचं. अगदी स्वतः भाऊसाहेब देखील तेच करत होते. भाऊसाहेब रानडे हे करड्या शिस्तीचे होते पण तेवढेच प्रेमळ देखील होते. सगळ्यांवरती ते पित्यासारखी माया करत. रात्री कधी काही दुखलं खुपलं तर रात्र जागून भाऊसाहेब सगळ्यांची शुश्रूषा करत. त्यामुळंच ही सगळी मंडळी दौऱ्याच्या निमित्तानं घरापासून कित्येक दिवस दूर असली तरी घरच्यांची आठवण फारशी व्हायची नाही. कलापथकातल्या अनेक आठवणी दादांनी शब्दबद्ध केलेल्या आहेत, त्या आपण जाणून घेणार आहोत आणखीन एका गाण्यानंतर.

भाऊ साहेबांची करडी शिस्त आणि त्यांचं वात्सल्य हे कसं होतं हे सांगणारा किस्सा दादांनी सांगितलाय. राष्ट्रसेवा दलाची प्रमुख कचेरी गिरगावामध्ये होती. त्या दिवशी दादा कोणके असेच फिरत फिरत गिरगावला गेले. संध्याकाळची वेळ होती 4:30 ची. कुलकर्ण्यांच्या उपहारगृहामध्ये गरमागरम बटाटा भजी त्यांनी खाल्ली आणि पानपट्टीवरती जाऊन एक छानपैकी मसाला पान खाऊन ते निघाले. आणि मग त्यांना वाटलं की आपण गिरगावात आलोच आहोत तर राष्ट्रसेवा दलाच्या कचेरीमध्ये जावं म्हणून पान खाल्लेल्या तोंडानं तसेच ते सोसायटीचा इमारतीचा जिना चढत त्यांच्या राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयामध्ये गेले. तिथं जाताच समोर भाऊसाहेब भेटले. ते म्हणाले, ये ये, बरं झालं आलास, ते तुला निरोपच पाठवणार होतो मी. एक गाणं हातामध्ये आलेलं आहे, छान गीत आहे, ते कोण म्हणणार याचाच विचार मी करत होतो. अनायसे तू आलास तर तूच म्हण हे गाणं, असं म्हणून त्यांनी दादा कोंडकेंना सांगितलं. आता आली का पंचाईत? दादा कोंडकेंनी तर पान खाल्लं होतं. ते काहीतरी खाणाखुणा करत होते भाऊसाहेबांना. तेवढ्यात भाऊसाहेबांना काय समजायचं ते समजलं आणि चक्क हाताची ओंजळच त्यांनी दादा कोंडकेंच्या समोर धरली आणि म्हणाले, थुंक ते पान आता माझ्या हातामध्ये, मी ते बेसिनमध्ये टाकून येतो म्हणजे तुला स्वच्छपणे बोलता येईल. इथूनच वरून खाली थुंकलास तर खाली चालणारा पादचारी रंगून निघेल. अक्षरशः दादा कोंडकेंनी सांगितले की त्यावेळेला मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. त्यांनी सरळ तिथून धूम टाकली, ते नळाकडं गेले, तोंड स्वच्छ धुतलं आणि मग त्यांच्यासमोर येऊन बसले. आणि तेव्हापासूनच ठरवलं की कुठल्याही मोठ्या माणसाकडे जायचं असेल तर पान खाऊन कधीही जायचं नाही. अशा अनेक गमती जमती त्यांच्या आयुष्यात घडल्यात, त्याबद्दल आपण बोलूया आणखीन एका धमाल अशा गाण्यानंतर.

काही क्षणातच अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेला सुरुवात होत आहे.

नमस्कार श्रोते हो, आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता सुरू होत आहे. सभेच्या सुरुवातीला संध्याकाळी ठीक 5 वाजता ठळक बातमीपत्र.

0: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 2,93,93,916 म्हणजे 21% जास्त मतदारांचे अर्ज BLO ना मिळालेले नाहीत. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वात जास्त आहे. 1,07,871 मतदारांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. UGC नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा NTA ने केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळात इंग्रजी, दुपारी 3 ते 6 वाणिज्य, तर 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळात समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा होईल. राज्य सरकारनं आज नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक केली आहे. आरक्षण रद्द करण्याची मागणी संविधान विरोधी असून ती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की कालेलकर आयोगाच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गीयांचं लोकसंख्येतलं प्रमाण 77% आहे, तर त्यांच्यासाठीचं एकूण आरक्षण 49% आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मानस विश्वरूप यांनी गायलेला राग उरिया धनाश्री. विलंबित ख्यालातील बंदिश 1 ताला, द्रुत ख्यालातील बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित 1 तालातील बंदिशीचे बोल आहेत बाल बाल जाऊ. द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत कहे करत बरजोरी. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी, हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी केली आहे. ऐकूया तर मानस विश्वरूप यांनी गायलेला राग उरिया धनाश्री. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मानस विश्वरूप यांनी गायलेला रागपुरी या धनाश्री आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी, हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम.

मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत समवयस्कांचा दबाव आणि योग्य निर्णय म्हणजेच पीअर प्रेशर अँड मेकिंग गुड चॉईसेस यावर. काय आहे ना, आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपल्याला स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारावा लागतो, मी हे जे काही करतेय ते माझ्या इच्छेने करतेय की माझे मित्रमैत्रिणी करतायत म्हणून करतेय. बऱ्याचदा मित्रमैत्रिणी म्हणतात, अरे एवढा कशाला विचार करतेयस, सगळेच तर करणार आहेत ना. कधी एखादी गोष्ट सोशल मीडियावर ट्रेंडिंग असते आणि म्हणून ती आपल्याला करावीशी वाटते. कधी एखादा मित्र म्हणतो, तू हे केलं नाहीस ना तर तू आमच्या ग्रुपमध्ये फिट होणार नाहीस. आणि मग अशा क्षणी मनात एक संघर्ष सुरू होतो. एका बाजूला आपली इच्छा, आपले मूल्य आणि आपली स्वप्न, तर दुसऱ्या बाजूला मित्रमैत्रिणींची अपेक्षा, स्वीकारलं जाण्याची इच्छा आणि आपण वेगळं दिसू नये ही भीती. हाच आहे समवयस्कांचा दबाव म्हणजेच पीअर प्रेशर. पण आपण सगळ्यांनीच एक महत्वाची गोष्ट कायम लक्षात घेतली पाहिजे की पीअर प्रेशर म्हणजे फक्त वाईट गोष्टी करण्यासाठी येणारा दबाव नाही. मित्रांचा प्रभाव हा सकारात्मकही असू शकतो. एखादा मित्र तुम्हाला अभ्यासासाठी प्रेरणा देतो, एखादा खेळायला घेऊन जातो, कोणी पुस्तक वाचायला सांगतं तर कोणी सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतं. म्हणजेच आपल्या मित्रपरिवाराचा प्रभाव हा आपल्या आयुष्याला चांगल्या दिशेनेही घेऊन जाऊ शकतो, रादर तो घेऊन जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार किशोरावस्थेत मित्रांचा समूह आरोग्याशी संबंधित वर्तनावर प्रभाव टाकू शकतो आणि चांगलं संवाद कौशल्य, सामाजिक कौशल्य आणि सकारात्मक संबंध हे नकारात्मक समूह दबावापासून संरक्षण देणारे घटक ठरू शकतात. म्हणजे बरं, एक उदाहरण सांगते. आता आपण असं इमॅजिन करूया की हा एक कॉलेजमधला क्षण आहे. समजा कॉलेजमध्ये आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर गेलोय. मित्रमैत्रिणींचा ग्रुप एखादी धोकादायक गोष्ट करू आणण्यास सांगतोय. खरं तर आपल्याला त्यातून चुकीचं वाटतंय, पण आपल्या मनात विचार येतो, आता जर मी नाही म्हटलं तर हे कदाचित मला घाबरट म्हणतील, माझी मस्करी करतील, कदाचित मला ग्रुपमधूनही काढून टाकतील. आणि मग शेवटी तो मनाविरुद्ध निर्णय आपण घेतो. काही वेळासाठी कदाचित आपल्याला मित्रांमध्ये स्वीकारलं गेल्याचं समाधान मिळेल, पण नंतर मात्र मनात पुन्हा प्रश्न निर्माण होईल, हा निर्णय खरंच माझा होता का. मंडळी, इथेच खरी परीक्षा असते. इतरांमध्ये मिसळणं महत्वाचं आहे, पण ते स्वतःला हरवून नव्हे. किशोरावस्था आणि तरुणपण हा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा काळ आहे. या काळात आपण कोण आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली मूल्य कोणती आहेत आणि भविष्यात आपल्याला कुठं पोहोचायचंय याचा शोध घेत असतो, याचा शोध आपण घेत असतो. त्यामुळे इतरांच्या मतांचा प्रभाव पडणं स्वाभाविक आहे. WHO सांगतं की किशोरावस्थेत शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास वेगाने होत असतो आणि याच काळात तयार होणाऱ्या सवयी भविष्यातील आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे या काळात योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणं अत्यंत महत्वाचं आहे. बरं, मग आता प्रश्न असा की

समवयस्कांचा दबाव ओळखायचा कसा? जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध काही करायला भाग पाडते, सगळे करतायत म्हणून एखादी गोष्ट योग्य ठरते, नाही म्हटल्यावर आपली खिल्ली उडवली जाते किंवा आपल्याला ग्रुपमधून बाहेर टाकण्याची भीती दाखवली जाते, तेव्हा थांबायचं आणि विचार करायचा आणि स्वतःला हे 3 प्रश्न नक्की विचारायचे. हे मला खरंच करायचंय का? याचे परिणाम काय होऊ शकतात? आणि उद्या सकाळी उठल्यावर मला माझ्या निर्णयाचा अभिमान वाटेल का? कधी कधी निर्णय घेण्यासाठी फक्त काही सेकंद मिळतात, म्हणूनच निर्णय घेण्यापूर्वीच स्वतःची भूमिका स्पष्ट करून ठेवणं उपयोगी ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ, जर एखादा मित्र किंवा मैत्रीण आपल्याला म्हणाली की चल हे करून बघ काही होत नाही, तर आपलं उत्तर तयार असू शकतं, नाही मला हे नाही करायचंय. इतकंच. प्रत्येक निर्णयाचं लांबलचक स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. नाही हे एक पूर्ण वाक्य आहे आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाही म्हणणं म्हणजे कमजोरी नाहीये, स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणं म्हणजे आत्मविश्वास असतो. पण अनेकदा आपण नाही म्हणण्यास घाबरतो, कारण आपल्याला मित्र गमावण्याची भीती असते. अशा वेळी स्वतःला एक महत्वाचा प्रश्न नेहमी आपण विचारायला हवा. जो मित्र माझ्या चांगल्याचा विचार करतो तो मला चुकीची गोष्ट करण्यासाठी का भाग पाडेल? कारण खरा मित्र हा आपल्या बाउंड्रीजचा आदर करतो. तो आपल्यावर कधीच दबाव टाकत नाही किंवा आपल्या निर्णयाशी असहमत आहे म्हणून आपल्याला काही बोलतही नाही. असा मित्र आपण निर्णयाशी असहमत आहोत म्हणून आपल्यावर कधीच दबाव आणत नाही. म्हणूनच मित्रांची संख्या किती आहे यापेक्षा त्या मित्रांचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतोय हे महत्वाचं आहे. मंडळी, आणखीन एक गोष्ट, पीअर प्रेशर हे फक्त प्रत्यक्ष मित्रांकडून येत नाही. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा देखील आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकतो. एखाद्याचं जीवन हे आपल्यापेक्षा अधिक सुंदर दिसतं. कोणी एखाद्या धोकादायक चॅलेंजेसचा व्हिडिओ करून टाकतं, तर कधी कधी सगळे हेच करतायत असा आभास निर्माण होतो. पण सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक चित्र हे संपूर्ण वास्तव नसतं, त्यामुळे ट्रेंडिंग आहे म्हणून ते योग्य असेलच असं नाही. याच ठिकाणी आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच चिकित्सक विचार करणं जास्त गरजेचं आहे. तीच आपली ताकद बनणं आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट पाहिल्यावर लगेच स्वीकारण्याऐवजी तिला प्रश्न विचारले पाहिजेत. याचा पुरावा काय आहे? यामुळे मला काही फायदा किंवा नुकसान होऊ शकतं का? ही माहिती विश्वासार्ह आहे का? आणि माझ्या मूल्यांशी ही गोष्ट जुळतीये का? हा छोटासा थांबा आपल्याला अनेक चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवू शकतो.

मंडळी, योग्य निर्णय घेणं म्हणजेच प्रत्येक वेळी परिपूर्ण निर्णय घेणं असं नव्हे. आपल्या प्रत्येकाकडून चुका होतात. विशेषतः तरुणपणात नवीन गोष्टी अनुभवताना काही निर्णय चुकू शकतात. पण चूक झाली म्हणजे आयुष्य संपलं असं नाहीये. चूक ओळखणं, त्यातून शिकणं आणि पुढच्या वेळी अधिक चांगला निर्णय घेणं हीच खरी प्रगती आहे. आणि जर कधी तुम्हाला एखाद्या परिस्थितीत अडकल्यासारखं वाटलं तर एकट्यानं सगळं सहन करण्याची गरज नाहीये. पालक, शिक्षक, समुपदेशक अशा व्यक्तींशी जे आपल्या जवळचे आहेत, ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, त्यांच्याशी बोललं पाहिजे. संशोधनाधारित मार्गदर्शनानुसार युवकांशी खुला संवाद आणि त्यांच्याशी विश्वासाचं नातं निर्माण करणं हे निरोगी निर्णयांना मदत करू शकतं. मदत मागणं

ही कमजोरी नाही आहे, उलट योग्य वेळी मदत घेण्याचा निर्णय ही परिपक्वतेची खूण आहे. मित्रांनो, आता योग्य निर्णय घेण्यासाठी एक छोटंसं सूत्र आहे, ते लक्षात ठेवूया. थांबा, विचार करा, परिणाम पहा आणि मग निर्णय घ्या. त्यातलं पहिलं थांबा, म्हणजेच दबावाखाली लगेच होकार देऊ नका. दुसरं विचार करा, म्हणजे मला हे खरंच हवंय का. तिसरं परिणाम पहा, म्हणजेच याचा माझ्या आरोग्यावर, शिक्षणावर, नात्यांवर किंवा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो. आणि चौथं निर्णय घ्या, म्हणजे आपल्या मूल्यांशी आणि भविष्यातील ध्येयांशी सुसंगत असलेला निर्णय घेणं. म्हणजे कल्पना करा, आपल्यासमोर दोन रस्ते आहेत. पहिल्या रस्त्यावर आपले मित्र मोठ्याने ओरडत आहेत, इकडे ये, सगळे इकडेच जात आहेत. आणि दुसरा रस्ता थोडा शांत आहे, त्या रस्त्यावर कदाचित टाळ्या वाजवणारे लोक कमी असतील, पण तो रस्ता आपल्या स्वप्नांकडे जात असेल. तर अशा वेळी लोकांचा आवाज मोठा आहे म्हणून तो योग्य रस्ता असेलच असं नाही. कधी कधी आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय आपल्याला गर्दीपासून थोडं वेगळं उभं राहून घ्यावा लागतो. हां, पण याचा अर्थ मित्रांपासून दूर जाणं असा होत नाही. उलट आपण स्वतःची चांगली ओळख निर्माण केली तर आपण आपल्या मित्रांसाठीही सकारात्मक उदाहरण बनू शकतो. समजा तुमच्या ग्रुपमधील एखादी व्यक्ती चुकीच्या दबावामुळे निर्णय घेणार असेल तर तुम्ही म्हणू शकता, नको रे, आपण दुसरं काहीतरी करूया. कदाचित तुमचं एक वाक्य त्या मित्राला थांबवू शकतं. नेतृत्व म्हणजे फक्त मंचावर उभं राहून भाषण करणं नाही, चुकीच्या गोष्टींसमोर योग्य वेळी योग्य भूमिका घेणं म्हणजेही नेतृत्व. आज आपल्या तरुणाईत अफाट ऊर्जा आहे, तंत्रज्ञाने ज्ञान मिळवण्याची संधी आहे, जगाशी जोडण्याची ताकद आहे आणि नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची क्षमताही आहे. या शक्तीचा उपयोग आपण स्वतःला घडवण्यासाठी केला पाहिजे, चांगले मित्र निवडले पाहिजेत. खेळ, कला, वाचन, विज्ञान, संगीत, समाजसेवा, उद्योजकता, ज्या क्षेत्रात आपली आवड आहे त्या क्षेत्रात स्वतःला झोकून द्यायला हवं. कारण रिकाम्या वेळेला दिशा नसली तरी बाहेरचा दबाव वाढतो, पण ध्येय स्पष्ट असेल तर निर्णयही स्पष्ट होतात. त्यामुळे एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या आयुष्याची स्टेअरिंग ही आपल्या हातात असली पाहिजे. मित्र दिशा दाखवू शकतो, पालक सल्ला देऊ शकतात, शिक्षक मार्गदर्शन करू शकतात, पण शेवटी निर्णय हा आपल्या मूल्यांशी आणि भविष्यातील ध्येयांशी जुळणारा असला पाहिजे. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प आपण करूया, मी फक्त सगळे करतात म्हणून काहीच करणार नाही, मी विचार करेन, माहिती घेईन, परिणाम समजून घेईन आणि मगच निर्णय घेईन. माझ्या मित्रांचा मी आदर करेन, पण माझ्या विवेकाचाही आदर करेन. चुकीच्या दबावाला ठामपणे नाही म्हणेन आणि योग्य गोष्टीसाठी स्वतः पुढाकार घेईन. मित्रांनो, आयुष्यात आपल्याला अनेक वेळा दोन पर्यायांमध्ये निवड करावी लागते, सोपा पर्याय आणि योग्य पर्याय. प्रत्येक वेळी योग्य पर्याय निवडणं सोपं नसतं, पण प्रत्येक योग्य निर्णय हा आपला आत्मविश्वास वाढवतो, प्रत्येक नाही आपली स्वतःची ओळख मजबूत करतो आणि प्रत्येक चांगला निर्णय आपल्याला आपल्या स्वप्नांच्या थोडं अधिक जवळ घेऊन जातो. म्हणूनच पुढच्या वेळी जर कोणी आपल्याला म्हणलं सगळे करतायत तू का नाही करत, तेव्हा हसून स्वतःला सांगायचं, कारण माझं आयुष्य हे माझं आहे आणि माझे निर्णयही माझे आहेत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, गर्दीत सामील होणं सोपं असतं, पण योग्य दिशा निवडणं हे धैर्याचं काम आहे, कारण आजचा एक योग्य निर्णय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आपण फक्त भविष्याचे नागरिक नाही आहोत, आपण आपल्या समाजाची शक्ती आहोत. त्यामुळे विचार करा, प्रश्न विचारा, योग्य निवड करा आणि स्वतःसोबत इतरांनाही चांगल्या दिशेनं घेऊन चला. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

वऱ्हाडी वाजंत्री चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं आणि गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी वसंत प्रभू यांच्या संगीत नियोजनात तारका चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत.

गीतवार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी तारका चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच गीतवार चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 6:20 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: IIT संस्थानानां अष्ट केन्द्रीय विश्वविद्यालयानां अष्ट IIM संस्थानानां अथ च द्वादश नूतन एम्स चिकित्सालयानां स्थापनायाः विषये उल्लिखितवान्। सः समाजे निर्धनताम् अज्ञानतां च दूरीकर्तुं शिक्षां परमसाधनत्वेन वर्णितवान्।
1: I humbly request all of you to keep the nation first, Rashtrapradam. I encourage you all to become the creators rather than consumers of knowledge, innovators rather than imitators, and leaders rather than followers. I also urge each one of you to become ambassadors of healthy living, responsible choices, and social awareness, helping to build communities free from the menace of substance abuse. Always say no to drugs.
0: प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी पश्चिम बंगालस्य वीरभूमस्थले संजाते भीषणाग्निकाण्डे जातां प्राणहानिमालक्ष्य अनुशोचितवान्। एकस्मिन् सामाजिक संचार पटलीय संदेशे सः शोक संतप्त कुटुंबेभ्यः सांत्वनां प्रायच्छत्। प्रधानमंत्रिणा आहतानां शीघ्र स्वास्थ्य लाभाय अपि प्रार्थना कृता। सः आश्वासितवान् यत् स्थानिक प्रशासनं दुर्घटनाग्रस्तेभ्यः साहाय्यं प्रदातुं सर्वविध प्रकारेण प्रयतते। प्रधानमन्त्रिणा प्रधानमन्त्री राष्ट्रिय सहायता कोषात् मृतकानां परिजनेभ्यः लक्षद्वय रूप्यकाणाम् अथ च व्रणितेभ्यः 50,000 रूप्यकाणाम् अनुग्रह धनराशेः प्रघोषणं कृतम्। भारतं प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः परिकल्पनया निर्देशितां जनकेन्द्रितां मानव प्रधानां च दृष्टिं प्रति स्वप्रतिबद्धतां पुनः प्राकटयत्। विदेशमन्त्रालयस्य आर्थिक सम्बन्ध सचिवः सुधाकर दलेला इत्येषः अद्य उक्तवान् यत् भारतेन स्वीये ब्रिक्स इत्यस्य अध्यक्षतावधौ सामूहिक प्रयत्नानां केन्द्रे जनाः स्थापिताः। नवदिल्ल्याम् आयोजितम् अस्य वर्षस्य ब्रिक्स नागरिक मञ्चं सम्बोधयन् असौ एतत् उक्तवान्। असौ अवदत् यत् अध्यक्षतावसरे विभिन्नेषु नगरेषु 50,000-300,000 उपवेशनानि सम्पन्नानि, यैः विभिन्नेषु क्षेत्रेषु महत्वपूर्णाः परिणामाः प्राप्ताः। असौ अग्रे उक्तवान् यत् एतैः उपवेशनैः ब्रिक्स इत्यस्य त्रयाणाम् आधारस्तम्भानां राजनैतिक सुरक्षा सहयोगः, वित्तीय सहयोगः, प्रतिजनमध्ये पारस्परिक सहभागिता चेत्येतेषां मध्ये परस्पर सहयोगः इतोपि सुदृढः अभवत्। अस्य वर्षस्य ब्रिक्स नागरिक मञ्चमित्यस्य विषये श्रीदलेला उक्तवान् यत् अस्मादायोजनात् प्राप्ताः परामर्शाः अस्मिन् वर्षे आयोज्यमानाय ब्रिक्स नेतृणां शिखर सम्मेलनाय उपयोगिनः भविष्यन्ति। BWF बैडमिंटन विश्व स्पर्धायां भारतीय युगलं MR अर्जुनः, सहैव हरिहरन अमसाकरुणं च नवदिल्ल्यां पुरुषयुगल वर्गस्य द्वितीय चरणे प्रविष्टवन्तौ। इति वार्ताः।
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम साहित्य सौरभ।
3: श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते। श्रोते हो, आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कवी वाल्मिक वाघमारे यांच्या काही कविता आणि त्यांच्याशी त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी साधलेला संवाद। श्रोते हो, कवी हा संवेदनशील मनाचा आरसा असतो। त्याच्या शब्दांमधून भावना व्यक्त होत असतात। कविता ही केवळ शब्दांची रचना नसते तर ती मनाचा ठाव घेणारी अनुभूती असते। अशा अनुभूतींना कवी शब्दात गुंफून आकर्षक रीतीनं मांडणी करत समाज, निसर्ग आणि माणुसकीचं दर्शन घडवत असतात। अशाच एका आदरणीय कवीसोबत आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या साहित्य प्रवासाची ओळख करून घेता घेता त्यांच्या काही कविता ऐकणार आहोत। ते कवी आहेत वाल्मिक वाघमारे। वाल्मिक वाघमारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या कविता अनेक मराठी नियतकालिकांमधून प्रकाशित झाल्या आहेत। साहित्य अकादमी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य परिषद

0: अशा अनेक ठिकाणी त्यांनी निमंत्रित कवी म्हणून काव्यवाचन केलेलं आहे. त्यांचा गाभ्यातील हल्लकल्लोळ हा कविता संग्रह अलीकडेच प्रकाशित झालेला आहे. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी जाणून घेऊया. सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आपली काव्यलेखनाची सुरुवात कशी झाली, प्रेरणा काय होती?
1: खर तर जशी एखाद्या कवीला कविता लेखनाची पार्श्वभूमी असते तर तसं पार्श्वभूमी नसणाऱ्या अभावग्रस्त अशा जगातून मी येतो, ज्याला आपण असं म्हणूयात की गाव खेड्याचं आणि कृषी परंपरेचं जग आहे. तिथे तसं साहित्यिक वातावरण नव्हतं, पण आपण खेड्यातलं जे जगणं जगतो ते समृद्ध प्रकारचं आणि विविध अनुभव संपन्न प्रकारचं होतं. खरं तर असं शालेय अभ्यासक्रमाशिवाय मी जास्त काही वाचलेलं नव्हतं तेव्हा. पण जेव्हा विशिष्ट अशा एका वयाच्या टप्प्यावर काही गुरु भेटले आणि त्यांनी वाचनाची आवड लावली आणि त्यानंतर काही आयुष्यात अनाकलनीय न समजणारे प्रसंग दुःख वगैरे आलं जे की ज्याचं काही आपल्याला आकलन करता येणार नाही, अशा दुःखद प्रसंगामुळे मी खरं तर मला चाचपायला लागलो, मला बघायला लागलो, माझी आत्मटीका करायला लागलो किंवा भोवतालाकडे पाहायला लागलो. ह्या सगळ्या डोळस दृष्टीतून मी कविता लिहायला लागलो. माझ्या कविता लेखनाच्या प्रेरणा यांचा जर शोध घेतला तर मला असं जाणवतं की दुःख हे माझ्या कविता निर्मितीचं कारण आहे. दुःखासोबतच दुःखाची विरुद्ध बाजूवर असणारी करुणा जी असते, करुणा एक माझ्या कवितेची प्रेरणा आहे. आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं की आजूबाजूच्या समाजातील जी विषम परिस्थिती असते, जे की विषम जग असतं, त्या जगाला प्रतिकार करणं, त्याला आपल्या कवितेतून मांडणं ही एक माझी प्रेरणा आहे. आणि त्यासोबतच असंही म्हणता येईल की दुःख, करुणा, विषमता आणि काही व्यक्ती असतात की जे तुम्हाला आधार देतात, जे तुम्हाला सावरतात, असे काही व्यक्तीही माझ्या कविता लेखनाची प्रेरणा ठरलेली आहेत. जसे की आपले आईवडील म्हणता येईल, किंवा त्याच्या पलीकडं असं म्हणता येईल की काही लेखक कवी जे की जसं एक मोठं नाव आहे गजानन माधव मुक्तिबोध, यांना जर मी वाचलं नसतं तर कदाचित आज मी जो ज्या पद्धतीनं सुव्यवस्थित चांगला विचार करतोय तसा चांगला विचार मला करता आला नसता. गजानन माधव मुक्तिबोधांना वाचल्यामुळे मी खऱ्या अर्थानं समाज जीवनाकडे तटस्थपणे पाहायला लागलो आणि मला विषम जी काही जग आहे ते जग दिसायला लागलं. आणि ह्या विषम जगातून मला इथल्या म्हणजे शोषितांच्या जगाकडे मी करुणेनं पाहायला लागलो. आणि कोणताही कवी जेव्हा कविता लिहित असतो तेव्हा तो हवेत लिहित नाही किंवा तो गोल गोल कविता लिहित नसतो, तर त्याची एक विशिष्ट भूमिका असते. तर ही जी भूमिका जी आहे तर ती मला गजानन माधव मुक्तिबोधांनी दिली, त्यामुळे मी माझ्या कवितेची भव्य मोठी प्रेरणा मानतो.
0: म्हणजे परिस्थिती ही तुमची प्रेरणा बनली. तुमची पहिली कविता तुम्ही कधी लिहिलीत?
1: पहिली कविता जवळपास 2014 च्या आसपास मी लिहिलेली. मी इथे विद्यापीठामध्ये PhD करत होतो त्यावेळेस मी ती पहिली कविता लिहिलेली आहे.
0: ती कविता आपल्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल.
1: हो, कवितेचं शीर्षक आहे विनाश वेळा. अव्याहत दडून आहेस मनात, सुरक्षित आहेत तुझी काळी भुयार, ढासळता ढासळत नाहीत माझ्यातल्या वेदनेचे आदिम बुरुज. एकदा भडकला वनवा अंजळतच राहिले दिवस, वेळोवेळी भाकली करुणा, वेड्यासारखी इथे तिथे शोधली ओल, मानसोपचाराच्या झाडल्या फेऱ्या, हुरहुरत भयंकर वैरान रात्री जागल्या हिंस्र चिंतेसह. मित्रांनी नाही फेकलं ओवाळून, करीत राहिले सहन समजून अवकाळी आपत्ती, काही नितळ काही निशब्द रडले अकांत अनशून्य तपवून. एक होता ज्याने माझ्या राक्षसी हातबलतेला जिंकू दिला नाही कायम, देत राहिला शिव्या हडामासातल्या निरर्थकतेला, वारंवार उद्ध्वस्त करत सुटला माझ्या विनाश वेळा. वेदनेची अदृश्य धार वाहत राहिली आतच, बाल्य आभाशी थैतयाट आपसुकच गळून फुटली बोधी वृक्षाची फांदी. एकाकार आत्मा अपाट आनंदाने जगून घेईल आता आपल्या वाटेची निसरडी भुई. ही माझी पहिली कविता होती मी लिहिलेली.
0: कविता लिहिताना भावना व्यक्त होत असतात, काय सांगाल?
1: हो, कविता चा जो गाभा आहे तो भावनाच असतो आणि ह्या ज्या भावना ज्या असतात त्या एकाएकी जन्मत नाहीत. तर माणूस ज्या समाज जीवनामध्ये जगत असतो त्या समाज जीवनाच्या प्रतिक्रियेतून त्या भावना निर्माण होत असतात. आणि मग जो कवी ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो त्या समाजातून ज्या पद्धतीचे प्रश्न, त्या प्रश्नातून त्या भावना निर्माण होतात आणि त्या भावनेतून त्याचं काव्य फुलतं.
0: कशा प्रकारच्या कविता लिहायला तुम्हाला जास्त आवडतात?
1: खरं तर आवडीपेक्षा आपल्या वाट्याला जे जग आलं, जे अनुभव आले ते अनुभव प्रमाणिकपणे मांडणं हे कवीचं काम असतं, म्हणजे थोडक्यात कवी त्याला जे जाणवतं अनुभव, तो अनुभव तो लिहित असतो. तर माझ्या वाट्याला जे अनुभव आले त्याला असं म्हणता येईल की जास्त प्रमाणात दुःख आलं, वेदना आली, आणि एक प्रकारची ह्या दुःखामुळे वेदनामुळे एक प्रकारची एक प्रकारची भीतीची मनोवस्था माझ्या आत निर्माण झाली, आणि त्यामुळे माझ्या कवितेमध्ये मुख्यत्वे तुम्हाला असं दिसेल की तिचं मध्यवर्ती आशय सूत्र किंवा गाभा हा दुःखाचा, वेदनेचा आणि मानसिक कोलाहलाचा दिसेल. तर माझ्या कवितेमध्ये मानसिक कोलाहल आहे, माझ्या कवितेमध्ये भोवतालातली जी विषम परिस्थिती आहे त्या विषम परिस्थितीतले ताणेबाणेंचा काही एक चित्रण माझ्या कवितेमध्ये येतं, पण जास्तीत जास्त असं म्हणता येईल की एक भीतीचा, कोलाहलाचं, दुःखाचं चित्रण माझ्या कवितेमधून येतं. त्याच भीतीचं, दुःखाचं, निराशाचं चित्रण करणारी एक कविता आहे, छोटी आहे, तिचं शीर्षक आहे माणसं. काही माणसं असतात त्यांची गणित विस्कटलेली असतात, त्यांना जमत नाही सगळा गुंतागुंत सोडवायला. ती जगाच्या लकलकाटाला घाबरतात, अपमानित व्हायला नको म्हणून टाळतात असंख्य गोष्टी. ती मनातल्या मनात अपमानातून मिळणाऱ्या धक्क्याची तीव्रता मोजतात. बिचारा म्हणून मिळणाऱ्या सहानुभूतींनी त्यांना तापही येऊ शकतो. ती बाहेर उमटू देत नाहीत काही, पण त्यांच्या आत घोंगावत अडकलेली असते अस्वस्थतेची मासी.
0: तुमचा गाभ्यातील हल्लकल्लोळ हा एक कविता संग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे, तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला.
1: हा संग्रह आता एप्रिल 2026 मध्ये प्रकाशित झालेला आहे. हा माझा पहिलाच काव्यसंग्रह आहे. याला जे शीर्षक दिलेलं आहे गाभ्यातला हलकल्लोळ, हे त्याच्या एकूण कवितेचं प्रतिनिधित्व करणारं शीर्षक आहे, ज्याला आपण असं म्हणतो की गाभ्यातली अस्वस्थता, हलाहल एखाद्या माणसाच्या केंद्रवरती असतो, त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कविता याच्यामध्ये आहेत. या कविता संग्रहामध्ये एकूण चार विभाग पाडलेले आहेत. तर जो पहिला विभाग आहे तो गाभ्यातला हलकल्लोळ अशा नावाचा आहे. दुसरा जो विभाग आहे तो विस्कुटू देणार नाही नाळ, ज्याच्यामध्ये गावगाडा, शेती, कृषी अशा कविता आलेल्या आहेत. तिसरा विभाग आहे निळसर करुणेचं प्रतिबिंब. या विभागामध्ये ज्याला म्हणू, ज्यांनी ज्यांनी मला प्रेरणा दिली किंवा ज्यांनी ज्यांनी मला आधार दिला अशा व्यक्तीविषयी, निसर्गाविषयी, प्रसंगाविषयी लिहिलेल्या कविता आहेत. आणि शेवटचा विभाग आहे, त्या विभागाचं शीर्षक चांदण्या उतरल्यात माझ्यात असं आहे. तर याच्यामध्ये ज्याला आध्यात्मिक जी जाणीव, पण ती भौतिकतेला धरून चाललेली अशा जाणीवेच्या पसायदान मागणाऱ्या, निर्विकार, ज्याला विकारमुक्त होणाऱ्या अशा ज्या कविता आहेत अशा ह्या विभागामध्ये आहेत.
0: या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर विविध प्रकारचे डोळे दाखवले आहेत, तुम्ही काय सांगाल?
1: ह्या कविता संग्रहाचं जे मुखपृष्ठ आहे ते मुखपृष्ठ दिनकर मनोहर या चित्रकारांनी, कवींनी बनवलेलं आहे. जो काव्य संग्रहाचं शीर्षक आहे गाभ्यातला हलकल्लोळ, या हलकल्लोळाचं प्रतिनिधित्व करणारं हे चित्र आहे. याच्यात जे डोळे आलेले आहेत ते ह्या डोळ्यातून वेगवेगळ्या भावना व्यक्त होताना आपल्याला दिसतात. काही डोळे आश्चर्याची भावना व्यक्त करतात, काही डोळे भीतीची भावना व्यक्त करतात, काही डोळ्याचं जे चित्र आहे ते उल्हासाचं म्हणूयात असं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे एकूणच जो शीर्षक आहे त्या शीर्षकाचं प्रतिनिधित्व करणारं हे मुखपृष्ठ आहे.
0: वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डोळे आणि त्याच्यावर तुम्ही त्या त्या भावना व्यक्त केलेली कविता तुमच्या पुस्तकामध्ये आहे, म्हणूनच तुम्ही मुखपृष्ठावर डोळे असे दाखवलेले आहेत. याच पुस्तकातली एखादी कविता ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
1: कवितेचं शीर्षक आहे भोवरा. भूतकाळ भूतकाळ होत नाही, रचत आणलेल्या वर्तमानाला फरफडत ओढत राहतो. चिंद्या चिंद्या होतात डोक्याच्या, डोकं डोकं राहत नाही. एक महायुद्ध खेळलं जातं आत, ते कुणी जिंकत हारत नाही. अघोषित युद्धभूमी खनखनत वाढवत राहते रक्तदाब. न थकता फिरत राहतो डोक्यातला दोरी हरपलेला भोवरा. आणि मी कुणाचा मुलगा राहत नाही, मी कुणाचा नवरा राहत नाही, मी कुणाचा मित्र राहत नाही. मी राहतो फक्त गोल गोल गोल फिरणारा भोवरा.
0: तुमचं वाचन भरपूर असेल. आताच तुम्ही म्हणालात की वाचनाची सुरुवात तुम्ही थोडीशी उशिरा केलीत, तर कधीपासून केलीत आणि कसं आहे तुमचं वाचन? आवडता कवी कोण आहे तुमचा?
1: मी 2010 आसपास माजलगाव येथे बीएला होतो. बीएला असताना तिथे आम्हाला एक सर होते कवळे सर म्हणून, मराठी शिकवायचे आम्हाला ते. तर ते इतकं अप्रतिम शिकवायचे की त्यांच्या शिकवण्यामुळे आणि त्यांच्या समर्पणामुळे मला वाचनाची आवड लागली. आणि मग त्यांनी त्यांच्या स्वतःची पुस्तकं असो, ग्रंथालयातली पुस्तकं असो आम्हाला दिली, त्यामुळे मी वाचायला लागलो. आणि तिथून जी वाचनाची आवड निर्माण झाली तर ती निरंतर चालूच राहिली. तर ह्या वाचनामुळे झालं काय की जे आपल्याला आत्मभान येणं ज्याला म्हणूयात की मी कोण आहे, मला आयुष्यात काय करायचंय, माझ्या जगण्याचा अर्थ काय, मला माझ्या जगण्याला

0: आकार कसा द्यायचा आहे, हे सगळ्या प्रश्नाविषयीचं चिंतन वाचनातून सुरू झालं. आणि मग मी वाचन करत असताना की मला काही जे प्रश्न होते व ज्याला आपण म्हणूयात की जन्ममरणाचे अशा पद्धतीचे, त्याच्यावर माझं चिंतन व्हायला लागलं. आणि या चिंतनातून मी काही गद्य लिहिलं, ज्याला आपण म्हणू कथा म्हणूयात किंवा काही तुकडे म्हणूयात गद्याचे असे. पण मग नंतर असं लक्षात आलं की हे गद्य नाही तर हे कविता होऊ शकतं. आणि मग जे मला वेगवेगळ्या प्रकारचे जे अनुभव आले दुःखाचे निराशेचे, त्याच्या कविता त्या झाल्या. आणि त्यानंतर मग मी काही मराठीतल्या हिंदीतल्या कवींचं वाचन केलं. त्यामध्ये जे तुम्ही विचारलं की मला माझे काही आवडीचे कवी, तर हिंदी कवी मला मुख्यत्वे करून जास्त आवडतात. त्यामध्ये विष्णू खरे नावाचे मोठे कवी आहेत, विष्णू खरे. त्यानंतर कुवर नारायण, विनोद कुमार शुक्ल, गजानन माधव मुक्तिबोध, कुमार अंबुज, हे हिंदी कवी मला आवडतात. आणि ह्या हिंदी कवीसोबतच काही जे मराठी कवी आहेत, मराठी कवी पण मला आवडतात. त्यामध्ये तुकाराम हा सगळ्याच कवींना आवडणारा असतो. तुकारामासोबत दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, मनोहर ओक, भालचंद्र नेमाडे, नामदेव ढसाळ, भुजंग मेसराम, अरुण काळे, ज्ञानदा देशपांडे, प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, चंद्रकांत पाटील, प्रकाश जाधव, रमेश इंगळे उतरातकर, प्रशित सिद्धभट्टी, साक्षी पवार, ह्या नवीन कवींच्या पण कविता मला आवडतात. म्हणजे माझ्या आवडीचं जे मुख्य जे क्षेत्र आहे ते काव्यच आहे.
1: कविता करताना तुम्ही आताच म्हणालात की तुम्ही अनेक कवींच्या कविता वाचलेल्या आहेत, तर कविता करताना अनुभव, शब्दसंग्रह या गोष्टींचा विचार केला जातो, तुमच्या कविता कशा निर्माण होतात?
0: खरं तर पहिल्यांदा कवीला विशिष्ट प्रकारचा जो अनुभव असतो, जो जगत असताना जो येतो, तो अनुभव त्याला आला आणि तो अनुभव त्याला लक्षणीय स्वरूपाचा जर वाटला, तर तो त्या अनुभवावरती चिंतन मनन करायला सुरुवात करतो. आणि तो अनुभव त्यानं अत्यंत तीव्रपणे जर घेतलेला असेल तर त्याची कविता होऊ शकते. आणि जेव्हा असं जाणवतं की विशिष्ट अशा प्रसंगाची, विशिष्ट अशा अनुभवाची कविता होती, तर त्या कवितेविषयीचं चिंतन सुरुवात होतं. आणि मग आपली जी लढाई जी असते त्या अनुभवाला शब्दात मांडण्याची ती लढाई सुरू होते. आणि मग बऱ्याच वेळेस होतं असं की कवी झगडतो त्या अनुभव शब्दात मांडण्यासाठी. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की त्याला जे म्हणायचं असतं त्याच्यापेक्षा वेगळंच तो कधी निर्माण करतो, कधी कधी त्याला जे म्हणायचं आहे ते बरोबर निर्माण होतं. मग हे जो निर्मिती प्रक्रियेचा झगडा जो असतो तो जो असतो तर तो विशेषतः प्रतिमेच्या भाषेत, रूपकाच्या भाषेत आला पाहिजे, तर तो कवितेकडे जातो. जर तो गद्यप्राय स्वरूपात आला तर त्याची कविता होणार नाही, कारण कविता ही अर्थाचे अनेक पापुद्रे असणारी कला आहे. तर ते अर्थाचे अनेक शक्यता कधी निर्माण होतात तेव्हा ती कविता माध्यम म्हणून साधनाकडून माध्यमाकडे येते. तर कविता जेव्हा साधन म्हणून नाही तर माध्यम म्हणून निर्माण होते तेव्हा चांगली कविता निर्माण होते.
1: या वळणावर तुमची एक कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
0: या संग्रहातली एक शेवटची कविता आहे, ज्याला एखादा व्यक्ती जेव्हा आयुष्याच्या शेवटाकडे येतो आणि तो सगळ्यांना माफ करतो किंवा त्याला असं वाटतं की आता सगळं विसरून जायला हवं, जे काही राग लोभ किंवा कुणाविषयीची घृणा असेल ते, तर अशा आशयाची कविता आहे. तिचं नाव आहे जास्त जास्त निथळ. विसरता यायला हवेत मनावरचे वळ सहजासहजी, कोणताच वरखडा मुक्कामाला नसावा, इतकं सहज करता यायला हवं स्वतःला. स्वप्नात फक्त प्रेम हवं, सर्वत्र धावणारं वाऱ्यासारखं. विसरता यायला हवं सगळं दुःस्वप्न, आपण छळलं गेलो याचा राग मनातून विरून जायला हवा. विरून जायला हवं सगळं सगळं वाईट मागे खेचणारं. होता यायला हवं आरपार जास्त जास्त नितळ, होता यायला हवं आरपार जास्त जास्त नितळ.
1: निरनिराळ्या प्रकारच्या कविता तुम्ही लिहिता, तुम्ही बऱ्याच कवितांचं वाचन सुद्धा करता, काही लोकांच्या कविता सुद्धा तुम्ही वाचता. चांगली कविता कशी असू शकते याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल?
0: कवी जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. काही अनुभव ह्या त्याला तीव्रपणे एवढे भिडत नाहीत, पण जे अनुभव एखाद्या कवीला अत्यंत तीव्रपणे भिडतात आणि ते त्याच्या नेनिवेमध्ये घर करतात, तर तेव्हा जे काव्य जन्मतं ते काव्य मला वाटतं अत्यंत चांगलं आणि काहीतरी नवं भाषा असणारं, नवं अनुभव असणारं असतं. तर आपण जर असं बघितलं की चांगली कविता कशाला म्हणायचं, तर आपण असं पाहतो की मराठी कवितेच्या परंपरे

0: मध्ये जे आत्तापर्यंत जे अनुभव आले नाहीत ते अनुभव मांडणं, ज्याला आपण असं म्हणू शकतो की खरं तरी वेगळं सृजन काहीतरी करणं. तर मग आपण मनोहर ओक नावाचा कवी आहे त्याचं जर काव्य वाचलं तर आपल्याला चांगली कवितेची व्याख्या त्या कवितेतून आपल्याला समजेल. तर मला चांगली कविता म्हणजे काय, तर एखादा अनुभव अत्यंत तीव्रपणे घेणे आणि त्या अनुभवाला नव्या भाषेमध्ये मांडणे, तेव्हा चांगली कविता होण्याच्या जास्त शक्यता असतात.
1: तुम्ही अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या आहेत, तर या कवितांमधून आत्ताच तुम्ही म्हणालात की तुम्ही गावखेड्यातून राहत आलेल्या आहात, तुमचं तुमचं जे लहानपण आहे ते गावात झालेलं आहे, तर तुमच्या गावाविषयी किंवा तुमच्या कुटुंबाविषयी अशी काहीतरी छान कविता लिहिलेली तुम्हाला आठवतीये का की ऐकायला आवडेल?
0: हो, एक अशी कविता आहे ती तुम्हाला मी ऐकवतो. कवितेचं शीर्षक आहे, तुला वाटलं संपेल वनवास, तुला वाटलं आता संपेल वनवास, कातड्याला चिकटलेले कमी होतील कष्ट, उतार वयात खासील सुखाचा घास, हळूहळू हृदयात ताटकळत ठेवलेल्या भेटशील सगळ्या देवदेवांना, पण तुझ्या घरातलं ऊन पोळत गेलं तुझ्या स्वप्नावर आणि भाजत गेलीस पहिल्यापेक्षाही जास्त आगीत, या वाताहतीने पोखरलं तुला आतून बाहेरून, केलं आत आत गप्प, फिरवलं वन वन उदास, तरीही सुतकी अवकळेने ग्रासू दिलं नाहीस मन, पहाटे उठून झाडत राहिलीस रखरखीत अंगण, टाकत राहिलीस भक्तिभावाचा सडा, थापल्यास विठ्ठलाचा जप करीत भाकरी आणि चिवट भोळ्या भावाने दारात विठेवर उभ्या विठ्ठलाचं रूप आठवून होत गेलीस काळ्या मातीशी एकरूप.
1: वाल्मिक वाघमारे सर, तुम्ही आज इथे आलात, तुमच्या साहित्य प्रवासाविषयी आम्हाला माहिती दिलीत आणि तुमच्या काही कविता आमच्या श्रोत्यांना ऐकवल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: खूप खूप धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, कवी वाल्मिक वाघमारे यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यांच्या काही कविता आपण ऐकल्यात. श्रोते हो, शब्दफुलांचा गजरा फुलवला जातो तेव्हा अतिशय सुंदर अशा कवितेची निर्मिती होत असते, म्हणूनच ऐकूया हे गीत.

0: अमेय दाते यांच्या स्वरातील रमेश उबाळे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मधुकर झिरडकर यांचं होतं. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: आपण ऐकत होतात कार्यक्रम साहित्य सौरव. ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरातलं वीणा चिटको यांनी स्वरबद्ध केलेलं गंगाधर महांब्रे यांचं गीत.

0: रामदास कामत यांच्या स्वरातलं वीणा चिटको यांनी स्वरबद्ध केलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत आपण ऐकलं. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:57 झाली आहेत. यानंतर संध्याकाळी ठीक 7 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.
1: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा. पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
5: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
6: मी काका मारुती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
7: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
8: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
9: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444-7 वर कॉल करा.
4: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
5: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
10: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1,30,00,000 अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठी भेटी. प्रधानमंत्री अर्थमंत्री वनमंत्र्यांशी चर्चा. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज करण्याची मुदत संपली. पुढच्या सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांना. ब्रिक्सच्या अंतर्गत आयसीटी समूहाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात. आणि भारती पवार भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद तावडे सरचिटणीस तर पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी नेमणूक. राज्यातल्या पायाभूत सुविधा औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातल्या महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय पर्यावरण वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. प्रधानमंत्र्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी राज्यातल्या विविध विकास कामं प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली. राज्यातले विविध प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर

0: असून त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबाबतचं पत्रही मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना दिलं. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसंच उत्तन विरार कॉरिडॉर यासारख्या महत्वपूर्ण प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली. यापूर्वीही महाराष्ट्रानं केंद्र सरकारकडे विविध प्रकल्पांसाठी सहकार्य मागितलं असता केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याच धर्तीवर राज्यातल्या विविध महत्वपूर्ण प्रकल्पांना केंद्राच्या सहकार्यानं अधिक गती देण्याचा प्रयत्न या दौऱ्यात केला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शेंद्रा बिडकीनमध्ये अतिरिक्त 8,000 एकर जागा घेण्यासाठी केंद्राच्या मदतीची गरज आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमधल्या प्रकल्पासंदर्भात ते म्हणाले,
1: दिल्ली नागपूर कॉरिडॉर आहे त्याच्यावर एक औद्योगिक वसाहत तयार करण्यासंदर्भात केंद्राने सांगितलं होतं, तर सावनेरला त्याकरता 6,000 एकर जागा आपण जी आहे ती अक्वायर करतोय.
0: पुणे मेट्रो 3 प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी त्यांनी प्रधानमंत्र्यांना निमंत्रण दिलं. मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. उत्तन विरार सी लिंक मार्गासाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती या बैठकीत केल्याचं फडणवीस यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. याबाबत निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन सीतारामन यांनी दिल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातल्या विविध महत्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरीचा आढावा घेण्यात आल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. या मंजुरीमुळे विकासकामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलदगतीनं निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. याबाबत केंद्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून संबंधित प्रस्तावांना गती देण्याचं आश्वासन मिळाल्याचं ते म्हणाले. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज सकाळपर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज BLO ला मिळालेले नव्हते. राज्यात एकूण 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची आज घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. गेल्या वर्षी गिरीश महाजन यांची नाशिक तर आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाली होती, पण महायुतीतल्या पक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे राज्य सरकारनं या नियुक्तीला स्थगिती दिली होती. त्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रिक्त होतं. नवोन्मेषावर आधारित सर्वंकष आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्सच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी विभागातल्या बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अमित अग्रवाल यांच्यासह विविध देशांचे मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी विविध देशांच्या दूरसंचार मंत्र्यांच्या संवादाचं आयोजन केलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या विविध आघाड्यांच्या नवीन अध्यक्षांचा समावेश आहे. विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी, माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय वसुंधरा राजे शिंदे, राम माधव यांच्यासह 13 नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. BL संतोष संघटन सचिव म्हणून कायम आहेत. सहसंघटन सरचिटणीसपदी शिवप्रा

0: प्रकाश आणि सौदानसिंह कार्यरत राहतील. स्मृती इराणी, विप्लव कुमार देव यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे. अनिल बलून यांची मीडिया संयोजकपदी, दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजकपदी, तर प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजकपदी निवड झाली आहे. विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी युवा मोर्चा अध्यक्षपदी डॉ हेमांग जोशी, तर महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी रूपकुमारी चौधरी यांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे आणि परिसर कोंडीमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी 60,000 कोटी रुपयांचं रस्त्यांचं जाळं उभारणार असल्याचं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. ते लवळी इथं सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. पुढच्या 2 वर्षात 61,600 कोटी रुपयांचे 4 नवे प्रकल्प सुरू होणार आहेत. त्यात पुणे शिरूर उन्नत मार्ग, हडपसर ते यवत, तळेगाव चाकण शिकारापूर यांचा समावेश आहे. तसंच पुणे ते संभाजीनगरपर्यंत द्रुतगती मार्ग बनवायचा आहे. पुण्याहून संभाजीनगर हे अंतर 2 तासात कापलं गेलं पाहिजे, तिथून नागपूर फक्त 1.5 तासात, हे आपलं स्वप्न आहे असं गडकरी यांनी सांगितलं. पुण्यातल्या एका मिठाईनं 98% अटींची पूर्तता केल्यावरही परवाना निलंबित ठेवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं एफडीए अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर सुमारे 8 लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याचा दावा करत संबंधित दुकानदारानं विभागाच्या कारवाईला आव्हान देत याचिका दाखल केली होती. गडचिरोली कोरची गावातल्या तालुक्यातल्या नागपूर गावानजीकच्या जंगलात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 34 जणांना ताब्यात घेतलं. यावेळी 1.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला. भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात आज 3रा दिवस अखेर भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली. आज भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांचे आघाडीचे 5 फलंदाज 90 धावात बाद झाले, मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि नरोशन डिक्वेल्ला यांनी डाव सावरला. त्यांनी 6व्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं 100 तर नरोशन 80 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपला. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी. प्रधानमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्र्यांशी चर्चा. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज सादर करण्याची मुदत संपली, पुढच्या सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन, तर रायगडची जबाबदारी भरत गोगावली यांना. ब्रिक्सच्या अंतर्गत आयसीटी समूहाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात. आणि भारती पवार भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष, विनोद तावडे सरचिटणीस, तर पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी नेमणूक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
3: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
5: आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.
7: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
8: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं. संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
5: निसर्ग

0: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: श्रोतेहो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
3: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
2: सादर करते आहेत विवेक वानखडे.
4: श्रोतेहो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपल्या देशातल्या चलनी नोटांमध्ये लवकरच बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत. पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून पॉलिमर प्लास्टिकच्या चलनी नोटा भारतीय अर्थव्यवस्थेत येणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याविषयी काही सूतोवाच याआधीच केलं होतं. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात यासंबंधी सरकारची स्पष्ट भूमिका मांडली आहे. या भूमिकेविषयीच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, कुठलेही नवीन बदल घडताना नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. म्हणूनच या विषयासंदर्भात

0: तपशीलवार माहिती घेण्यासाठी आपण भारतीय रिझर्व्ह बँकेचे निवृत्त संचालक मंडळ सदस्य सतीश मराठे यांच्याशी बोलणार आहोत. प्रस्तावित चलन बदल नेमका कसा असेल याविषयी आज त्यांच्याकडून माहिती घेऊया.
1: नवीन वर्षात म्हणजेच 2027 मध्ये आपल्याला 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या नवीन पॉलिमर नोटा वापरायला आपल्याला मिळणार आहेत. ह्या पॉलिमर नोटा, ज्याला पॉप्युलरली सामान्यपणे प्लास्टिक नोट्स असं लोक म्हणतात, खरं म्हणजे त्या प्लास्टिक नोट्स नाहीत. ह्या नोटा एक वेगळ्या प्रकारच्या मटेरियलमधनं केलेल्या आहेत, ज्याचं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग पुढच्या काळात होणार आहे. आपल्या देशात साधारण 40 ते 45 लाख कोटी रुपये कॅशच्या रूपाने सर्क्युलेशनमध्ये आहेत आणि त्यातली 50% अधिक रक्कम ही ग्रामीण आणि निम्न शहरी भागांमध्ये त्याचा वापर होतो. त्याच्यामुळे ह्या नोटा खराब होण्याचं प्रमाण हे खूपच मोठं आहे. एका एस्टिमेटप्रमाणे एक नोट छापायला साधारणतः आपल्याला 2 रुपये खर्च येतो आणि हा खर्च आपण जर का आपल्याकडे कोट्यवधी नोटा आहेत याचा जर का अंदाज घेतला तर खूप मोठ्या प्रमाणावर दरवर्षी नोटा जुन्या काढणं आणि नवीन इश्यू करणं याच्यात खर्च होत असतो. गेल्या वर्षी साधारण 5,100 कोटी रुपये नवीन नोटा छापण्याच्या निमित्ताने खर्च केलेले होते. या नवीन नोटा ज्या आहेत, ज्या पॉलिमरच्या म्हणून ओळखल्या जातात, या भारतात जरी आत्ता येत असल्या तरी जगात जवळजवळ 50+ देशांमध्ये त्या वापरल्या जातात. त्या आपल्या नॉर्मल नोटांसारख्याच हाताळताना हाताला लागतात आणि याची पहिली सुरुवात 1988 साली ऑस्ट्रेलियात झाली आणि 2000च्या अखेरीला सगळ्या ऑस्ट्रेलियातल्या नोटा या पॉलिमरच्या स्वरूपात वापरायला सुरुवात झाल्या. छोटे छोटे अनेक देश देखील पॉलिमरच्या नोटा वापरतात, पण आपल्याकडे या नोटा यायला थोडा उशीर झाला. पण पुढच्या वर्षी या नवीन नोटा ट्रायल बेसिसवरती सुरुवातीला 10 आणि 20 रुपयाच्या स्वरूपात येणार आहे.
0: श्रोते हो, पॉलिमर किंवा प्लास्टिक नोटा ही संकल्पना आपल्याकडे आज नवीन असली तरी जगभरात सुमारे 60 देशात प्लास्टिक नोटा पूर्णतः किंवा अंशतः वापरल्या जातात. ऑस्ट्रेलियासह कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड यासारख्या देशांपासून सिंगापूर, मॉरिशस, व्हिएतनाम, रोमानिया, ब्रुनेई, मेक्सिको, चिली, नायजेरिया, जमैका, मालदीव, नामिबिया या देशांचा यात सहभाग आहे. इतके लहान मोठे देश प्लास्टिक नोटा वापरत असतील तर त्याची काही गुणवैशिष्ट्यही असणार, तीच जाणून घेऊया सतीश मराठे यांच्याकडून.
1: याचे काही विशेष फीचर्स आहेत. पहिलं म्हणजे त्याला डाग पडत नाही, तेलाचा कुठे स्पर्श झाला तरी त्याचा डाग पडत नाही, घाण लागत नाही, किंवा ह्या नोटा ज्या आहेत त्या सहज फाटतही नाहीत. हा सर्वात त्याच्यातला महत्त्वाचा फॅक्टर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या नोटा 88 साली आणण्याचं कारण बनावट नोट्यांचं प्रमाण त्या देशात त्यावेळेला फार वाढलं आणि त्याला उत्तर म्हणून ह्या प्रकारच्या नोटा काढल्या. ह्या 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या नोटा, ज्याला काउंटरफिटिंग म्हणतात, बनावट नोटा बनवण्याचा प्रोसेस म्हणतात, तो याच्यातनं सहज कोणाला करता येणार नाही. पुढच्या वर्षी ट्रायल बेसिसवरती 200 कोटी नोटा ह्या रिझर्व्ह बँक सबन देशभरात एकदम नाही, काही राज्यांमध्ये आधी आणि नंतर हळूहळू इतर ठिकाणी त्या सर्क्युलेशनमध्ये आणतील. ह्या जेव्हा ते सर्क्युलेशनमध्ये आणणार आहेत त्यावेळेला जुन्या नोटा आहेत तशाच चलनात राहणार आहेत, त्या बाद होणार नाही आहेत, त्याच्यामुळे कोणी घाबरण्याचं कारण नाही. ह्या नोटांची एक विशेष गोष्ट अशी की त्या सहज पाकिटात जशा आपण इतर नोटा ठेवतो तितक्याच सुलभतेने ठेवता येतील. 10 आणि 20च्या नोटा का काढल्या, तर त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं की आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्या सारख्या खराब होतात म्हणून 10 आणि 20 रुपयाची नाणी काढली, पण समाजाचा ती नाणी वापरण्याला आणि सांभाळण्याला ज्या मनाने प्रतिसाद पाहिजे तो मिळत नाही आणि म्हणून त्याचं उत्तर म्हणून या नवीन प्रकारच्या आपण नोटा आत्ता काढतोय. या नवीन प्रकारच्या नोटांचं ट्रायल रिझर्व्ह बँकेत आणि वेगवेगळ्या बँकांमध्ये गेली अनेक महिने चालू आहे आणि त्याच्यातल्या विशेष गोष्ट म्हणजे ह्या नोटा ATM मधनं इश्यू करता येतील, ह्या नोट वेंडिंग मशीन्समध्ये वापरता येतील, नोट काउंटिंग

0: मशीनला वापरता येतील, आणि सर्वात महत्त्वाचं याचे जे सिक्युरिटी फीचर्स आहेत त्याच्यामुळे मशीन रीडिंग आपण हल्ली तंत्र वापरतो बनावटी नोटा किंवा सॉर्टिंग नोटा वेगळ्या करण्याकरता, ते मशीन रीडिंग देखील या नोटांच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे. ह्या नवीन नोटांचं लाईफ हे साधारणतः कमीत कमी 10 ते 12 वर्ष असणार आहे. आज ज्या नोटा आपल्याकडे आहेत त्या साधारण 3 ते 4 वर्षात खराब होतात आणि त्या बदलायला लागतात. याच्यावरनं आपल्याला अनुमान येऊ शकतो की खूप मोठ्या प्रमाणावरती याच्यावरती खर्च आणि मेहनत ही करायला लागते, कारण जुन्या नोटा घेणं आणि नवीन देणं हा आपल्या दृष्टीने एक फार मोठा काम म्हणून झालेला आहे.
1: श्रोते हो, बदल होताना स्वाभाविकच एक प्रश्न उभा राहतो की ऑनलाईनच्या युगात त्यातही वाढत्या चलन फुगवट्यामुळे छोट्या नोटांचं महत्व कमी होत असताना याच नोटा आधी बदलण्याचं काय कारण असावं, हे कारण जाणून घेऊया सतीश मराठे यांच्याकडून.
0: जरी डिजिटल ट्रान्झॅक्शन आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली असली, पुढच्या काळात ती सतत वाढत जरी असली, तरी अजून देखील खूप मोठ्या प्रमाणावरती चलनाच्या माध्यमातनं कॅशच्या माध्यमातनं आपले व्यवहार शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये होतात, आणि त्याच्याकरता ह्या लहान डिनॉमिनेशनच्या नोटा याच्या आधारावरनं पुढे मग 50 रुपयाची 100 रुपयाची जी नोट आहे ती देखील ह्या पद्धतीने काढता येऊ शकेल. पण ती योजना अजून तयार व्हायची आहे आणि ती व्हायला 1-2 वर्ष तरी अनुभव आल्यानंतर आपण ह्या सगळ्या ह्याच्यात करणार आहोत. सामान्य जनतेने या नोटा नवीन येत असल्यामुळे त्याचा बद्दल घाबरण्याचं बिलकुल कारण नाही. याच्याबद्दल लागणारी जी सर्व माहिती आहे ती आपल्याला रिझर्व्ह बँकेकडनं बँकांमधनं उपलब्ध होणार आहे, आणि त्याचा वापर आपण करायला लागल्यानंतर त्या सोयीच्या आहेत, उपयोगी आहेत हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. याचं उदाहरणच एक द्यायचं झालं तर जेव्हा मोबाईलवरनं आपण छोटी पेमेंट्स करायला लागलो, कधी जीपेवरनं, कधी फोनपेवरनं, कधी भीमवरनं, तर सुरुवातीला लोक घाबरत घाबरत करत होते. पण आज आपण बघतो की दररोज 1 कोटीच्या वर ट्रान्झॅक्शन्स ही मोबाईलवरनं सामान्य लोक आता करायला लागलेली आहेत. क्यू आर कोडचा देखील सहजपणे सगळेजणं वापर करतायत. तसंच ह्या नवीन नोटांचाही स्वागत होईल याच्याबद्दल मला विश्वास वाटतो. आणि हा जो नवीन उपक्रम रिझर्व्ह बँकेनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सुरू करत आहे त्याचं आपण सगळेजण स्वागत करूया. त्याचा देशाच्या दृष्टीने फार मोठा लाभ होणार आहे. खर्च जो वाढतोय सतत तो कमी होणार आहे, या दृष्टीने आपण सर्वांनी याचं स्वागत करावं असं मी आपणा सर्वांना आवाहन करेन.
1: श्रोते हो, कागदी चलनी नोटांकडून प्लास्टिक नोटांकडे जाण्याच्या या निर्णयाकडे बँकिंग क्षेत्र कुठल्या दृष्टिकोनातून पाहत आहे याविषयी सांगत आहेत TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल.
2: भारतामध्ये थोड्याच काही काळामध्ये आपल्या इथे पॉलिमर नोट्सचं इंट्रोडक्शन होणार आहे. आत्ताच्या RBIच्या अंदाजाप्रमाणे येणाऱ्या जे आर्थिक वर्ष आहे 2027-28 याच्यामध्ये या नोट्स आपल्याला करन्सी नोट्स मिळतील. आत्ता 10 रुपये आणि 20 रुपये ह्या डिनॉमिनेशनच्या नोटा येतील. एक फायदा या नोट्सचा असा आहे की ह्या ज्या छोट्या डिनॉमिनेशनच्या नोट्या असतात त्यांना हाय व्हेलॉसिटी आणि लो लाईफ असं म्हटलं जातं, त्यामुळे त्यांचा जो छापण्याचा खर्च असतो हा जास्ती असतो. त्याचबरोबर त्या लवकर खराब होत असल्यामुळे त्यांचा डिस्ट्रक्शनचाही खर्च असतो. पॉलिमर नोट्स साधारण त्यांचं आयुष्यमान दुप्पट ते चौपट आत्ताच्या नोट्सपेक्षा असेल. आणि आपण प्लॅस्टिक म्हटलं की आपल्याला कदाचित आपले डेबिट कार्ड्स किंवा क्रेडिट कार्ड डोळ्यासमोर येत असतील, तशा प्रकारच्या नसतील. फोल्डेबल जशा कागदाच्या नोटा आहेत आत्ताच्या तशाच असतील. आत्तापर्यंत साधारण 60 देशांमध्ये गेली 30 वर्ष जवळजवळ यांचं सर्क्युलेशन सुरू आहे. आणि भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की कितीही आपण डिजिटल इकॉनॉमीवर गेलो तरीसुद्धा ज्या छोट्या डिनॉमिनेशनच्या नोटा आहेत त्यांची गरज पडते. बस स्टँड असेल, छोटे भाजी विक्रेते असतील, आपल्याला वर्तमानपत्र घ्यायचं असेल, तर अशा ठिकाणी या नोट्सची आवश्यकता भासते. आणि याचा प्रचंड एक प्रकारचा डिमांड बँकांवर आणि दुकानदारांवर सुद्धा येत असतो की आम्हाला सुट्टे पैसे मिळत नाहीत. आणि म्हणून मला वाटतं ही स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु आत्ता एका अर्थाने हे प्रायोगिक तत्वावर RBIच्या म्हणण्याप्रमाणे हे केलं जाणार आहे. जर ते यशस्वी झालं कारण

0: परंतु तो कुठेतरी मध्ये बारगळला, परंतु ह्यावेळेस त्याला निश्चिती दिसते आणि आपण याचं सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे, कारण की ह्याच्यामुळे आपली सोय होणार आहे. दुसरं असं की कुठेही गैरसमज असू नये की ह्याच्यामुळे 500 रुपयाच्या नोटा पण प्लॅस्टिकच्या येतील का, नाही. पेपरच्या नोटा आणि 10 रुपये आणि 20 रुपयाच्या पॉलिमर नोटा ह्या एकत्रितच चलनामध्ये असतील. मला वाटतं की त्याचा एक प्रकारे आपली सोय जास्ती आहे आणि म्हणून आपण त्याचं स्वागतच करायला पाहिजे.
1: श्रोते हो, असा कुठलाही बदल करताना जनतेला विश्वासात घेणं गरजेचं असतं. प्लास्टिक नोटांच्या प्रस्तावित प्रयोगासंबंधी अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. हा निर्णय म्हणजे नोटांचं आधुनिकीकरण आहे. या निर्णयाने आपल्याला दैनंदिन वापरासाठी दीर्घकाळ टिकणारं, लवकर खराब न होणारं चलन मिळेल. श्रोते हो, आमचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: राज्यस्तरीय माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी ठाणे रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण.

0: आजच्या माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारणात मी अंकुश जोशी
1: आणि मी भारती कुलकर्णी
0: आपलं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये कामगंध सापळे ही महत्वाची भूमिका निभावतात. कामगंध सापळ्यात अडकलेल्या पतंगांच्या संख्येवरून पिकांमध्ये किडींचा किती प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो याचा आगाऊ अंदाज घेऊन योग्य ती उपाययोजना करता येऊ शकते. त्यामुळे योग्य परिस्थितीत कीड नियंत्रण झाल्यामुळे पिकांचं नुकसान टाळता येऊन उत्पादन खर्च कमी करता येतो. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडे.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला मुलाखत ऐकणार आहोत यशस्वी शेती व्यवसाय व्यवस्थापन याविषयीची. मुलाखत आहे जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्रद्धा ढवण ढोरमले यांची. ही मुलाखत घेतली आहे अंकुश जोशी यांनी, ऐकूया. तर
0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण जो व्यवसाय करतो किंवा आपलं जे कर्तव्य आहे, आपलं जे काम आहे, त्या कामामध्ये आपण पूर्णपणे समर्पित असणं आवश्यक आहे. आणि जर आपण या कामामध्ये असू, आपल्या व्यवसायामध्ये असू, तर निश्चितच त्या व्यवसायामध्ये, त्या कामामध्ये आपल्याला एक माइलस्टोन, आपल्याला एक ध्येय गाठता येतं आणि समाजापुढे आपला एक आदर्श उभा करता येतो. अशा प्रकारच्या विचारांनी किंवा अशा प्रकारच्या आचारांनी जर आपण आपला व्यवसाय करू तर निश्चितच आपल्याला यशस्वीता त्याच्यामध्ये मिळते. या यशस्वीतेला राजमान्यता मिळण्याची सुद्धा खरं तर एक आवश्यकता असते. आणि अशीच राजमान्यता मिळवणाऱ्या यशस्वी दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन करणाऱ्या शेतकरी भगिनी आणि त्याचबरोबर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार 2023 मानकरी मुक्काम पोस्ट निघोज तालुका पारनेर इथल्या प्रगतिशील शेतकरी भगिनी श्रद्धा सत्यवान ढवण या आज आपल्याबरोबर आहेत. आणि त्यांचा हा शेती प्रवास, शेतीनिष्ठतेचा प्रवास कसा झाला आहे आणि त्यांचा अनुभव याविषयीचा कसा आहे याचविषयी आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार सर,
0: खूप खूप अभिनंदन आपलं सुरुवातीला की आपण जिजामाता कृषीभूषण पुरस्कार 2023 पात्र आहात आणि आपल्याला तो पुरस्कार नुकताच 1 जुलैला माननीय राज्यपालांच्या हस्ते वितरित झालेला आहे. आणि या माध्यमातून आपल्या अहिल्यानगरचं नाव पुन्हा एकदा तुम्ही मोठं केलेलं आहे. अभिमानाचा एक तुरा आपल्या नगर जिल्ह्याच्या शिरपेचात आपण रोवलेला आहे. त्यासाठी अहिल्यानगरचे सर्व शेतकरी बांधव आणि आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या वतीने आपलं मनपूर्वक अभिनंदन. आपण एक यशस्वी दुग्ध व्यवसाय तर आपण करतातच आहात, त्यासाठी नुकताच सप्टेंबर 2025 राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला होता. त्याच्यानंतर आता हा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. आपला हा शेती प्रवास कसा झाला आहे, शेती आपली कशी आहे, किती क्षेत्र आपलं आहे, तर याविषयी आधी आपण शेतकरी बंधूंना सांगूयात.
2: नमस्कार, मी श्रद्धा ढवण ढोरमले. खरं तर पूर्वीपासून मी दूध व्यवसायामध्ये काम करतच आहे, कारण जोपर्यंत लग्न झालं नव्हतं तोपर्यंत वडिलांकडे दूध व्यवसाय, आणि लग्न झाल्याच्या नंतर सासरी सर्व वारसा हा शेतीचा, जसं वडिलांचा वारसा आलेला तो दूध व्यवसायाचा आणि इकडे वारसा सगळा शेतीचा. आमच्याकडे जवळपास 35 क्षेत्र आहे जातेगाव तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी. आणि माझे जे सासरे आहेत, सासू सासरे, ते आताही शेती करतात आणि जे मिस्टर आहेत त्यांचं शिक्षणही शेतीत झालंय आणि शेतीची प्रचंड आवड त्यांना आहे. आणि दूध व्यवसायात मी पहिलीच काम करत होते, नंतर इकडे आल्यानंतर शेतीमध्ये सुद्धा काम करण्याची मला संधी मिळाली आणि तितक्या आत्मीयतेने, आणि महत्वाचं म्हणजे अभ्यासपूर्वक आम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या सुद्धा.
0: नक्कीच, म्हणजे शेतकरी बंधूंनो आत्मीयतेने आणि अभ्यासपूर्ण त्यांनी ह्याही क्षेत्रामध्ये आपलं योगदान देण्याला सुरुवात केलेली आहे. मॅडम, आपली शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे आपण थोडक्यात सांगूयात. आणि आपला हा जो आपण शेती व्यवसाय, आता लग्नानंतर आपण शेती व्यवसायामध्ये आहात, आपला हा शेती व्यवसाय कसा आहे, तर याविषयी काय सांगा.
2: माझं MSc फिजिक्सचं शिक्षण पूर्ण झाले आणि त्यानंतर मी म्हणजे सायमल्टेनियसली शिक्षण घेत असतानाच मी दूध व्यवसायामध्ये काम करत होते. आणि लग्न झाल्यानंतर मला आवडेल तुम्हाला अनुभव सांगायला. सगळ्यात पहिलं पीक आम्ही कोणतं मी आणि माझ्या मिस्टरांनी केलं होतं ते म्हणजे मकेचं, आणि त्या

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 26 श्रावण शके 1948 म्हणजेच 17 ऑगस्ट 2026.

0: बागामध्ये, म्हणजे मी बागायती भागामध्ये राहत होते आणि तेव्हा तिकडे मका, स्वीट कॉर्न हे पीक खूप कॉमन होतं आणि मला त्याचा अनुभव होता, कारण लहानपणापासून ते पीक आम्ही घ्यायचोच मकेचं. त्यानंतर कोरोनाचा काळ आला. कोरोनाच्या काळामध्ये मजूर मिळत नव्हते. त्यावेळी आमची माहेरी, माझ्या सगळ्या चुलत्यांची एक 20 ते 25 एकर क्षेत्र आहे सगळ्यांचं मिळून. तर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये मी, आम्ही सगळी जी भावंड आहेत, त्यांनी स्वीट कॉर्न मका लावलेली. तर त्याचा अनुभव आला होता, कारण मजूर मिळत नव्हते. तर संध्याकाळी 4 पुढे जायचं, थोडंसं ऊन उतरल्यानंतर, आणि सांगायचं काकी चल मी तुला काम करायला मदत करते, आणि सगळ्या आम्ही मुलामुलांनी ते सगळी मकेचं पीक घेतलं होतं. त्यानंतर लग्न झाल्यावरती मी मिस्टरांना म्हटलं की आपण मका करू स्वीट कॉर्न, कारण जिरायती भागामध्ये शक्यतो मकेसारखं पीक घेतलं जात नाही. तर पहिल्यांदा ज्या भागात किंवा ज्या जी जमीन आम्हाला पाहिजे होती, तिथे ऑलरेडी मका होती, जनावरांसाठी केलेली चारा म्हणून. ती आम्ही सगळी कापली, एकदा ती स्टोअर केली. बरं, ते करत असताना ती होती पेरलेली मका साऱ्यांमध्ये. आम्हाला सरीवरती मका लावायची होती एक एक दाना स्वीट कॉर्न. तर आम्हाला अख्ख्या गावामध्ये, इवन शेजारच्या गावामधून सुद्धा सरी पाडण्यासाठी यंत्र मिळालं नाही. इवन आमच्याकडे बाकीची सगळी यंत्र आहेत, म्हणजे जे नाही ते प्रत्येक ट्रॅक्टर पासून प्रत्येक यंत्र आमच्याकडे, फक्त सरी पाडायचं आमच्याकडे यंत्र नव्हतं. आजूबाजूला सगळीकडे विचारलं, आम्हाला भेटलं नाही. शेवटी शेजारच्या गावातून एक शेतकरी होते, त्यांच्याकडे बैलजोडी होती, थोड्याच आमचं क्षेत्र होतं तेवढ्या ह्याच्यासाठी त्यांनी ती सरी आम्हाला पाडून दिली. बरं, जशी ट्रॅक्टरने सरी पाडली जाते यंत्राने, तिचे जरा सरी मोठी पडते, ही खूप छोटी होती, पण आम्ही थोडस ऍडजस्ट करून घेतलं. त्यानंतर आम्ही दोघांनीच त्याच्यामध्ये मका लावली आणि शेवटपर्यंत अगदी खत पाणी सगळ्या गोष्टीचं हे केलं. आणि माझ्या चुलत्यांचा स्वीट कॉर्न व्यापारी आहेत, त्याचे त्यांना आम्ही ती मका विकली आणि त्याच्यामध्ये आम्हाला चांगला प्रॉफिट झाला. इव्हन 100% आम्हाला प्रॉफिट झाला. जेवढा आम्ही खर्च केला तेवढाच आम्हाला प्रॉफिट झाला. आणि महत्वाचं म्हणजे ही एक जर्नी होती, आमची सुरुवात होती. पहिलं पीक लग्न झाल्यानंतर माझं ते मकेचं. त्यानंतर मिस्टरांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आधीच आवड, त्याच्यामुळे त्यांचे वेगवेगळे प्रयोग पहिल्यापासूनच सुरू होते. म्हणजे नर्सरी, आंब्याची रोपं, सीताफळाची रोपं, आंब्याच्या रोपांना कलम, ह्या सगळ्या गोष्टींचा वारसा परत मला तिथून मिळाला. मग मी अभ्यास करायला सुरुवात केली. नंतर सगळ्यात जास्त फायदा मला झाला तो म्हणजे पाणी फाउंडेशनचा. ह्याच काळात मी पाणी फाउंडेशनला ऍज अ ट्रेनी म्हणून जायचे आणि माझ्या मिस्टरांचं त्यात शिक्षण असल्यामुळे ते ट्रेनर म्हणून जायचे, कृषी सल्लागार म्हणून ते पाणी फाउंडेशन सोबत त्यांनी काम केलं. तर ह्या ट्रेनिंग दरम्यान, कारण मी शेतीमध्ये त्यापूर्वी लग्नाच्या आधी फार काम केलं नव्हतं, फक्त चारा पिकवणं किंवा दुसऱ्या चुलत्यांना मदत करणं,
1: म्हणजे आपला दूध व्यवसाय,
0: फक्त दूध व्यवसाय असल्यामुळे हे नव्हतं तेवढंच. पण मग नंतर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, काही एसओपीज आपण फॉलो केल्या पाहिजेत, ह्या सगळ्या मला तिथून मिळाल्या. मग मी प्रयत्न केला आमच्या गावातून गट बनवायचा, त्यांना इन्व्हॉल्व्ह करायचा. खरं तर ते मला जमलं नाही, पण माझ्या शेतीसाठी खूप चांगला डेटा, खूप चांगलं नॉलेज मला त्या माध्यमातून मिळालं. आणि ज्यावेळी मी पुरस्कार भरत होते ना, त्यावेळी मला एक गोष्ट जाणवली की मी जर पाणी फाउंडेशनचा भाग नसते आणि ह्या गोष्टी जर मी माझ्या शेतीमध्ये केल्या नसत्या, तर मला हा पुरस्कार कधीच मिळाला नसता. त्यामुळं ते एक श्रेय मी पाणी फाउंडेशनला देऊ इच्छिते.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे विवाहानंतर आपलं शेती क्षेत्राशी, म्हणजे उत्पादन क्षेत्राशी, पिकांच्या उत्पादन क्षेत्राशी थेट नातं आपलं जोडलं गेलं. त्याच्यामध्ये आपण पहिला मक्याचा प्रयोग केला आणि शेतकरी बंधूंनो पुन्हा एकदा नोटीस करूयात की आत्मीयता आणि अभ्यास ह्या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असल्यामुळं अनेक अडचणी त्यातल्या त्या सोडवत गेल्या. मग त्यातल्यामध्ये अगदी सरी पाडण्यापासून तर पाणी व्यवस्थापनापर्यंतच्या सगळ्या प्रवासात त्या मका पिकामध्ये पहिला प्रयोग त्यांनी त्यांच्या सासरी केला आणि तो यशस्वी झाला. मॅडम, आता आपण एकात्मिक पद्धतीचा आपण याच्यामध्ये काही अवलंब करतो का आपल्या शेतीमध्ये? आता आपण कशा पद्धतीची ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस करतात इथे?
0: म्हणजे ज्यावेळी आम्ही पुरस्कारासाठी अर्ज भरत होतो, खूप प्रश्न होते, खूप गोष्टी होत्या त्याच्यामध्ये, आणि त्याला एक एक दोन दोन मार्क्स करत करत करत करत मग आम्ही त्या ह्याच्यापर्यंत पोहोचलो सगळ्या गोष्टींपर्यंत. मग अगदी बीज प्रक्रिया करण्यापासून, उगवण क्षमता तपासण्यापासून, तिथपासूनच्या सगळ्या गोष्टी होत्या. मग तुम्ही पूरक व्यवसायामध्ये काम करताय का, तुमचं गांडूळ खत आहे का, बायप्रोक्स काही बनवता का, म्हणजे फक्त दुधाचेच नाही इतर असले तरी चालतील. मग ह्या सगळ्या गोष्टी मला लागू झाल्या. व शेतीमध्ये आमचं जे आहे, आम्ही कांदा पीक, सोयाबीन सारखं पीक, मुगाचं, त्यानंतर सीताफळ, आवळा, आंबा अशी सगळी आम्ही पिकं घेतो. नंतर आम्ही भोपळा, लाल भोपळा घ्यायला सुद्धा सुरुवात केली. त्यानंतर थोडंसं पाणी आम्हाला कमी पडायला लागतं, त्यावेळी मग ज्वारीसारखी पिकं. तर ह्या सगळ्या गोष्टी

0: आम्ही आमच्या शेतीतून घेत असतो.
1: नक्की त्याबरोबर पशुपालन तर आपलं आहेच आहे,
0: हो पशुपालन तर ते आहेच.
1: म्हणजे शेतकरी बंधूंना अशा प्रकारे म्हणजे भाजीपाला पिकांपासून भरड धान्यांचा समावेश असेल, कडधान्य पिकं असतील, त्याचबरोबर चारा पिकं असतील, अशा एकूणच आणि त्याच्याबरोबर पशुपालन असेल अशी वैविध्यपूर्ण मांडणी त्यांनी आपल्या शेती व्यवसायाची केलेली आहे. आता हा जो जिजामाता कृषीभूषण पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे 2023 सालासाठीचा, आता आपण सांगितलं की त्याच्यासाठी अनेक प्रश्नावली एक होती, एक एक प्रश्न अगदी पूर्ण करत करत आपण मेरिट पर्यंत तिथं पोहोचलेला आहात आणि त्यासाठी पात्र झालेला आहात. तरी आपण आपल्या शेतकरी बंधूंना सांगूयात की कुठले कुठले निकष मुख्यत्वे याच्यामध्ये पाहिले जातात, काय अनुभव तुमचा सांगाल.
0: मला ते सगळा पुरस्कार भरत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की फक्त आपण फक्त शेती करतोय, त्याच्या काही मागे डेटा ठेवत नाहीये, तर आपण ह्या पुरस्कारापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे कसं तुम्हाला सांगते, मी ज्यावेळी तो त्यांची जी प्रश्नावली होती ती बघितली, त्याच्यामध्ये अगदी तुमच्याकडे सोलार आहे का, बायोगॅस आहे का, तुमच्याकडे आझोलाचं काही आहे का, त्यानंतर काही व्हॅल्यू ऍडिशन करताय का, तुम्ही सोशल मीडियाचा वापर करताय का, तुमची रेडिओला एखादी मुलाखत झाली का, त्याच्यासाठी सुद्धा मार्क्स होते, तुम्ही उगवण क्षमता चेक करता का, कुठून औषधं खरेदी करता, कशी करता, तर त्या सगळ्या पावत्या आम्हाला तिथे जोडाव्या लागल्या. अजून बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्यानंतर सगळ्यात आधी तालुका आणि जिल्हास्तरीय एक टीम येते, ती क्रॉस चेक करते यांनी भरलेल्या सगळ्या बाबी खऱ्या आहेत का, त्याच्यानंतर ते मार्क्स देतात. त्यानंतर विभागीय एक टीम येते, ती पुन्हा एकदा क्रॉस व्हेरीफाय करते. त्यानंतर राज्यस्तरीय टीम येते. अशा 3 वेळा पडताळणी करूनच मग त्या सगळ्या गोष्टी फायनल झाल्या. आणि ही लेंदी प्रोसेस आहे. म्हणजे 2023 पुरस्कार होता, 2024 मध्ये मी त्याला ऍप्लिकेशन केलं आणि 2025 पर्यंत त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन चालू होतं,
1: स्क्रुटिनी चालू होतं.
0: येस, की हा हे करतायत का, असंच आहे का, सगळी रियालिटी अशी आहे का. आणि महत्वाचं म्हणजे हा सगळा डेटा मी पूर्वी स्टोअर करून पण ठेवला होता, फोटोज होते त्याचे, सगळ्या गोष्टी होत्या, आणि ते त्याची मग मला मदत झाली. त्यानंतर एक मोठं बुकलेट बनवावं लागतं, थेसिस जसं सबमिट करतो तसे जवळपास 3-4 कॉपी मी तयार करून ठेवल्या, त्याही चांगल्या पेपर मधल्या, आणि ते मी सबमिट केल्या. आणि मग त्या प्रत्येक डिपार्टमेंटला जात जात मध्ये सगळं व्हेरीफाय करतात. बरं, ते करण्यासाठी मला जवळपास 8,000 रुपये खर्च आला. कशासाठी? ते बुकलेट बनवण्यासाठी की मी काय काय करते. आणि खरं तर एवढ्या चाचण्यांमधून ज्यावेळी आपण जातो, एवढे जण आपली पडताळणी करतात, एवढे अधिकारी, त्यानंतर मिळालेला पुरस्कार म्हणजे खरंच आपल्याला आपल्यावर प्राऊड फील होतं की तितकी जेन्युइनिटी आपल्यामध्ये आहे. त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इतर अनेक छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्याच्यासाठी मार्क्स होते. सेम राष्ट्रीय गोपालरत्नसाठी सुद्धा अशा सगळ्या गोष्टी होत्या, फक्त ते फोकस्ड होतं दूध व्यवसायाशी आणि हे फोकस्ड होतं जराशी शेती आणि पूरक व्यवसायांशी. खूप वेगवेगळे प्रयोग ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आय थिंक फक्त प्रयोग नाही, आधुनिक प्रयोग आणि अभ्यासपूर्वक ज्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करतो त्याचा ह्या पुरस्कारासाठी खूप फायदा होतो. आणि महत्वाचं, हा डेटा मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. फक्त करतोय म्हणून आपल्याला कोणीच व्हॅलिडिटी देणार नाही, त्यांना आपल्याला काहीतरी प्रूफही द्यावा लागतो.
1: नक्की. आणि खरंच शेतकरी बंधूंनो, आपण जे यशस्वी प्रयोग करतो जर आपण ह्याची कुठं नोंद ठेवत नाही किंवा ह्याची मांडणी आपल्याकडे व्यवस्थितपणे नसते, आणि निश्चितच या व्यवस्थितपणाच्या बाबीच आपल्याला यशस्वी उद्योजक खऱ्या अर्थाने करतात आणि याला राजमान्यता सुद्धा मिळवून देतात, एकूणच हेच आपल्याला श्रद्धाताईंच्या सांगण्यातून आपल्याला लक्षात येते. मॅडम, अनेक शेतकरी बांधव आपल्या आपल्या पद्धतीने प्रयोग करतात आणि त्यांचा शेती व्यवसाय करतात, तुमच्याही अनुभवामध्ये असे आलेले असतील. आपल्या शब्दामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन कराल, काय थोडक्यात त्यांना सांगाल?
0: जसं मी सांगितलं की ज्यावेळी कोणतीही आपण गोष्ट करतो, नवीन असो जुनी असो, किंवा त्याचा डेटा मेंटेन करा. महत्वाचं म्हणजे नवीन नवीन गोष्टींचं अडॉप्शन करा, कारण आम्ही ज्या गोष्टी बघतोय
1: प्रयोग करायला घाबरू.
0: येस येस, 100% प्रयोग करायला घाबरू नका आणि जेन्युइन काम असू द्या, कारण ते खूप गरजेचं आहे. आणि अभ्यास खूप महत्वाचा आहे सर, का माहिती का? कारण पारंपरिक पद्धतीने आपण करत आलोय, ते इथून पुढेही करत राहणारे, पण ह्याला कुणी करतायत करतायत, कुणी मान्यता देणार नाहीये. त्यामुळे जे नवीन प्रयोग होत आहेत, बाकीचे शेतकरी काय करतायत, आधुनिक काय पद्धती येत आहेत, तर त्याचं अडॉप्शन जर झालं, ते अभ्यासपूर्वक झालं, तर खूप त्याचा फायदा होतो. तर ह्या गोष्टी अडॉप्ट व्हायला पाहिजे शेती आणि दूध व्यवसायामध्ये किंवा इतर कोणत्याही व्यवसायामध्ये, आणि तेच आपल्याला जास्त दिवस या गोष्टीमध्ये टिकून ठेवणार आहे.
1: शेतकरी बंधूंनो, खरंच आज पुन्हा एकदा एक आधुनिकीत करण्यासारखी गोष्ट आहे, एक म्हणजे आपली

0: ही शेतीविषयीची आत्मीयता आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी आपल्याला या आपल्या शेती व्यवसायामध्ये आणायच्या आहेत. याची व्यवस्थित पद्धतशीर मांडणी करणं आणि याला राजमान्यता मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करणं हे एक यामागचं एक महत्वाचा आपला उद्देश असला पाहिजे. अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आज आपल्याला आपलं यशस्वी दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन आणि शेती व्यवसायामध्ये जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी भगिनी श्रद्धा सत्यवान ढवण यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला जर याविषयीचं त्यांचा अनुभव काही जाणून घ्यायचा असेल, त्यांचं मार्गदर्शन पुन्हा आपल्याला काही हवं असेल, तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 82087222332. पुन्हा एकदा 82087222332. ढवण मॅडम, आज आपण इथे आलात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि शेतकरी बंधूंना आपल्या अनुभवातून आपण जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: धन्यवाद. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी भगिनी श्रद्धा ढवण ढोरमले यांची यशस्वी शेती व्यवसाय व्यवस्थापन याविषयीची मुलाखत ऐकली. ही मुलाखत घेतली होती अंकुश जोशी यांनी.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतरची मुलाखत ऐकणार आहोत बांबू शेती प्रकल्प याविषयी. मुलाखत आहे
1: मुक्काम पोस्ट तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथल्या लोकपंचायत या सामाजिक संस्थेचे विश्वस्त तसंच प्रकल्प समन्वयक हनुमंत रामचंद्र उबाळे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण बांबू प्रकल्प या विषयावर बोलणार आहोत. अकोला या ठिकाणचे लोकपंचायतचे विश्वस्त हनुमंत रामचंद्र उबाळे सर यांच्याशी. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प आहेत आणि या प्रकल्पांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं काम चाललेलं आहे. उत्पादक शेतकरी तिथपर्यंत पोहोचले की मग त्यांचा जो उत्पादन आहे, त्यांचा जो माल आहे, त्याला ग्राहक मिळतो आहे आणि त्या याच्यासाठीचं समाजसेवेचं काम उबाळे सरांच्या माध्यमातून सुरू आहे. सर, हा बांबू प्रकल्प काय आहे, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या साठी आर्थिकदृष्ट्या योगदान देतो आहे याविषयी सांगा.
4: प्रामुख्याने लोकपंचायत संस्था अकोले तालुक्यातल्या आदिवासी भागामध्ये जो आपला कळसुबाई हरिचंद्र गडाचा अभयारण्याचा परिसर आहे त्या भागातल्या आदिवासी शेतकऱ्यांना उपजीविकेचे काही साधन निर्माण व्हावी हा एक आमचा प्रयत्न आहे. आणि हाही प्रयत्न आहे की शासनाच्या ज्या काही विविध कायदे योजना आहेत तर त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली तर त्यांचं जीवन सुकर होऊ शकतं. म्हणून आम्ही वन हक्क कायद्यावर पण भर दिला होता आणि सामूहिक वन हक्काचं क्षेत्र गावांना मिळावं यासाठी प्रयत्न केला होता. तर त्या आमच्या प्रयत्नातून 20 गावांना 4078 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र मिळालं. तसंच खाजगी क्षेत्र जे लोकांचं आहे तिथं आम्ही प्रयत्न असं करतो की त्यांनी बांबू लागवड तिथे करावी. मग 2020-21-22 या 3 वर्षामध्ये जवळपास 103 हेक्टरवर खाजगी क्षेत्रावर 42,500 बांबू बेटाची लागवड झाली. आणि हा उद्देश आहे की एक बांबूचं झाड दरवर्षी किमान एका बेटाला 10 बांबू नवीन येत असतात. मग त्या शेतकऱ्यांनी ते जर बांबू विकले तर त्याच्यापासून त्याला उत्पन्नाचा स्रोत सुरू होईल. पण ही एक कुंडी आहे बांबूच्या संदर्भातली की ग्राहक कुठे, कोण घेणार, कसे घेणार हाही शेतकऱ्यांना प्रश्न आहे. मग आमच्या लक्षात आलं की यावर्षी आम्ही असा प्रयत्न केला की आपणच लोकपंचायतच्या मार्फत एक सामाजिक उपक्रम म्हणून कळसुबाई बांबू खरेदी विक्री केंद्राची सुरुवात अकोले तालुक्यातल्या राजूर हे जे गाव आहे, जे आदिवासी भागातलं बाजारपेठेचं गाव आहे, तिथं आम्ही सुरू केला. मग तिथं आम्ही असा विचार केला की आम्ही शेतकऱ्यांचा सर्वे केला की अशी बांबू जुनी बांबूची बेटं कुणाकडे उपलब्ध आहेत की ज्याच्याकडे 5 बेटं आहेत, 10 बेटं आहेत. तर आमच्या लक्षात आलं की जवळपास अशी 150 पेक्षा जास्त लोक आहेत आणि त्यांच्याकडे 713 बांबूची बेटं आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मानगा आहे, मानवेल आहे, लोकल होड्या बांबू आहे की जो अतिशय भरीव आणि ताकदवान बांबू आहे तो बांबू आहे आणि कटांग पण आहे. असे 3-4 प्रजातीचे आम्हाला जास्त बांबू ह्या 713 बेटांमध्ये सापडले. मग आम्ही विचार केला की आपण यावर्षी अशा पद्धतीने सुरू करू की शेतकऱ्यांना बांबू काठी लागते, विशेषतः टोमॅटो, द्राक्षे, डाळिंब, चवळी अशी जी काही वेगवेगळी पिकं आहेत त्या पिकांसाठी सपोर्टला बांबूची काठी लागते, 5 फुटे लागते, 7 फुटे लागते, 8 फुटे लागते. म्हणून आम्ही बांबू काठी विक्रीचे

0: दृष्टिकोनातून नियोजन केलं आणि कळसुबाई हे बांबू खरेदी विक्री केंद्रावर आम्ही स्थापना केली. आणि त्याच्यामध्ये मग या सगळ्या परिसरात जाऊन, म्हणजे ही बेटं खरं तर लोकांची 10-15 वर्षापासूनची जुनी, आणि दुर्दैवाने 10-15 वर्षात त्यांनी त्याच्यापासून एकदा पण उत्पन्न घेतलेलं नाही. कारण प्रश्न असे आहेत की बांबू तोडायचा कसा, परत मॅच्युअर बांबू जो आहे परिपक्व बांबू तो ओळखायचा कसा, आणि ही सगळी काही माहिती पण त्यांच्याकडे नव्हती. आम्ही मग याची प्रशिक्षणं दिली, बांबू तोडण्याच्या संदर्भातलं प्रशिक्षण दिलं. या क्षेत्रातले एक साळुंके नावाचे मोठे तज्ज्ञ व्यक्ती, त्यांना आम्ही बोलवलं, त्यांनी हे केलं. दुसरं महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचे व्ही गिरीराज सर आहेत, रिटायर्ड आय एस ऑफिसर, आणि मान्य भास्करराव पवार हे रिटायर्ड DFO आहेत, त्यांचं पण आम्हाला याच्यात मार्गदर्शन मिळालं. आणि त्याच्यातून आम्ही मग ही बांबू तोडण्याच्या संदर्भातली प्रशिक्षणं घेतली, काही बांबू तोडणारे लोक तयार केले, आणि मग आम्ही या कामाला सुरुवात केली. आता बांबू बेटामध्ये आपण ज्यावेळेस नॉर्मली जातो ते आपल्याला असं वाटतो की सगळ्यात जो उंच बांबू आहे आणि जो जाड आहे तो कदाचित मॅच्युअर बांबू आहे, तो मॅच्युअर नसतो, खरं तर तो 1 वर्षाचा असतो. पण बेटामध्ये त्याची उंची सगळ्यात जास्त होती जो नवीन कोंब येत होतो. तर आणि मग जास्त तो पक्व बांबू जो कलर कोडिंगने कसा ओळखायचा याच्या संदर्भातलं पण काही मार्गदर्शन आम्ही केलं. आणि आमच्या असं लक्षात आलं की आमच्या भागातला अकोले तालुक्यातल्या कळसुबाई हरिचंद्रगड परिसरातला हुड्या बांबू जो आहे तो सगळ्यात मजबूत आणि ताकदवान आहे, म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त भर दिला. कारण तो भरीव पण असतो, व्हरायटी पण खूप छान आहे, आणि काठी पण त्याची मजबूत आहे, आणि शेतकऱ्यांनी त्यांनी प्रेफरन्स दिला. तर आमच्यापुढे हाही प्रश्न होता की शेतकरी याला भाव देतील की नाही देतील, पण आमच्या लक्षात आलं की ज्यावेळेस अकोले म्हणजे आमचा बांबू बेट डेपो सोडून इतर ठिकाणचे बांबू काठी याच्यामध्ये फरक जाणवला त्यांना, कारण याच्यात ताकदवान बांबू आहे. मग आम्हाला अपेक्षित भाव पण मिळाला, आणि जेणेकरून आम्ही ही जवळपास 8 ते 10 हजार बांबू काठी आमच्या केंद्रामार्फत विकली. आणि हा हे आमचं जे उद्दिष्ट होतं मुख्यतः की शेतकऱ्यांना हे दाखवणं की अरे हे बांबू तोडला जाऊ शकतो, व्यवस्थित हार्वेस्ट केला जाऊ शकतो आणि त्याची विक्री होऊ शकते. आता याच वर्षी असं झालं की काही शेतकरी आमच्या संगमनेर किंवा इतर परिसरातले काही डायरेक्ट यांचे शेतकऱ्यांशी पण अप्रोच झाले अकोले तालुक्यातल्या, आणि त्यांनी पण त्यांच्याकडून बांबू खरेदी केला. म्हणजे जेणेकरून 10-15 वर्षापासून ज्या बांबू बेटांची कधीच खरेदी विक्री नाही झाली ते ती एक सुरू झालेली. आणि मला वाटतं बांबूचा रोजगार व्यापार शेतकऱ्यांना उत्पन्नात त्याच्यात नक्कीच चांगली भर होईल, भर पडेल, आणि एक साईड उत्पन्न चालू होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू.
1: म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे बांबू तसाच होता, ते बांबूचं बेट तशाच पद्धतीनं होतं, वाढलेलं नव्हतं, कारण नवीन कोंब येण्यासाठी जुने बांबू काढले गेले पाहिजे, तर त्यामुळे ते तसेच बांबू होते. आता तुम्ही याची विक्री शेतकरी बांधवांना करून दिली आहे, त्या माध्यमातून त्यांना पैसाही मिळाला आहे, आणि त्यासोबतच ते वर्षभरामध्ये आणखी काही एका बेटाला जे काही बांबू आले ते पक्व पण होतील आणि त्याची विक्रीसुद्धा होऊ शकते. मग आता व्यापारीदृष्ट्या या बांबूच्या शेतीकडे बघता येऊ शकतं का, आणि त्या दृष्टीनं तसं मार्गदर्शन करून त्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल का, काय वाटतंय तुम्हाला?
0: नाही, नक्कीच मला वाटतं की व्यापारी दृष्टिकोनातून याचा विचार केला जाऊ शकतो. कारण आम्ही मध्यंतरी नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामधले 4-5 तालुक्यात सर्वे पण केला होता, तर लक्षात असं येतंय की आपल्या जिल्ह्यामध्ये जो बांबू डेपोला खरेदी विक्रीसाठी येतोय तो सगळा बांबू अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेरचा आहे, विशेषतः विदर्भातला आहे, कोकणातला आहे, सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी त्या पट्ट्यातला, इकडं चंद्रपूर आणि तिकडचा आहे, किंवा गुजरात भागातला येतोय. याचा अर्थ आपल्याकडं बांबूला डिमांड आहे, कारण आपल्याकडं डाळिंब क्षेत्र आहे, द्राक्षाचं क्षेत्र आहे, शेतीचं बागायत क्षेत्र ज्या भागात आहे तिथं बांबूची शेतीसाठीची रिक्वायरमेंट मोठ्या प्रमाणावर आहे. आणि म्हणून मला वाटतं की बांबूचं मार्केट आपल्याकडंच आहे, तर जी लागवड होऊ शकते ती सगळी लागवड मला वाटतं आपल्याच परिसरात होऊ शकते. म्हणजे विशेषतः आम्हाला तर आता आमच्याकडे संगमनेरमध्ये पूर्वी डाळिंबाचं क्षेत्र खूप होतं, मध्यंतरी तेलाचा प्रादुर्भाव झाला आणि डाळिंब क्षेत्र कमी झालं, पण तो काळ आता 3-4 वर्षात संपलेला आहे. आता लोक पुन्हा डाळिंब शेतीकडे वळत आहेत, आणि मला वाटतं डाळिंब शेती संगमनेर किंवा अकोल्यातल्या बागायत क्षेत्रात वाढली की इथं ह्या भागातलं डिमांड वाढणार आहे. कारण आपल्याकडे पहिली गरज बांबूचा म्हणजे शेतीसाठीचा बांबू आपल्या जिल्ह्याला जेवढा लागतो तेवढा उत्पादित होत नाही, त्याच्यामुळं आपलं मार्केट आपल्याकडे होऊ शकतं. मात्र एक आहे की कुठली व्हरायटी लावावी नाही लावावी याच्याबद्दल शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे. जसं मानगाव मानवेल होड्या आपल्या लोकल भागातला बांबू आहे तो बांबू काठीसाठी चालतो, बालकोवा किंवा इमारतीसाठी लागणारा बांबू तो वेगळा आहे, ही थोडीशी माहिती आपल्याला घेतली जे कन्स्ट्रक्शनमध्ये पण पुढच्या काळात मला वाटतं जास्त प्रमाणात

0: लावू शकतो संगमनेर. आणि काही परिसरात असे प्रयोग झालेले आहेत. एक प्रवीण मेत्रे आहे, त्यांनी त्यांच्या घरात बांबूचा स्लॅब टाकलेला आहे. रायतेवाडीला एक मांडेकर नावाचे शेतकरी, त्यांनी पण स्लॅबमध्ये बांबूचा वापर केला आहे, पूर्णतः स्टील रिप्लेस करून पूर्णतः. तुम्हाला वाटतं ती जी काही ट्रीटमेंट केलेला बांबू आहे तो पण पुढच्या काळात मागणी जास्त वाढू शकते. आणि त्याचबरोबर आदिवासी भागात आम्ही हा पण प्रयत्न करतो की आदिवासी भागातले कारागीर जे आहेत, बांबू कारागीर, ते वेगवेगळ्या बांबूच्या वस्तू बनवतात, पाट्या, टोपल्या, शोभेच्या वस्तू. तर ह्या वस्तूंना पण पुढच्या काळात खूप सारी डिमांड असणार आहे. आणि लोकपंचायत किंवा आपण सगळ्यांचा उद्देश हाच आहे की पर्यावरणपूरक वस्तू बाजारात जास्त जास्त याव्यात आणि प्लास्टिक रिप्लेस व्हावं. तुम्हाला वाटतं बांबूची जेवढी वाढ होईल तेवढी प्लास्टिक रिप्लेस होईल. आणि सुदैवानं याच्यामध्ये खूप सारे लोक काम करतायत आणि त्याच्यातून खूप चांगले चांगले गोष्टी घडतात. जसं बांबूचा ब्रश खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात विकला जातो आहे, तसंच बांबूचे कपडे पण मार्केटमध्ये आलेले आहेत, म्हणजे बांबूची ज्वेलरी पण खूप मोठ्या प्रमाणावर येते. तर हा विकास होईल. जसं इथेनॉलचे प्लॅन्ट पण कदाचित पुढच्या काळात चांगल्या प्रमाणात होऊ शकतात, त्यामुळे तर बांबूला चांगली मागणी राहील. फक्त शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करताना आपण कुठली व्हरायटी लावायची आणि काय उपयोगासाठी लावायची हे आपलं आधी थोडंसं निश्चित असलं की चांगलं राहील. पण मी सध्याच्या प्राथमिक अवस्थेत हे सजेस्ट करेल की शेतकऱ्यांनी बांबू काठीसाठी जो बांबू लागतो आपल्याला तो लावा, कारण आपल्या जिल्ह्याला जेवढा बांबू लागतो तर तेवढी बांबूचं उत्पादन आपल्या जिल्ह्यात होत नाही, कारण सगळा तो बाहेरून येतोय.
1: म्हणजे बांबू शेती एक महत्त्वाची आहे आणि बांबू प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्ही काम करत आहात. शेतकरी बंधू भगिनींनो, अकोल्याच्या लोकपंचायतचे विश्वस्त हनुमंत रामचंद्र उबाळे साहेब आपल्याशी बोलले बांबू प्रकल्पासंदर्भात. तुम्हाला त्यांच्याशी काही बोलायचं असेल आणि बांबू शेतीविषयी या प्रकल्पाविषयी समजून घ्यायचं असेल तर त्यांचा मोबाईल नंबर आहे 99-75-52-34-03. उबाळे साहेब, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद आकाशवाणीला, कारण हा विषय त्यांनी सर्व लोकांपर्यंत पोहोचवला. धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, बांबू शेती प्रकल्प याविषयी मुक्काम पोस्ट तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथल्या लोकपंचायत या सामाजिक संस्थेचे विश्वस्त तसंच प्रकल्प समन्वयक हनुमंत रामचंद्र उबाळे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझावर माझशिवार या राज्यस्तरीय प्रसारणातून मी अंकुश जोशी
2: आणि मी भारती कुलकर्णी
3: आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. ही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात माझा आवार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव। रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत।
1: भरधाव वेगात वाहन चालवाल,
2: लाख मुलाचा जीव गमवाल,
1: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
2: जन्मभर सुखान प्रवास कराल, वाहन वेगान चालवू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: अवजड सामान वाहू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: वाहन चालवताना अतिभार नको,
1: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
2: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
1: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
2: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
1: ऑब्झर्व सेफ्टी।

0: every day?
1: Safety has no holiday.
0: Speed thrills, but it kills.
1: Accident brings tears. Safety brings cheers.
0: Your first mistake
1: could be your last mistake. If you are looking survival,
0: don't believe in last arrival.
1: वाहन भरधाव चालवू नका, जीवावर उदार होऊ नका.
0: वाहन बेफाम चालवू नका, आपणहून मृत्यूला बोलवू नका.
1: सायकल स्वारांनो, जरा सांभाळून सायकल चालवा नियम पाळून.
0: वाहतुकीचे काटेकोर पाळा नियम, नाहीतर रस्त्यावर भेटेल यम.
1: थोडं थांबा, दोन्हीकडे पहा, झेब्रा क्रॉसिंग लक्षात ठेवा.
0: तुमच्या सुरक्षेची निश्चित हमी, वाहनावर हेल्मेट वापरा नेहमी.
1: हेल्मेटचा वापर टाळू नका, जीवाशी खेळ करू नका.

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी। प्रधानमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्र्यांशी चर्चा। बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 14 भाविकांचा मृत्यू। भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम माधव, स्मृती इराणी, भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल यांच्यावर विविध जबाबदाऱ्या। आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी। राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत आज गाठीभेटी घेतल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी राज्यातली विविध विकास कामं, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबद्दल सविस्तर चर्चा केली। महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसंच उत्तन विरार कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली।
1: दिल्ली नागपूर कॉरिडॉर आहे त्याच्यावर एक औद्योगिक वसाहत तयार करण्या संदर्भात केंद्राने सांगितलं होतं, तर सावनेरला त्याकरता 6,000 एकर जागा आपण जी आहे ती अक्वायर करतोय।
0: मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली। उत्तन विरार सी लिंक मार्गासाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती या बैठकीत केल्याचं फडणवीस यांनी भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं। सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी राजकामार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं सादर केला आहे। जायकासोबत आणखी एखाद्या बहुपक्षीय वित्तीय संस्थेला सहभागी करून संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारता येईल का असा पर्याय अर्थमंत्र्यांनी सुचवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केंद्रीय वनमंत्री

भूपेंद्र यादव यांच्यासोबतच्या भेटीत विविध पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेण्यात आला. या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीनं निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. देशातला बेरोजगारीचा दर जुलै महिन्यात 5.1% इतका होता. जूनमध्ये हा दर 5.5% होता अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं दिली आहे. ग्रामीण भागात हा दर 4.5% तर शहरी भागात 7.25% आहे. महिलांमध्ये हे प्रमाण सुमारे 5.5% आणि पुरुषांमध्ये 5% इतकं आहे. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिर मार्गावर आज झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला तर 10 जास्त भाविक जखमी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं इथल्या तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला उतरले होते. देशभरातल्या दिव्यांग व्यक्तींनाही आस्वाद घेता येईल अशा रीतीनं चित्रपटांची निर्मिती करण्याचं आवाहन आज दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ तसंच चित्रपट निर्मात्यांना केलं. याबाबत जे काही करता येईल त्याबाबत येत्या 2 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं एका याचिकेची सुनावणी करताना दिले. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी विशेष तपास पथकानं चौकशी जलद पूर्ण करून तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणातल्या तपासाच्या प्रगतीबाबतचा अहवाल बंद लखोट्यात सादर करावा असे निर्देशही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागशी आणि व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. हा अहवाल सर्वप्रथम आपण पाहू, त्यानंतर तो सर्व पक्षकारांना उपलब्ध करून द्यायचा किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येईल असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. तपासाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता आणण्यासाठी विविध याचिकाकर्त्यांनी केलेल्या सूचनांचा वस्तुनिष्ठपणे विचार करावा अशा सूचनाही यावेळी न्यायालयानं विशेष तपास पथकाला दिल्या. कर्नाटक राज्य सरकारनं कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशांचं पालन करावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तामिळनाडूकरता 12,000 क्युसेक्स पाणी सोडण्याचे निर्देश प्राधिकरणानं कर्नाटकला दिले आहेत मात्र त्याचं पालन झालं नसल्याचा आरोप तामिळनाडूनं दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज सकाळपर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज BLOला मिळालेले नव्हते. राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या विविध आघाड्यांच्या नवीन अध्यक्षांचा समावेश आहे. विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी, माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय वसुंधरा राजे सिंधिया
राम माधव यांच्यासह 13 नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. बी एल संतोष संघटन सरचिटणीस म्हणून कायम आहेत. सहसंघटन सरचिटणीसपदी शिवप्रकाश आणि सौदान सिंह कार्यरत राहतील. स्मृती इराणी

0: विप्लम कुमार देब यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे. अनिल बलुनी यांची मीडिया संयोजकपदी, दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजकपदी तर प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजकपदी निवड झाली आहे. विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी युवा मोर्चा अध्यक्षपदी डॉ हिमांग जोशी तर महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी रूपकुमारी चौधरी यांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत ग्वाल इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली आहे. आज भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांच्या आघाडीचे 5 फलंदाज केवळ 90 धावात बाद झाले. मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि निरोशन डिक्वेल्ला यांनी डाव सावरला. त्यांनी 6व्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं 100 तर निरोशननं 80 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपला. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यानं भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. तिनं आज आयर्लंडच्या सोफिया नोबलचा 21-7, 21-11 असा सहज पराभव केला. महिला दुहेरीतही भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. या भारतीय जोडीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिक्स यांचा 21-9, 21-13 असा पराभव केला. त्याआधी पुरुष दुहेरीत MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन या जोडीनं दुसऱ्या फेरीत धडक मारली. दुसऱ्या गेममध्ये ही जोडी 6-4 अशी आघाडीवर असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी आयर्लंडचे स्कॉट गिर्डिया आणि पॉल रेनॉल्ड्स यांना दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागला. अर्जुन आणि अमसा करुणन यांनी पहिला गेम 21-16 असा जिंकला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी. प्रधानमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्र्यांशी चर्चा. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 14 भाविकांचा मृत्यू. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम माधव, स्मृती इराणी, भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल यांच्यावर विविध जबाबदाऱ्या. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा पोवाडा आपण ऐकणार आहोत. राम उगावकर यांची रचना, स्वर शाहीर विठ्ठल उमापी यांचा.

आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकत होतात क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा पोवाडा. राम उगावकर यांचे शब्द, शाहीर विठ्ठल उमप यांच्या स्वरामध्ये. लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विश्वनाथ ओक यांनी स्वरबद्ध केलेलं चित्ररेखा देसाई देशमुख यांचं गीत, रचना राम पिंगळीकर यांची.

विश्वनाथ ओक यांनी स्वरबद्ध केलेलं राम पिंगळीकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर चित्ररेखा देशमुख यांचा होता. भावधारा कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत दिलीप पंडित यांच्या स्वरातलं जयचंद्र गुरव यांचं गीत.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या वेबसाईट 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पंडित ध्रुवज्योती घोष यांनी सारंगीवर वाजवलेला राग मारुबिहाग विलंबित आणि द्रुतगत एक तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ दिलशाद अहमद खान यांनी केली आहे. ऐकूया तर सारंगीवर वाजवलेला राग मारुबिहाग, कलाकार पंडित ध्रुवज्योती घोष.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित ध्रुवज्योती घोष यांनी सारंगीवर वाजवलेला राग मारू बिहाग ऐकलात. यांना तबला साथ दिली होती दिलशाद अहमद खान यांनी.
1: श्रोतेहो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151429 आणि 45151430. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 होतात. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात कल्याणी जोगळेकर यांनी गायलेला राग रागेश्री. विलंबित बंदिश आहे झुमरा आणि द्रुतबंदिश आहे आद्य तीन तालात. यांना तबला साथ दिली आहे प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे अभिषेक कंठे यांची. तर ऐकूया कल्याणी जोगळेकर यांनी गायलेला राग रागेश्री.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कल्याणी जोगळेकर यांनी गायलेला राग रागेश्री ऐकलात. यांना तबला साथ दिली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती अभिषेक कंठे यांनी.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:11 होत आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 31 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथं 26 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 25 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 82% आणि सांताक्रूज इथं 83%. येत्या 24 तासात कमाल आणि किमान तापमान 30 अंश सेल्सिअस आणि 25 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. आकाश अंशत ढगाळ असेल. मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला होता. तर श्रोते हो, हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. रात्रीचे 11:12 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया श्रीधर फडके यांच्या स्वरात कवी कुसुमाग्रज यांची ही रचना.

0: वळालं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अरुण डाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची ही रचना.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया मिलिंद इंगळे यांच्या स्वरात कवी सौमित्र यांची ही रचना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. रात्रीचे 11:30 होत आहेत. सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात अशोक म्हात्रे यांनी तबल्यावर वाजवलेला ताल जपताल. यांना सारंगीची साथ दिली आहे उस्ताद फारूक लतीफ यांनी. तर ऐकूया अशोक म्हात्रे यांनी तबल्यावरती वाजवलेला ताल जपताल.

0: श्रोत्याहो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अशोक म्हात्रे यांनी तबल्यावर वाजवलेला ताल जपताल ऐकलात. यांना सारंगीची साथ दिली होती उस्ताद फारूक लतीफ यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोत्याहो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझे शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
3: श्रोतेहो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की

सहभाग घ्यावा, त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151429 आणि 45151430। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुती का अवश्य ऐका, मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजतायत. सादर करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून या अंतर्गत वारस होऊ अभिमन्यूचे या मालेचा भाग पहिला.
1: सादर करीत आहोत रूपक मालिका वारस होऊ अभिमन्यूचे. लेखिका अनुराधा गोरे. निवेदन स्पृहा जोशी, आशय तुलालवाल. निर्मिती सहाय्य उमेश बगाडे. सादरकर्त्या नेहा खरे. तर ऐकूया वारस हू अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग पहिला.
2: वारस हू अभिमन्यूचे.
3: वा, क्या बात है. मानलं बाबा या शास्त्रज्ञांना. हॅट्स ऑफ टू देम.
4: अगं काय ग असेल आता एवढं खुश होण्यासारखं आहे तरी काय.
3: अरे अजिंक्य काय म्हणून काय विचारतोस. वाचली नाहीस भारताची नवी अचीवमेंट.
4: अचीवमेंट?
3: हो अचीवमेंट. मनुवरेबल क्षेपणास्त्राचं यशस्वी उड्डाण. अरे ओरिसाच्या किनारपट्टीवरून आपल्या ब्राह्मोसने यशस्वी उड्डाण केलं. थोड्याच वेळात आपलं लक्ष असलेल्या जहाजाच्या दिशेने ते झेपावलं. जहाज जशी दिशा बदलेल तशी आपली दिशा बदलत ते आपल्या लक्षावर कोसळलं.
4: क्या बात है.
3: आणि याचा वेग होता ध्वनीच्या 5 पट. आधुनिक संगणक प्रणाली त्यावर बसवली आणि हे खरंच क्रेडिबल आहे की नाही.
4: ऍक्च्युली
3: आणि यापेक्षा महत्वाचं म्हणजे जगातला असं क्षेपणास्त्र बनवणारा भारत हा पहिला आणि एकमेव देश आहे.
4: ओके.
3: रशियाने आपल्याला या कामात मदत केली आहे पण यातून आपली कुरापत काढणाऱ्या देशांना एक चांगला संदेश नक्कीच मिळालाय. खरं ना.
4: वा, खरंच ग. या यशस्वीतेच्या शिल्पकारांचं अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद सुद्धा. अशा बातम्या देतात दिलासा. नाहीतर.
3: नाहीतर काय.
4: नाहीतर सारीकडे निराशा, चिंता वाटावी अशी सर्वत्र परिस्थिती. देशाच्या अखंडतेविषयी शंका घेणारा शेजारी एका दिशेला, दुसऱ्या दिशेला असलेला शेजारी पण तसाच. सतत काश्मीरचं तुणतुणं वाजवणारा, घुसखोरी हिंसाचार यांना खत पाणी घालणारा, ब्लीड इंडिया असा नारा देत ज्यानं बॉर्डरवर आपल्या लष्कराला टार्गेट केलं, आपल्यावर युद्ध लादली. मुंबई, पुणे, दिल्ली, बँगलोर अशा अनेक शहरातून घडवले बॉम्बस्फोट. कितीतरी माणसं यात मारली गेली. हे सारं कमी म्हणून की काय आसाम सारख्या भागात त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे की तिथली डेमोग्राफीज बदलली, स्थानिक प्रजा धास्तावली. नक्षलवाद, माओवाद या नावाचे नवे नवे राक्षस जन्माला येतात. हे सारं ऐकलं की वाटत आपलं काही खरं नाहीये. भविष्यात काय वाढून ठेवलंय कोण जाणे.
3: अरे अरे अरे, तरुण माणसा एवढी निराशा. उत्साह, जोम यांनी परिपूर्ण अशा आपल्याला हे बोलणं आणि असा विचार करणं अजिबात शोभा देत नाही. अरे अजिंक्य, संकट ते येतच असतात, त्यांचा सामना करण्यात असतो खरा पुरुषार्थ. अरे आपण भारतीय आहोत अभिमन्यूचे वारसदार. राणा प्रताप, राजा शिवाजी यांची ही भूमी. मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू याच भूमीतले. तीच परंपरा सांगणारी आपली भारतीय सेना. अरे बाबा, स्वातंत्र्य मिळवणं जेवढं कठीण होतं ना तेवढंच ते टिकवणंही. 1947 पासून ते आजतागायत किती लढाया आपल्यावर लादल्या गेला, मात्र सेनेतली माणसं कधीच डगमगली नाहीत. शौर्य, पराक्रम, साहस यांच्या नवनव्या कथा लिहिल्या गेल्या. अशक्य ते शक्य करून दाखवलं गेलं. त्यांच्यापैकी काहीच नावं आपल्याला ज्ञात पण अनेक अज्ञात. पण म्हणून काही त्यांचा पराक्रम, त्यांचा त्याग यांचं मोल किंचितही कमी होत नाही बरं का. त्यांची नुसती आठवण जरी आली ना तरी अंगात हत्तीचं बळ संचारतं. वाटतं वाटतं आपणही अंगावर युनिफॉर्म चढवावा आणि जावं सीमेवर शत्रूशी 4 हात करायला.
4: खरंच मला मान्य आहे.

अशी तारुण्याने मुसमुसणारी आणि पुरुषार्थाला सार्थकी लावणारी ही सारी मंडळीच आपले आदर्श. अगं ज्या ज्या वेळी मी ए मेरे वतन के लोगो,

0: हे गीत ऐकतो ना तेव्हा तेव्हा माझे डोळे भरून येतात बघ.
1: अरे बाबा, नुसते डोळे भरून येऊन नाही चालायचं, यांच्यापासून आपण घ्यायला हवी स्फूर्ती. भारत हा जगातला सर्वात जास्त तरुणांची संख्या असणारा देश, म्हणूनच तुझ्या माझ्यासारखे तरुण तरुणीच घडवणार आहेत उद्याचा भारत. समर्थ, संपन्न, सुरक्षित, शांततामय सहजीवनाचा आदर्श. मात्र त्याच वेळी आपल्याला हवाय वज्र निर्धार. कोणत्याही देशाला वा ताकदीला आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होता नये, यासाठी ब्रह्मोस सारखी क्षेपणास्त्र नुसती जवळ असून केवळ पुरेसं नाही बरं का, तर ते वापरण्याची आपली तयारी सुद्धा हवी. अशी ताकद असणारी तरुण मंडळी हवी. ही भारत मातेची हाक आहे. ती आपल्याला सांगतीये, कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा. अरे आज भारतीय सेनेतल्या अधिकाऱ्यांची हजारो पदं रिक्त आहेत, ती आपणच भरून काढायला हवीत.
0: अगं, तू म्हणतेस ते पटतंय, पण हे व्हावं कसं, जमावं कसं?
1: अरे का नाही जमणार, जमलंच पाहिजे. कौम पे जवानी लुटाने वाले आपल्यापेक्षा काही वेगळे नसतात. हा, थोडे निराळे जरूर असतात. आपली भारत माता, तिचं स्वातंत्र्य, तिची प्रजा यांच्यावर त्यांचं निस्सीम प्रेम असतं. यांना कुणीही दुखावलं, डिवचलं तर मात्र ते खवळतात, पेटून उठतात, प्रसंगी जीवावर उदार होऊन शत्रूचा मुकाबला करतात. अगदी मेजर सोमनाथ शर्मांपासून ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांच्यापर्यंत अनेक जण. आणि हेच असायला हवे आपले आयडल्स, खरेखुरे आयडल्स. कम अँड जॉईन द फोर्सेस या त्यांच्या हाकेला आपण प्रतिसाद द्यायला हवा, आपल्या आणि भारत मातेच्या सुरक्षिततेसाठी.
0: अगं, पण हे सोमनाथ शर्मा आणि योगेंद्र सिंग यादव हे आहेत तरी कोण?
1: काय हे अजिंक्य, कमालच करतोस हा. माझा मित्र म्हणवतोस तू, पण आहेस मात्र अगदी 99.99% तरुणांसारखा.
0: अगं,
1: मेजर सोमनाथ शर्मा हे भारतातले पहिले परमवीर चक्र विजेते, वय वर्ष 25, वर्ष 1948. तर ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव हे केवळ 19 वर्षांचे. कारगिल संघर्षात अतुल पराक्रम गाजवणारे, परमवीर चक्र हा सर्वोच्च बहुमान मिळवणारे. यांची नावं पण माहीत असून येत तुम्हाला, शेम ऑन यू.
0: सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. यापुढे असं होणार नाही, याची काळजी मी घेईन, पण प्लीज जरा आणखीन थोडं सांग ना.
1: हे म्हणजे युद्धस्य कथा रम्या म्हणतात ना, तसं झालं. मी आता सगळं सांगते तुला थोडक्यात, पण मला एक प्रॉमिस हवंय.
0: दिलं प्रॉमिस, दिलं, पण आता काय ते सांग ना.
1: नेक्स्ट टाइम तू सुद्धा वाचून माहिती मिळवून यायचंस. अरे अशा कथा समजा मी एकटीच ऐकवत राहिले ना, तर वर्ष सुद्धा पुरणार नाही.
0: ओके ओके, कळलं. आता उगाच भाषणबाजी करू नकोस, पटकन सांग. चल,
1: सांगते सांगते ऐक. मेजर सोमनाथ शर्मा, वय वर्ष 25, 4th कुमाऊ रेजिमेंट. 1947 ऑक्टोबर महिना, श्रीनगरवर ताबा मिळवण्याचं स्वप्न पाहत पाकने टोळीवाल्यांना चिथावणी दिली, भारतात घुसवलं. सोबत होते त्यांच्यासारखाच वेष घातलेले त्यांचे सैनिक. मुझफ्फराबाद, डोमेल यांच्यावर ताबा मिळवत ते पुढे झेपावत होते. या साऱ्या योजनेला त्यांनी नाव दिलं होतं ऑपरेशन गुलमर्ग. त्यांना मागे लोटण्यासाठी भारतीय सेना सज्ज झाली. त्यावेळी मेजर शर्मांचा हात प्लॅस्टरमध्ये होता, पण त्यांना छावणीत बसून राहणं शक्यच नव्हतं. बडगामच्या लढाईत त्यांनी अतुल पराक्रम गाजवला. सैनिकांचं प्रमाण होतं 7:1. त्यांची शस्त्र नवी आणि मुबलक होती, आणि आपण साऱ्याच बाबतीत तोकडे. मात्र आयो गुरखाली म्हणत ते शत्रूला भिडले. आय शेल नॉट विथड्रॉ अन इंच बट विल फाईट टू द लास्ट राऊंड, असा मेसेज त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना पाठवला, आणि दुसऱ्याच क्षणी त्यांना वीरगती मिळाली.
0: असं ऐकलं की पट्ट, करेज इज नेव्हर बीन नोन टू बी अ मॅटर ऑफ मसल, इट इज अ मॅटर ऑफ हार्ट. दीज वेर द मेन ऑफ कॅरेक्टर.
1: अगदी खरं. याच लढाईत 4 जणांना आणि स्वतंत्र भारतात 21 जणांना परमवीर चक्र मिळाली. अनेक जणांना महावीर चक्र, कीर्ती चक्र, वीर चक्र, सैन्य सेवा मेडल्स मिळाली. स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आतापर्यंत

0: हजारो सैनिकांचं रक्त सांडलंय आणि ही सर्व माणसं होती द मेन ऑफ कॅरेक्टर.
1: तू म्हणतेस ते खरं. असं म्हणतात की कॅरेक्टर इज द की दॅट अनलॉक्स ऑल डेंजर्स अँड टेस्ट ऑफ लाईफ.
0: याच लढाईत हवालदार मेजर पेरू सिंग, लान्स नाईक करम सिंग, MMI शीख रेजिमेंट, नाईक जदुनाथ सिंग यांना सुद्धा मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं. दरापारी, तिथवाल, नौशेरा, थेंधर या ठिकाणच्या लढाईत पराक्रम गाजवल्याबद्दल ही सारी मंडळी कुठे 4, 8, 9 अशा संख्येने आपल्या छोट्या छोट्या चौक्या सांभाळत होती. टोळीवाल्यांच्या वेशात प्रचंड मोठ्या संख्येने आलेल्या सैनिकांनी ऑटोमॅटिक रायफल्स, मशीन गन्स, रणगाडे यांच्या सहाय्याने हल्ला चढवला. 1-2 नव्हे तर पेरू सिंग यांनी 8 आणि इतर दोघांनी 3 हल्ले परतवले. हातघाईची लढाई खेळली, आपल्या सैनिकांचे प्राण घेणाऱ्या मशीन गन्सवर झडप घालून ती बंद पाडली. मरणालाच जणू लाजवलं त्यांनी. धैर्य, करेज यांचं अनोखं उदाहरण आपल्या समोर ठेवलं. आपल्या बरोबर आपल्या साथीदारांचा आत्मविश्वास आणि धैर्य त्यांनी उंचावलं.
1: असेल आता खरं सांगू, करेज ग्रोज अँड मल्टीप्लायज प्रोव्हाइडेड देर इज अ गुड लीडरशिप. करेज इज अ लव्ह फॉर द कंट्री. इट इज अ थॉट अँड ऍक्शन बियॉन्ड सेल्फ अँड फॉर द गुड ऑफ लार्जर कॉज. तसंच लीडर्स आर ऑर्डिनरी पीपल विथ एक्स्ट्रॉर्डिनरी डिटर्मिनेशन. खरं ना?
0: अगदी खरंय. याच लढाईत परमवीर चक्र विजेते बॉम्बे इंजिनियर्सचे लेफ्टनंट राम राघोबा राणे यांची कहाणी अशीच रोचक आहे. त्यांनी या लढाईत भाग घेतला. 1958 पर्यंत ते सेवेत होते. करेज इज अ ग्रेट विल, डिटर्मिनेशन टू अचीव ग्रेट गोल, हे त्यांच्या बाबतीत अगदी खरं ठरलं.
1: ए सांग ना लवकर, अशा गोष्टी अपवादानेच ऐकायला मिळतात. मनाची मरगळ घालवणाऱ्या, नवा उत्साह आणि जोम वाढवणाऱ्या.
0: सांगते, ऐक. अरे यांच्या प्रयत्नांमुळे राजौरी आपण परत ताब्यात घेतलं. घुसखोरांना मागे लोटत जाण्याचा आपला वेग पाहून शत्रू चक्रावला. त्याने सैनिकांच्या वाटेवर सुरुंग पेरून ठेवले. गोळ्यांचा वर्षाव सुरू होताच सुरुंगावरून माणसं आणि रणगाडे पुढे जाणं शक्यच नव्हतं. सुरुंग निकामी करण्याचं काम लेफ्टनंट राणे यांनी स्वीकारलं. ते एका रणगाड्याच्या खाली गेले. जमिनीवरून सरपटत ते पुढे सरकत होते. हातानं सुरुंग निकामी करण्याचं काम सुरू होतच समोरून येणाऱ्या गोळ्या काही वेळा अगदी जवळून जात होत्या. या कशानेही विचलित न होता ते आपलं काम करतच होते. रस्ता साफ झाला. आता दुसरंच संकट समोर ठाकले. रस्त्यावरच एक मोठी दरड शत्रूने लोटून ठेवली होती. ती बाजूला सरकवल्याशिवाय भारतीय सेनेला पुढे घुसता येणार नव्हतं. रणगाडात इथपर्यंत नेण्यासारखा नव्हता. आपल्या पोटावर पाठीवर स्फोटक बांधून लेफ्टनंट राणे दर्डीपर्यंत पोहोचले. त्यांनी 30 स्फोटकं तिथं पेरली. सुरक्षित अंतरावर येऊन ती पेटवून दिली. मोठा आवाज झाला. क्षणार्धात दर्डीच्या ठिकऱ्या उडाल्या आणि सेनेचा मार्ग मोकळा झाला.
1: वा ग्रेट, प्रॉमिस प्रॉमिस नेक्स्ट टाइम मी वाचून येईन. पण मला एक सांग, मुलगी असून तुला हे सारं कसं माहित?
0: ए हॅलो, व्हॉट डू यू मीन बाय मुलगी असून? हा अरे मी पण तुझ्यासारखीच अभिमन्यूचा वारसा सांगते. महालक्ष्मी, कालीमाता, रणचंडिकेच्या आम्ही लेकी, अहिल्या देवी, वीरमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अयोध्येची बेगम या साऱ्या आमच्या आदर्श. आणि आजकाल आर्म फोर्सेसमध्ये सुद्धा मुलींना प्रवेश आहे म्हणलं.
1: हो ते माहितीये ग, पण तुम्ही मुंबईच्या फॅशनेबल मुली म्हणजे कचकड्याच्या भावल्या.
0: अजिंक्य आता मात्र फारच झालं. आधी शब्द मागे घे आणि सॉरी म्हण. ऐक, मुंबई आणि परिसरातून 1 डझनापेक्षा जास्त मुलींनी सैन्यात प्रवेश घेतलाय. एवढंच काय, ठाण्याच्या मीनल कुलकर्णी यांच्या दोन्ही मुली सैन्यात आहेत.
1: हे आता तू उगाच थापा मारू नको सर.
0: थापा? विश्वास नसेल ना तर गौरी आणि कांचनच्या आईशीच बोल ना. आणि हे बघ, मी पण वाट बघतीये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याची. मग मला सुद्धा सैन्य दलात जायचंय, आर्मी लाईफ एन्जॉय करायचंय. आणखी एक ऐक, आम्ही मुली असतो अधिक संवेदनशील. काही उदाहरणं सांगते म्हणजे तुझी खात्री पटेल. क्षमा भालेरा, SSC ला 91% मार्क मिळवणारी, मेडिकलचा प्रवेश हातात पण पॅरामिलिटरी फोर्सेस तिने जॉईन केलं. डॉक्टर आश्लेषा तावडे, आईबाबांची एकुलती एक मुलगी, पुण्याच्या आर्मी मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाली. सध्या ती जम्मू काश्मीर विभागात फॉरवर्ड पोस्टवर आहे. थोडक्यात असं म्हणता येईल, आमच्या भारतीय नारी जशा त्या धारदार तलवारी. चल आपण मीनल कुलकर्णींशी बोलूया.
1: ओके.
2: मी तो मीनल सुभाष कुलकर्णी. माझ्या मुली कॅप्टन गौरी सुभाष कुलकर्णी आणि कॅप्टन कांचन सुभाष कुलकर्णी यांची मी आई.
0: तुमच्या दोन्ही मुली आर्मी मध्ये आहेत, तुम्हाला नक्कीच खूप अभिमान वाटत

0: असेल. यू आर अ प्राऊड मदर. पण आम्हाला सांगा की गौरी आणि कांचन या लहानपणापासूनच अशा होत्या का? तुम्ही त्यांना कसं वाढवलं?
1: त्या लहानपणापासून म्हणजे मुली असल्या तरी त्यांच्या बाबतीत आम्ही मुलांसारखंच त्यांना वाढवलं. कसलाही भेदभाव न करता एक सुजाण नागरिक बनवणं आणि सुसंस्कृत माणूस बनवणं या दृष्टीने त्यांचं एक प्रोजेक्ट समजून आम्ही त्यांचं पालन पोषण केलं. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास होता, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. त्याप्रमाणे त्या आता नंतर मोठ्या झाल्यावरती 4-5 खेळांच्या नॅशनल प्लेयर आहेत त्या. त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती 30-35 मेडल्स आहेत. नंतर कराटेमध्ये पण त्या A+ ग्रेडमध्ये ब्लॅक बेल्ट झालेला आहे त्यांचा. स्कुबा डायव्हिंगमध्ये पण राज्यस्तरावरती एक पहिली आणि एक दुसरी सिलेक्ट झालेली आहे. नंतर 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनामध्ये पण दिल्ली ते होणाऱ्या संचलनामध्ये गौरीची गार्ड ऑफ ऑनरसाठी निवड झालेली होती.
2: काकू, गौरी आणि कांचन यांनाही प्रेरणा कशी मिळाली, म्हणजे आर्मीत जायची, म्हणजे देशसेवेची भावना कशी निर्माण झाली त्यांच्यामध्ये?
1: त्यांच्या बघण्यात एक टेलिफिल्म आली, एअरफोर्सवरची टेलिफिल्म आली आणि ती बघून त्यांना असं वाटलं की हे आपणही करू शकू, आपल्यालाही हे म्हणजे आपल्याला हे जमू शकेल असं वाटलं. आणि आर्मीचं एक घोषवाक्य आहे त्यांचं, डू यू हॅव इट इन यू, असं त्यांचं एक आर्मीचं चॅलेंज असतं. ते स्वीकारायला त्या तयार झाल्या आणि त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने हे निवडलं की येस आय हॅव इट इन मी, अशा प्रकारे त्यांच्या आर्मीमध्ये जायला त्या तयार झाल्या. गौरी B.Com झालेली आहे आणि कांचन B.Sc. फिजिक्सच्या एंट्रीमधून ती पूर्ण भारतातून 7 मेरिट लिस्टमध्ये सिलेक्ट झाली आणि गौरी ओपन कॅटेगरीतून 15 मेरिट लिस्टमध्ये सिलेक्ट झाली. शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये त्यांची एक पीस पोस्टिंग आणि एक फील्ड पोस्टिंग असते. त्याच्यामध्ये कांचननी सुरुवातीलाच तिला विचारलं होतं की तर लेह लडाखला आम्हाला हवे आहेत ऑफिसर, तर तिने तुम्ही कोणी यायला तयार आहेत का असं विचारल्यावर तिने लेह लडाखला मी जायला तयार आहे म्हणून सांगून स्वतःहून तिने लेह लडाखची हे स्वीकारली होती चॅलेंज. आणि लेह लडाखपासून पण 32 किलोमीटर उंचावरती एक कारू म्हणून मिलिटरी स्टेशन आहे, तिथे तिची पोस्टिंग होती. आता सध्या ती जालंधरला आहे. आणि गौरीची पहिली पीस पोस्टिंग आली अहमदाबादला होती ती पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर तिची फील्ड पोस्टिंगमध्ये ती नागालँडला बॉर्डरवरती होती.
0: शॉर्ट सर्व्हिस कमिशन नंतर आता त्या दोघी काय करणार आहेत?
1: गौरीचं 5 वर्ष शॉर्ट सर्व्हिस कमिशन झालं, बाहेर पडली ती आर्मीमधून दुसरं करिअर करण्यासाठी, कारण मुलींना तोपर्यंत परमनंट कमिशन वगैरे देत नाहीत आणि मग अर्धवट वयात बाहेर पडण्याच्या आता मग दुसरं करिअर करावं. 5 वर्षाचं देशसेवेचं व्रत जे होतं ते पूर्ण केलं तिने आणि आता ती IAS परीक्षेसाठी तयारी करते आहे. आणि कांचन मात्र अजून 5 वर्ष कंटिन्यू करणार आहे, त्याच्यानंतर मग ती ठरवणार आहे काय करायचं ते. पण तिला वकिलीच्या ह्याच्यातलं जरा करण्याची इच्छा आहे.
2: काकू, मुली आहेत म्हणून काही दडपण नव्हतं का तुम्हाला?
1: मुलींचा विचार त्यांनी आधीच हे केलं होतं की काय करायचंय, लाईफ प्लॅनिंग बद्दल सुद्धा एक साधारण रूपरेषा तयारच होती. त्यांनी 5 वर्ष तरी कमीत कमी शॉर्ट सर्व्हिस मध्ये आपण द्यायची हे नक्की केलेलंच होतं आणि त्याच्यानंतर लग्नाचं तर आहेच, लग्न तर करणारच आहोत, पण आयुष्यातलं थोडे दिवस तरी आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येकाने जाऊन तिथे गन घेऊन लढायलाच पाहिजे असं नाही, पण जे ज्यांच्यामध्ये जे काही स्पार्क आहे किंवा आर्मीत निवड होण्यासारखं आहे त्यांनी तरी निदान जावंच या हिशोबाने त्यांनी 5 वर्ष करण्याचं ठरवतं. आणि आमचं त्याच्यासाठी आमचा काही नकार नव्हताच, तुम्हाला जे करायचं ते करा. पण आता त्याच्यानंतर सुद्धा हे असामान्य क्षेत्र निवडल्यानंतर ह्या असामान्यत्वाची जाण असणारे पण लोक असतातच, त्यामुळे त्यांच्या लग्नाला काही प्रॉब्लेम येईल असं आम्हाला वाटलं नाहीच. आणि तसंच मोठीचं लग्न पण ज्या म्हणजे जो जावई आहे आमचा तो सुद्धा मिलिटरीमध्येच मेजर आहे आता, त्यामुळे त्या गुणांची पारख करणारे जे लोक आहेत ते त्यांना निवडतीलच किंवा बघतीलच.
0: मिलिटरीमध्ये गेल्यामुळे मुलींच्या व्यक्तिमत्वात नेमका कसा काय बदल घडला?
1: धैर्य वगैरे हे तर त्यांना होतं त्यांच्या अंगात, पण मिलिटरीमध्ये गेल्यामुळे अधिकच त्याला म्हणजे पैलू पडले असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे त्यांच्या चिकाटी जिद्द ह्या गोष्टींना प्रूव्ह करायला चान्स मिळाला, त्या तिथे सिद्ध करू शकल्या की आपण काहीतरी करू शकतो. आणि त्याच्यामुळे मिलिटरीच्या ट्रेनिंगमध्ये पण असं असतं ना की तुम्ही काहीही करून दाखवा, कुठलेही प्रॉब्लेम येऊ शकतात आणि तुम्ही त्याच्यातून तरुण कसं जावं हे मिलिटरी शिकवतेच मुलांना. त्याप्रमाणे मुलींनी पण कितीतरी प्रश्न आतात आणि त्या त्या प्रश्नात त्यांनी इतक्या खणखरपणाने तोंड दिलेलं आहे की आता एरवी कधी कुठलेही आपले सामान्य प्रश्न जे सिव्हिलियन लोकांनाही आपल्याला पडतात ते प्रश्न कधी पडले तर त्या आम्हाला नेहमीच विचारत येतात की हे काहीच नाही, याच्यापेक्षा पुष्कळ आयुष्यात पुष्कळ प्रश्न असू शकतात, हे काहीच नाही त्या मनाने असं नेहमी प्रत्येक गोष्टीकडे. हा प्रत्येकाला उपाय आहे आणि आपण त्याच्यातून बाहेर पडूच हा आत्मविश्वास त्यांचा अधिकच प्रगल्भ व्यक्तिमत्वाचं पैलू दाखवतो. आणि त्याच्यामुळे त्यांचा जो स्पार्क

0: वेगळा झाला आहे, त्या स्पार्कमुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. प्रत्येक गोष्टीत शिस्त ही असायला पाहिजे. शिस्तीचे फायदे हे आहेतच हे त्यांना जाणवायला असतं आणि ते स्वतःबरोबर सगळ्यांनाच पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यापासून कॉलेजमधून पण वगैरे त्यांनी स्वतःच फक्त तयार होऊन स्वतःच यश मिळवलं असं न करता त्यांनी अजून अनेकांना मदत करून त्यांनाही पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून ते नेहमी आम्ही पण नेहमी म्हणतो आणि त्यांचं पण नेहमी हेच असतं की आपल्याला आपला उपयोग समाजाला देशाला व्हावा, आपल्या हातून सत्कृत्य व्हावं यासाठीच आपल्याला मानव जन्म मिळालेला असतो. आणि या बाबतीत तर मुलींची कार्यक्षमता जिद्द तर अधिक असते असं सिद्ध झालेलं आहे आतापर्यंत. तर देशाला अधिक कार्यक्षम अधिकारी मिळून देशाची प्रगती अधिक व्हावी म्हणून मुलींनी जबरदस्त आत्मविश्वासाने जरूर सैन्य दलात जावं असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतं.
1: तुम्ही आमच्याशी बोलला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद काकू.
1: काय मग अजिंक्य, काय म्हणणं आहे आता?
2: आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी, मी खरंच चुकलो, सॉरी.
1: बेटर म्हणूनच म्हणावं असं वाटतं. आव्हान द्यावया आम्हा कुणाची छाती, दश दिशा त अमुच्या सामर्थ्याची ख्याती. सुकोमल आणि कठीण वज्र ही आम्ही, खल संहारास्तव होऊ रुद्र ही आम्ही. खड्गा परिकण खर इथे तृणांची पाती, आव्हान द्यावया आम्हा कुणाची छाती, आव्हान द्यावया आम्हा कुणाची छाती. आत्ताच आपण ऐकत होतात वारस हो अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग पहिला. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन आशय तुलालवार, स्पृहा जोशी, निर्मिती सहाय्य उमेश बगाडे, सादरकर्त्या नेहा खरे.

0: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 12:30 होत आहेत. सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया अशी ही बनवावनवी या चित्रपटातलं शैलेंद्र सिंग, सुदेश भोसले, सुरेश वाडकर, सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत दिलंय अरुण पौडवाल यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबोडकर यांचं गीत. संगीत दिलंय अनिल अरुण यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया शांता शेळके यांचं गीत. सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात चित्रपट आहे हेच माझं माहेर. याला संगीत दिलंय अशोक पत्की यांनी.

0: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार।

श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया असला नवरा नको ग भैया चित्रपटातला अनुराधा पौडवाल आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत दिलंय राम कदम यांनी.

हो या बरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच संपतोय. मध्यरात्रीचा 1 वाजतोय. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात श्रुती गोखले यांनी गायलेला राग चंद्रकंस. यांना तबला साथ दिली आहे प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली आहे अनंत केमकर यांनी. तर ऐकूया श्रुती गोखले यांनी गायलेला राग चंद्रकंस.

0: श्रोते हो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रुती गोखले यांनी गायलेला राग चंद्रकंस ऐकलात. यांना तबला साथ दिली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अनंत केमकर यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
3: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
4: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
3: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: ಲಾವಣ್ಯ ರಂಗ.
1: श्रोते हो नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो, दादा कोंडके यांच्या चित्रपटातील ढंगदार लावण्यांवर आधारित विशेष कार्यक्रमाचा आज पाचवा भाग आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, दादा कोंडके कसे घडले, त्यांचं बालपण कसं होतं याबद्दलच्या त्यांच्या काही आठवणी सध्या आपण जाणून घेत आहोत. आज या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत. दादा कोंडके हे राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकामध्ये काम करत होते आणि हे काम करत असताना त्यांच्यातला कलावंत देखील त्यांनी हळूहळू वाढवला. साधारणपणे 1945 ते 1947 ही दोन वर्ष दादा कोंडके यांनी कलापथकातून सगळ्या महाराष्ट्रभर त्यांनी संचार केला. पुढं सामाजिक पक्षाच्या सांस्कृतिक पथकामध्ये देखील दादा सामील झाले. त्यानंतर गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी उडी घेतली. लोकशाहीर अमर शेख यांच्या हातात हात घालून लोकजागराचं कार्य देखील दादा कोंडके यांनी केलंय. अमर शेख यांच्या आग ओकणाऱ्या पण सरळ सुबोध काव्यरचनेचे दादा कोंडके हे भोगते होते. अमर शेख यांचा जो भरदार आणि पल्लेदार आवाज होता तो दादांना फार आवडायचा. अमर शेख यांची सोपी शब्दरचना सर्वसामान्य माणसाच्या काळजाला चटकन भिडते याचं आकलन दादा कोंडके यांना अमर शेख यांच्या काव्यरचनेवरून आलं. दादा कोंडके यांच्याबद्दल अधिक आपण बोलणार आहोतच, त्यापूर्वी हे धमाल असं गाणं.

दादा गुंडके पुढं जनता कलापथकामध्ये सामील झाले आणि मग खणखणपूरचा राजा आणि बिनबियाचं झाड यासारखी काही लोकनाट्य त्यांनी बसवली. त्यातलंच एक कुणाचा मेळ कुणात नाही हे देखील लोकनाट्य होतं. खुल्या मैदानातल्या त्यांच्या या कार्यक्रमांना हजारो लोक जमू लागले, मनसोक्त आनंद लुटू लागले, भरभरून प्रतिसाद देखील देऊ लागले आणि त्यामुळेच दादा कोंडके यांचा आत्मविश्वास दुणावला. आपलंही एक स्वतंत्र कलापथक असावं असं दादा कोंडकेंना वाटू लागलं आणि मग त्यातून त्यांनी शाहीर दादा कोंडके आणि पार्टी याची स्थापना लगेच करून टाकली. त्यामुळं काय झालं की दादा कोंडके यांचा जीवन प्रवाहच बदलला. दादा कोंडके यांचा बोट लावीन तिथं गुदगुल्या हा चित्रपट 1978 साली प्रदर्शित झाला. अर्थात सदिच्छा चित्र या बॅनरखालीच हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शन दादा कोंडके यांचंच होतं. या चित्रपटामध्ये दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्यासोबत रत्नमाला, वसंत शिंदे, मोहन कोठीवान, पद्मा चव्हाण, पुष्पा भोसले, मुकुंद गोखले अशा अनेकांच्या भूमिका होत्या. गुलाब मोकाशी देखील होते, मधुकर नाईक होते, अशोक कुलकर्णी होते. या चित्रपटातली सगळीच गाणी गाजली होती. अशाचपैकी हे गाजलेलं गाणं आपणही ऐकूया.

एखादा गरीब कामगार दिवसभर राबतो, श्रमतो, घाम गाळतो, पण तरीही सुखानं तो झोपू शकत नाही, कारण रात्रभर उद्याची विवंचना असते. त्यामुळे तो कमी हसतो. आणि म्हणूनच सर्वसामान्य माणसाला हसवण्यासाठी दादा कोंडकेंनी

शाहिरी बाजू ठेवली आणि सोंगाड्याचा वेश परिधान केला. वसंत सबनीस यांचं छपरी पलंग हे लोकनाट्य त्यांनी निवडलं. त्यामध्ये दादा कोंडकेंना हवी तसे संवाद त्यांनी लिहून घेतले आणि मग त्याचंच विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य त्यांनी लोकांपुढे सादर केलं. चला, बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातलं आणखीन एक गाणं आता आपण ऐकूया.

सध्या आपण ज्या बोट लाबीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातली गाणी ऐकत आहोत, त्या चित्रपटाचं कथानक थोडंसं वेगळंच होतं. म्हणजे रहस्य कथा वाचनाचं वेड असलेला छोटू अर्थात दादा कोंडके देना बँकेमध्ये शिपायाची नोकरी करत असतो, त्याचं आणि मैना रुकडीनीकरणीचं सूत जमतं. गुप्त पोलीस खातं या दोघांच्याच मदतीनं बँकेवर पडलेल्या दरोड्याचा शोध लावतं. अर्थातच इनामदाराची माणसं हे दरोड्याचे उद्योग करत असतात हे शेवटी सिद्ध होतं. अशी छोटीशी कथा या चित्रपटाची आहे, पण भरपूर माल मसाला भरलेला आहे आणि अनेक कलावंत असल्यामुळं चित्रपट खूपच विनोदी झालेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातली सगळी गाणी देखील गाजली होती. आणखीन एक गाजलेलं गाणं खास आपल्यासाठी.

0: की माझ्या लाडक्या जीवा फिरतीचा ठेवा रानात आणलाय रान
1: मेवा
0: आधी मला एक चानस हवा देतो रान मेवा पर मला एक चानस हवा देतो रान मेवा अग मला एक चानस हवा।

0: थोड़ा सचा नस हवा
1: पूरे नाम देवा
0: मला ही वड़ा चसा नस हवा
1: देते नाम देवा
0: आता सगळा चचा नस हवा
1: या हो नाम देवा
0: आता सगळा चचा नस
2: दादा कुणके यांची कलापथकामध्ये बाबूराव गोड यांची ओळख झालेलीच होती. त्यांच्यामुळेच मुंबई कामगार ग्राहक सहकारी मंडळामध्ये दादा नोकरीला लागले. म्हणजे अगदी हमाली करण्यापासून ते कॅशियरपर्यंत जी कामं पडतील ती सगळी कामं दादा करत होते. तिथं जवळपास 8 वर्ष दादा कोणकेंनी नोकरी केली. त्यांचं त्यावेळचं वेतन ऐकून आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, केवळ 75 रुपये मानधन त्यांना त्यावेळेला मिळत होतं. अर्थात 2 वेळचं जेवण भागेल एवढी कमाई होत होती. म्हणूनच नोकरी करत करतच त्यांनी हसवण्याचा धंदा देखील सुरू केला होता. म्हणजेच ते लोकनाट्य करत होते, विच्छा माझी पुरी करा. दैनंदिन जीवनसंग्रामाच्या विवंचनेखाली भरडल्या गेलेल्या सामान्य कामगाराला 2 घटका हसवलं पाहिजे याचं भान त्यांनी ठेवलं होतं आणि म्हणूनच या नाटकामध्ये ते सोंगाड्या बनले होते. आणि विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यामुळं ते मध्यमवर्गीय लोकांपर्यंत पोहोचले. आणि मग हळूहळू त्यांना कळून चुकलं की नुसता कामगारच नाही तर आज प्रत्येक जण वेगवेगळ्या तणावाखाली वावरतोय. त्याला निखळ करमणुकीची गरज आहे, 4 घटका खळखळून हसण्याची गरज आहे. खरं तर विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यामुळं त्यांची ही इच्छा पूर्ण होत होती आणि त्यामुळेच विच्छाचे प्रयोगही रंगतच गेले. फक्त महाराष्ट्रातच याचे प्रयोग झाले नाही तर संपूर्ण भारतामध्ये त्यांनी विच्छा माझी पुरी कराचे असंख्य प्रयोग केले. अर्थात प्रेक्षकांनी देखील त्यांच्या या लोकनाट्यावर आणि लोकनाट्याच्या कलावंतांवर, त्याचप्रमाणे दादा कोणकेंवरती अपार असं प्रेम केलं आणि त्यामुळेच दादांची आर्थिक विवंचना देखील थोडीफार कमी झाली. त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यापूर्वी बूट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकूया.

0: शंभराची नोट माझ्या हातामध्ये देना पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे।
1: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला। आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय। नमस्कार।
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
3: शोधे हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला। सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय। या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया। समाज माध्यमाचा विवेकी वापर।
4: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा। आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता।
3: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर।
5: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही।
2: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका।
6: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते।
2: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 2 वाजतायत. सादर करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कवी वाल्मिक वाघमारे यांच्या काही कविता आणि त्यांच्याशी त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी साधलेला संवाद. श्रोते हो, कवी हा संवेदनशील मनाचा आरसा असतो. त्याच्या शब्दांमधून भावना व्यक्त होत असतात. कविता ही केवळ शब्दांची रचना नसते, तर ती मनाचा ठाव घेणारी अनुभूती असते. अशा अनुभूतींना कवी शब्दात

0: उमफून आकर्षक रीतीनं मांडणी करत समाज, निसर्ग आणि माणुसकीचं दर्शन घडवत असतात. अशाच एका आदरणीय कवीसोबत आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या साहित्य प्रवासाची ओळख करून घेता घेता त्यांच्या काही कविता ऐकणार आहोत. ते कवी आहेत वाल्मिक वाघमारे. वाल्मिक वाघमारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कविता अनेक मराठी नियतकालिकांमधून प्रकाशित झाल्या आहेत. साहित्य अकादमी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य परिषद अशा अनेक ठिकाणी त्यांनी निमंत्रित कवी म्हणून काव्यवाचन केलेलं आहे. त्यांचा गाभ्यातील हल्लकल्लोळ हा कविता संग्रह अलीकडेच प्रकाशित झालेला आहे. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी जाणून घेऊया. सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आपली काव्यलेखनाची सुरुवात कशी झाली, प्रेरणा काय होती?
1: खरं तर जशी एखाद्या कवीला कविता लेखनाची पार्श्वभूमी असते तर तसं पार्श्वभूमी नसणाऱ्या अभावग्रस्त अशा जगातून मी येतो, ज्याला आपण असं म्हणूयात की गावखेड्याचं आणि कृषी परंपरेचं जग आहे. तिथे तसं साहित्यिक वातावरण नव्हतं, पण आपण खेड्यातलं जे जगणं जगतो ते समृद्ध प्रकारचं आणि विविध अनुभव संपन्न प्रकारचं होतं. खरं तर असं शालेय अभ्यासक्रमाशिवाय मी जास्त काही वाचलेलं नव्हतं तेव्हा. पण जेव्हा विशिष्ट अशा एका वयाच्या टप्प्यावर काही गुरु भेटले आणि त्यांनी वाचनाची आवड लावली आणि त्यानंतर काही आयुष्यात अनाकलनीय न समजणारे प्रसंग, दुःख वगैरे आलं जे की ज्याचं काही आपल्याला आकलन करता येणार नाही, अशा दुःखद प्रसंगामुळे मी खरं तर मला चाचपायला लागलो, मला बघायला लागलो, माझी आत्मटीका करायला लागलो किंवा भोवतालाकडे पाहायला लागलो. ह्या सगळ्या डोळस दृष्टीतून मी कविता लिहायला लागलो. माझ्या कविता लेखनाच्या प्रेरणा यांचा जर शोध घेतला तर मला असं जाणवतं की दुःख हे माझ्या कविता निर्मितीचं कारण आहे. दुःखासोबतच दुःखाची विरुद्ध बाजूवर असणारी करुणा जी असते, करुणा एक माझ्या कवितेची प्रेरणा आहे. आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं की आजूबाजूच्या समाजातील जी विषम परिस्थिती असते, जे की विषम जग असतं, त्या जगाला प्रतिकार करणं, त्याला आपल्या कवितेतून मांडणं ही एक माझी प्रेरणा आहे. आणि त्यासोबतच असंही म्हणता येईल की दुःख, करुणा, विषमता आणि काही व्यक्ती असतात की जे तुम्हाला आधार देतात, जे तुम्हाला सावरतात, अशी काही व्यक्तीही माझ्या कविता लेखनाची प्रेरणा ठरलेली आहेत. जसे की आपले आईवडील म्हणता येईल, किंवा त्याच्या पलीकडं असं म्हणता येईल की काही लेखक कवी जे की जसं एक मोठं नाव आहे गजानन माधव मुक्तिबोध, यांना जर मी वाचलं नसतं तर कदाचित आज मी जो ज्या पद्धतीनं सुव्यवस्थित चांगला विचार करतोय तसा चांगला विचार मला करता आला नसता. गजानन माधव मुक्तिबोधांना वाचल्यामुळे मी खऱ्या अर्थानं समाज जीवनाकडे तटस्थपणे पाहायला लागलो आणि मला विषम जी काही जग आहे ते जग दिसायला लागलं. आणि ह्या विषम जगातून मला इथल्या म्हणजे शोषितांच्या जगाकडे मी करुणेनं पाहायला लागलो. आणि कोणताही कवी जेव्हा कविता लिहित असतो तेव्हा तो हवेत लिहित नाही किंवा तो गोल गोल कविता लिहित नसतो, तर त्याची एक विशिष्ट भूमिका असते. तर ही जी भूमिका जी आहे तर ती मला गजानन माधव मुक्तिबोधांनी दिली, त्यामुळे मी माझ्या कवितेची भव्य मोठी प्रेरणा मानतो.
0: म्हणजे परिस्थिती ही तुमची प्रेरणा बनली. तुमची पहिली कविता तुम्ही कधी लिहिलीत?
1: पहिली कविता जवळपास 2014 आसपास मी लिहिलेली. मी इथे विद्यापीठामध्ये PhD करत होतो त्यावेळेस मी ती पहिली कविता लिहिलेली आहे.
0: ती कविता आपल्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल.
1: हो, कवितेचं शीर्षक आहे विनाश वेळा. अव्याहत दडून आहेस मनात, सुरक्षित आहेत तुझी काळी भुयार, ढासळता ढासळत नाहीत माझ्यातल्या वेदनेचे आदिम बुरुज. एकदा भडकला वनवा अंजळतच राहिले दिवस, वेळोवेळी भाकली करुणा, वेड्यासारखी इथे तिथे शोधली ओल, मानसोपचाराच्या झाडल्या फेऱ्या, हुरहुरत भयंकर वैरान रात्री जागल्या हिंस्र चिंतेसह. मित्रांनी नाही फेकलं ओवाळून, करीत राहिले सहन समजून अवकाळी आपत्ती, काही नितळ काही निशब्द रडले अकांत अनशून्यता पाहून. एक होता ज्याने माझ्या राक्षसी हातबलतेला जिंकू दिला नाही कायम, देत राहिला शिव्या हडामासातल्या निरर्थकतेला, वारंवार उद्ध्वस्त करत सुटला माझ्या विनाश वेळा. वेदनेची अदृश्य धार वाहत राहिली आतच, बाल्य आभासी थैतयाट आपसुकच गळून फुटली बोधी वृक्षाची फांदी. एकाकार आत्मा अपाट आनंदाने जगून घेईल आता आपल्या वाटेची निसरडी भुई. ही माझी पहिली कविता होती मी लिहिलेली.
0: कविता लिहिताना भावना व्यक्त होत असतात, काय सांगाल?
1: हो,

0: कविताचा जो गाभा आहे तो भावनाच असतो, आणि ह्या ज्या भावना ज्या असतात त्या एका एकी जन्मत नाहीत. तर माणूस ज्या समाज जीवनामध्ये जगत असतो त्या समाज जीवनाच्या प्रतिक्रियेतून त्या भावना निर्माण होत असतात, आणि मग जो कवी ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो त्या समाजातून ज्या पद्धतीचे प्रश्न, त्या प्रश्नातून त्या भावना निर्माण होतात आणि त्या भावनेतून त्याचं काव्य फुलतं.
1: कशा प्रकारच्या कविता लिहायला तुम्हाला जास्त आवडतात?
0: खरं तर आवडीपेक्षा आपल्या वाट्याला जे जग आलं, जे अनुभव आले, ते अनुभव प्रामाणिकपणे मांडणं हे कवीचं काम असतं. म्हणजे थोडक्यात कवी त्याला जे जाणवतं अनुभव, तो अनुभव तो लिहित असतो. तर माझ्या वाट्याला जे अनुभव आले त्याला असं म्हणता येईल की जास्त प्रमाणात दुःख आलं, वेदना आली, आणि एक प्रकारची ह्या दुःखामुळे वेदनामुळे एक प्रकारची एक प्रकारची भीतीची मनोवस्था माझ्या आत निर्माण झाली, आणि त्यामुळे माझ्या कवितेमध्ये मुख्यत्वे तुम्हाला असं दिसेल की तिचं मध्यवर्ती आशय सूत्र किंवा गाभा हा दुःखाचा, वेदनेचा आणि मानसिक कोलाहलाचा दिसेल. तर माझ्या कवितेमध्ये मानसिक कोलाहल आहे, माझ्या कवितेमध्ये भोवतालातली जी विषम परिस्थिती आहे त्या विषम परिस्थितीतल्या ताणेबाणेंचा काही एक चित्रण माझ्या कवितेमध्ये येतं. पण जास्तीत जास्त असं म्हणता येईल की एक भीतीचा, कोलाहलाचं, दुःखाचं चित्रण माझ्या कवितेमधून येतं. त्याच भीतीचं, दुःखाचं, निराशाचं चित्रण करणारी एक कविता आहे, छोटी आहे. तिचं शीर्षक आहे माणसं. काही माणसं असतात त्यांची गणितं विस्कटलेली असतात, त्यांना जमत नाही सगळा गुंतागुंत सोडवायला. ती जगाच्या लखलखाटाला घाबरतात, अपमानित व्हायला नको म्हणून टाळतात असंख्य गोष्टी. ती मनातल्या मनात अपमानातून मिळणाऱ्या धक्क्याची तीव्रता मोजतात. विचारा म्हणून मिळणाऱ्या सहानुभूतींनी त्यांना तापही येऊ शकतो. ती बाहेर उमटू देत नाहीत काही, पण त्यांच्या आत घोंगावत अडकलेली असते अस्वस्थतेची मासी.
1: तुमचा गाभ्यातील हल्लकल्लोळ हा एक कविता संग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे, तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला.
0: हा संग्रह आता एप्रिल 2026 मध्ये प्रकाशित झालेला आहे. हा माझा पहिलाच काव्यसंग्रह आहे. याला जे शीर्षक दिलेलं आहे गाभ्यातला हलकल्लोळ, हे त्याच्या एकूण कवितेचं प्रतिनिधित्व करणारं शीर्षक आहे, ज्याला आपण असं म्हणतो की गाभ्यातली अस्वस्थता, हलाहल एखाद्या माणसाच्या केंद्रवरती असतो, त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कविता याच्यामध्ये आहेत. या कविता संग्रहामध्ये एकूण चार विभाग पाडलेले आहेत. तर जो पहिला विभाग आहे तो गाभ्यातला हलकल्लोळ अशा नावाचा आहे. दुसरा जो विभाग आहे तो विस्कुटू देणार नाही नाळ, ज्याच्यामध्ये गावगाडा, शेती, कृषी अशा कविता आलेल्या आहेत. तिसरा विभाग आहे निळसर करुणेचं प्रतिबिंब. या विभागामध्ये ज्याला म्हणून ज्यांनी मला प्रेरणा दिली किंवा ज्यांनी मला आधार दिला अशा व्यक्तीविषयी, निसर्गाविषयी, प्रसंगाविषयी लिहिलेल्या कविता आहेत. आणि शेवटचा विभाग आहे, त्या विभागाचं शीर्षक चांदण्या उतरल्यात माझ्यात असं आहे. तर याच्यामध्ये ज्याला आध्यात्मिक जी जाणीव, पण ती भौतिकतेला धरून चाललेली अशा जाणीवेच्या पसायदान मागणाऱ्या, निर्विकार, ज्याला विकारमुक्त होणाऱ्या अशा ज्या कविता आहेत अशा ह्या विभागामध्ये आहेत.
1: या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर विविध प्रकारचे डोळे दाखवले आहेत, तुम्ही काय सांगाल?
0: ह्या कविता संग्रहाचं जे मुखपृष्ठ आहे ते मुखपृष्ठ दिनकर मनोहर या चित्रकारांनी, कवींनी बनवलेलं आहे. जो काव्य संग्रहाचं शीर्षक आहे गाभ्यातला हलकल्लोळ, या हलकल्लोळाचं प्रतिनिधित्व करणारं हे चित्र आहे. याच्यात जे डोळे आलेले आहेत ते ह्या डोळ्यातून वेगवेगळ्या भावना व्यक्त होताना आपल्याला दिसतात. काही डोळे आश्चर्याची भावना व्यक्त करतात, काही डोळे भीतीची भावना व्यक्त करतात, काही डोळ्याचं जे चित्र आहे ते उल्हासाचं म्हणूयात असं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे एकूणच जो शीर्षक आहे त्या शीर्षकाचं प्रतिनिधित्व करणारं हे मुखपृष्ठ आहे.
1: वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डोळे आणि त्याच्यावर तुम्ही त्या त्या भावना व्यक्त केलेली कविता तुमच्या पुस्तकामध्ये आहे, म्हणूनच तुम्ही मुखपृष्ठावर डोळे असे दाखवलेले आहेत. याच पुस्तकातली एखादी कविता ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: कवितेचं शीर्षक आहे भोवरा. भूतकाळ भूतकाळ होत नाही, रचत आणलेल्या वर्तमानाला फरफडत ओढत राहतो. चिंद्या चिंद्या होतात डोक्याच्या, डोकं राहत नाही. एक महायुद्ध खेळलं जातं आत, ते कुणी जिंकत हारत नाही. अघोषित युद्धभूमी खनखनत वाढवत राहते रक्तदाब. न थकता फिरत राहतो डोक्यातला दोरी हरपलेला भोवरा. आणि मी कुणाचा मुलगा राहत नाही, मी कुणाचा नवरा राहत नाही, मी कुणाचा मित्र राहत नाही. मी राहतो फक्त गोल गोल गोल फिरणारा भोवरा.
1: तुमचं वाचन भरपूर असेल. आत्ताच तुम्ही म्हणालात की वाचनाची सुरुवात तुम्ही थोडीशी उशिरा केली, तर कधीपासून केलीत आणि कसं आहे तुमचं?

0: वाचन आवडता कवी कोण आहे तुमचा?
1: मी 2010 आसपास माजलगाव इथे बीएला होतो. बीएला असताना तिथे आम्हाला एक सर होते कवळे सर म्हणून, मराठी शिकवायचे आम्हाला ते. तर ते इतकं अप्रतिम शिकवायचे की त्यांच्या शिकवण्यामुळे आणि त्यांच्या समर्पणामुळे मला वाचनाची आवड लागली. आणि मग त्यांनी त्यांच्या स्वतःची पुस्तकं असो ग्रंथालयातली पुस्तकं असो आम्हाला दिली, त्यामुळे मी वाचायला लागलो. आणि तिथून जी वाचनाची आवड निर्माण झाली तर ती निरंतर चालूच राहिली. तर ह्या वाचनामुळे झालं काय की जे आपल्याला आत्मभान येणं ज्याला म्हणूयात की मी कोण आहे, मला आयुष्यात काय करायचंय, माझ्या जगण्याचा अर्थ काय, मला माझ्या जगण्याला आकार कसा द्यायचा आहे, हे सगळ्या प्रश्नाविषयीचं चिंतन वाचनातून सुरू झालं. आणि मग मी वाचन करत असताना की मला काही जे प्रश्न होते ज्याला आपण म्हणूयात की जन्मा मरणाचे अशा पद्धतीचे, त्याच्यावर माझं चिंतन व्हायला लागलं. आणि या चिंतनातून मी काही गद्य लिहिलं ज्याला आपण म्हणू कथा म्हणूयात किंवा काही तुकडे म्हणूयात गद्याचे असे. पण मग नंतर असं लक्षात आलं की हे गद्य नाही तर हे कविता होऊ शकतं. आणि मग जे मला वेगवेगळ्या प्रकारचे जे अनुभव आले दुःखाचे निराशेचे त्याच्या कविता त्या झाल्या. आणि त्यानंतर मग मी काही मराठीतल्या हिंदीतल्या कवींचं वाचन केलं. त्यामध्ये जे तुम्ही विचारलं की मला माझे काही आवडीचे कवी, तर हिंदी कवी मला मुख्यत्वे करून जास्त आवडतात. त्यामध्ये विष्णू खरे नावाचे मोठे कवी आहेत, विष्णू खरे. त्यानंतर कुंवर नारायण, विनोद कुमार शुक्ल, गजानन माधव मुक्तिबोध, कुमार अंबुज, हे हिंदी कवी मला आवडतात. आणि ह्या हिंदी कवीसोबतच काही जे मराठी कवी आहेत, मराठी कवी पण मला आवडतात. त्यामध्ये तुकाराम हा सगळ्याच कवींना आवडणारा असतो. तुकारामासोबत दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, मनोहर ओक, भालचंद्र नेमाडे, नामदेव डसाळ, भुजंग मेसराम, अरुण काळे, ज्ञानदा देशपांडे, प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, चंद्रकांत पाटील, प्रकाश जाधव, रमेश इंगळे उतरातकर, प्रशित सिद्धभट्टी, साक्षी पवार, ह्या नवीन कवींच्या पण कविता मला आवडतात. म्हणजे माझ्या आवडीचं जे मुख्य जे क्षेत्र आहे ते काव्यच आहे.
0: कविता करताना तुम्ही आताच म्हणालात की तुम्ही अनेक कवींच्या कविता वाचलेल्या आहेत, तर कविता करताना अनुभव, शब्दसंग्रह या गोष्टींचा विचार केला जातो, तुमच्या कविता कशा निर्माण होतात?
1: खरं तर पहिल्यांदा कवीला विशिष्ट प्रकारचा जो अनुभव असतो, जो जगत असताना जो येतो, तो अनुभव त्याला आला आणि तो अनुभव त्याला लक्षणीय स्वरूपाचा जर वाटला तर तो त्या अनुभवावरती चिंतन मनन करायला सुरुवात करतो. आणि तो अनुभव त्यानं अत्यंत तीव्रपणे जर घेतलेला असेल तर त्याची कविता होऊ शकते. आणि जेव्हा असं जाणवतं की विशिष्ट अशा प्रसंगाची, विशिष्ट अशा अनुभवाची कविता होती, तर त्या कवितेविषयीचं चिंतन सुरुवात होतं. आणि मग आपली जी लढाई जी असते त्या अनुभवाला शब्दात मांडण्याची ती लढाई सुरू होते. आणि मग बऱ्याच वेळेस होतं असं की कवी झगडतो त्या अनुभव शब्दात मांडण्यासाठी. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की त्याला जे म्हणायचं असतं त्याच्यापेक्षा वेगळंच तो कधी निर्माण करतो, कधी कधी त्याला जे म्हणायचं आहे ते बरोबर निर्माण होतं. मग हे जो निर्मिती प्रक्रियेचा झगडा जो असतो तो जो असतो तर तो विशेषतः प्रतिमेच्या भाषेत, रूपकाच्या भाषेत आला पाहिजे तर तो कवितेकडे जातो. जर तो गद्यप्राय स्वरूपात आला तर त्याची कविता होणार नाही, कारण कविता ही अर्थाचे अनेक पापुद्रे असणारी कला आहे. तर ते अर्थाचे अनेक शक्यता कधी निर्माण होतात तेव्हा ती कविता माध्यम म्हणून साधनाकडून माध्यमाकडे येते. तर कविता जेव्हा साधन म्हणून नाही तर माध्यम म्हणून निर्माण होते तेव्हा चांगली कविता निर्माण होते.
0: या वळणावर तुमची एक कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
1: या संग्रहातली एक शेवटची कविता आहे, ज्याला एखादा व्यक्ती जेव्हा आयुष्याच्या शेवटाकडे येतो आणि तो सगळ्यांना माफ करतो किंवा त्याला असं वाटतं की आता सगळं विसरून जायला हवं, जे काही राग लोभ किंवा कुणाविषयीची घृणा असेल ते, तर अशा आशयाची कविता आहे. तिचं नाव आहे जास्त जास्त निथळ. विसरता यायला हवेत मनावरची वळ सहजासहजी, कोणताच वरखडा मुक्कामाला नसावा, इतकं सहज करता यायला हवं स्वतःला. स्वप्नात फक्त प्रेम हवं, सर्वत्र धावणारं वाऱ्यासारखं. विसरता यायला हवं सगळं दुःस्वप्न, आपण छळलं गेलो याचा राग मनातून विरून जायला हवा. विरून जायला हवं सगळं सगळं वाईट मागे खेचणारं. होता यायला हवं आरपार जास्त जास्त नितळ, होता यायला हवं आरपार जास्त जास्त नितळ.
0: निरनिराळ्या प्रकारच्या कविता तुम्ही लिहिता, तुम्ही बऱ्याच कवितांचं वाचन सुद्धा करता, काही लोकांच्या कविता सुद्धा तुम्ही

0: असता चांगली कविता कशी असू शकते याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल?
1: कवी जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. काही अनुभव ह्या त्याला तीव्रपणे एवढे भिडत नाहीत, पण जे अनुभव एखाद्या कवीला अत्यंत तीव्रपणे भिडतात आणि ते त्याच्या नेणिवेमध्ये घर करतात, तर तेव्हा जे काव्य जन्मतं ते काव्य मला वाटतं अत्यंत चांगलं आणि काहीतरी नवं भाषा असणारं, नवं अनुभव असणारं असतं. तर आपण जर असं बघितलं की चांगली कविता कशाला म्हणायचं, तर आपण असं पाहतो की मराठी कवितेच्या परंपरेमध्ये जे आत्तापर्यंतचे जे अनुभव आले नाहीत ते अनुभव मांडणं, ज्याला आपण असं म्हणू शकतो की खरं तरी वेगळं सृजन काहीतरी करणं, तर मग आपण मनोहर ओक नावाचा कवी आहे त्याचं जर काव्य वाचलं तर आपल्याला चांगली कवितेची व्याख्या त्या कवितेतून आपल्याला समजेल. तर मला चांगली कविता म्हणजे काय, तर एखादा अनुभव अत्यंत तीव्रपणे घेणे आणि त्या अनुभवाला नव्या भाषेमध्ये मांडणे, तेव्हा चांगली कविता होण्याचे जास्त शक्यता असतात.
0: तुम्ही अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या आहेत, तर या कवितांमधून आत्ताच तुम्ही म्हणालात की तुम्ही गावखेड्यातून राहत आलेल्या आहात, तुमचं जे लहानपण आहे ते गावात झालेलं आहे, तर तुमच्या गावाविषयी किंवा तुमच्या कुटुंबाविषयी अशी काहीतरी छान कविता लिहिलेली तुम्हाला आठवतीये का की ऐकायला आवडेल?
1: हो, एक अशी कविता आहे ती तुम्हाला मी ऐकवतो. कवितेचं शीर्षक आहे तुला वाटलं संपेल वनवास. तुला वाटलं आता संपेल वनवास, कातड्याला चिकटलेले कमी होतील कष्ट, उतार वयात खासील सुखाचा घास, हळूहळू हृदयात ताटकळत ठेवलेल्या भेटशील सगळ्या देवदेवांना, पण तुझ्या घरातलं ऊन पोळत गेलं तुझ्या स्वप्नावर आणि भाजत गेलीस पहिल्यापेक्षाही जास्त आगीत, या वाताहतीने पोखरलं तुला आतून बाहेरून, केलं आत आत गप्प, फिरवलं वन वन उदास, तरीही सुतकी अवकळेने ग्रासू दिलं नाहीस मन, पहाटे उठून झाडत राहिलीस रखरखीत अंगण, टाकत राहिलीस भक्तिभावाचा सडा, थापल्यास विठ्ठलाचा जप करीत भाकरी आणि चिवट भोळ्या भावाने दारात विठेवर उभ्या विठ्ठलाचं रूप आठवून होत गेलीस काळ्या मातीशी एकरूप.
0: वाल्मिक वाघमारे सर, तुम्ही आज इथे आलात, तुमच्या साहित्य प्रवासाविषयी आम्हाला माहिती दिलीत आणि तुमच्या काही कविता आमच्या श्रोत्यांना ऐकवल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
1: खूप खूप धन्यवाद.
0: श्रोते हो, कवी वाल्मिक वाघमारे यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यांच्या काही कविता आपण ऐकल्यात. श्रोते हो, शब्द फुलांचा गजरा फुलवला जातो तेव्हा अतिशय सुंदर अशा कवितेची निर्मिती होत असते, म्हणूनच ऐकूया हे गीत.

0: अमेय दाते यांच्या स्वरातील रमेश उबाळे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मधुकर झिरडकर यांचं होतं. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
2: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं. संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
3: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या. आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
2: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 2:25 होत आहेत. सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया एकापेक्षा एक चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सचिन यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत दिलंय अरुण पौडवाल यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया माझा पती करोडपती या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतबद्ध केलंय अरुण पौडवाल यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात आता आपण ऐकूया नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकरांचं गीत. संगीत दिले अनिल अरुण यांनी.
1: नवरी असली अरे ही मनात ठसली ही नवरी.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं हे गीत.

श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथेच संपतोय. मध्यरात्रीचे 3 वाजता सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया विजय गटलेवार यांच्या स्वरात इलाही जमादार यांची ही रचना.

0: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया विकास जोशी, श्वेता जोगळेकर आणि अजिंक्य पोक्षे यांच्या स्वरात श्रेयस उकिवडे यांची ही रचना.
1: संत एकनाथ महाराज भावार्थ रामायणात म्हणतात, प्रत्यक्ष रामच माझ्याकडून हे रामायण लिहून घेतय. मी जागा असो किंवा झोपलेला, तो सातत्यानं मला प्रेरणा देतोय. अर्थात नाथ राममय होऊन जातात आणि म्हणतात, लिहिता देव लेखन देव सर्वत्र तो एक परमात्मा. तशीच अवस्था या अभंगातून दिसते. तूच करिशी आठवण नामाचा होता विसर, हरिनामाची राखण तुझ विणकायची. पटदीप रागातील ही रचना. भक्तीची या मुखे नाम तुझे देवा, जीवे भावे सेवा घडो तुझी.

श्रोतेहो, या रचनेबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोते हो, मध्यरात्रीचे 3:30 होत आहेत. सादर करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर यांचा हा अभंग.

0: श्रोते हो आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझे शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोतेहो कार्यक्रमात आता आपण ऐकूया रुचा शर्मा आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात मयूर देवल यांची ही रचना.

0: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
1: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली ही रचना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. पहाटेचे 4 वाजत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात महेश राव यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग अहिर भैरव. यांना तबला साथ दिली आहे संतोष मिश्रा यांनी. विलंबित आणि द्रुतगत आहे 3 तालात. तर ऐकूया महेश राव यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग अहिर भैरव.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात महेश राव यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग अहिर भैरव ऐकलात. यांना तबला साथ दिली होती संतोष मिश्रा यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर.
3: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
4: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझे शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
5: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
4: सादर करते आहेत विवेक वानखडे.
0: श्रोते हो, पहाटेचे 4:30 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात माधव उमडेकर यांनी गायलेला राग देवगिरी बिलावल. विलंबित बंदिश आहे 1 तालात आणि द्रुतबंदिश आहे 3 तालात. यांना तबला साथ दिली आहे अनवर हुसेन खान यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे संतोष अग्निहोत्री यांनी. तर ऐकूया माधव उमडेकर यांनी गायलेला राग देवगिरी बिलावल.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात माधव उमडेकर यांनी गायलेला राग देवगिरी बिलावल ऐकलात. यांना तबला साथ दिली होती अनवर हुसेन खान यांनी आणि हार्मोनियमची साथ होती संतोष अग्निहोत्री यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 5 वाजता सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरात कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं मंगेश कांगणे यांचं हे गीत. याला संगीत दिलंय शंकर एहसान लॉय यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अष्टवी नायक या चित्रपटातलं वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत दिलंय अनिल अरुण यांनी.

श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमात आता आपण ऐकूया दाम करे काम या चित्रपटातलं सुधीर फडके यांच्या स्वरातलं जगदीश खेवडकर यांचं गीत, संगीतबद्ध केलंय प्रभाकर जोग यांनी.

0: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार। कार्यक्रमात आता आपण ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरात कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं मंदार चोळकर यांचं हे गीत। याला संगीत दिलंय शंकर एहसान।

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझे शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात अरे संसार संसार या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत दिलंय अनिल अरुणी यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथेच संपतोय. पहाटेचे 5:30 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत तुकाराम यांचा अभंग.